ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम। सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोक्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम।

0: नमस्कार श्रोते हो, महिमा कुलस्वामिनीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, खरं तर अतिशय जाज्वल्य आणि अतिशय पवित्र असं पर्व आता सुरू झालेलं आहे। अर्थात आपण सर्वजण जे आहेत ते आपल्या श्री गणेशाच्या उत्सवानंतर आलेला आहे, तो श्री तुळजाभवानी असेल किंवा आपली जी कुलदेवी असेल तिचा शारदीय नवरात्र महोत्सव। आणि खरं तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दरवर्षी येणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव आपल्या सर्वांसाठी एक ऊर्जा देणारा, शक्ती देणारा असा हा उत्सव असतो। आणि त्यातल्या त्यात खास करून महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी जगतजननी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सबंध विश्वभर हा सुप्रसिद्ध झालेला आहे। आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी आपण श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची इत्यंभूत माहिती, तिचा कुलाचार आणि आपण आपल्या घरामध्ये श्री तुळजाभवानीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा, तिची आराधना कशा पद्धतीनं करायला हवी याविषयीची संपूर्ण माहिती घेत असतो। यावर्षी थोडासा विषय वेगळा आहे, आपल्या संबंध महाराष्ट्रात असेल किंवा आपल्या देशाच्या बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा अनेक भाविक भक्त जे आहेत ते तुळजाभवानीचं दर्शन करायला येत असताना खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खूप मनातून प्रार्थना करतात। या ठिकाणी एक श्री विष्णुदासांची पदं जी आहेत ते खरं तर समर्पक ठरतात। शुभवदने तुझं काय म्हणावे, पुढील शुभाशुभ ध्यानी आणावे, संसार काही सुखकर नाही, उगी या पायी काय शिणावे, किती हित झाले, किती वय गेले, किती पुढे उरले हे जाणावे, कैचे सुखाचे झाड विखाचे, मूळ दुःखांचे समूळ खणावे, संभ्रम सोडी निजहित जोडी, जुंपुने गाडी बैल हणावे, विष्णुदासाचे मत साचे, जगत जननीचे गुण वर्णावे। खर तर जगत जननीचे गुण वर्णन करत असताना त्यांनी गाडी बैल या ठिकाणी म्हटलेलं आहे, जीवन हे दुःखकर आहे म्हटलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचं कुठं ना कुठं निराकरण आई तुळजाभवानीच्या दरबारी होतं, तिच्या चरणाशी होतं। आणि म्हणूनच आज आपण 11 ऑक्टोबर 2026 रोजी या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रथमेला, अर्थात पहिली माळ आपण जे प्रचलित भाषेमध्ये म्हणतो, तर त्या अनुषंगानं आज आपण माहिती घेणार आहोत आणि शारदीय नवरात्र महोत्सवातील 10 दिवसाचं हे संपूर्ण वर्णन जे आहे ते आपण दररोज याच वेळेला ऐकणार आहोत। तेव्हा या शारदीय नवरात्र महोत्सवामधील संपूर्ण माहिती सांगण्यासाठी आज माझ्यासमवेत इथे आहेत श्री क्षेत्र तुळजापूर येथील पुराणोक्त साहित्याचे अभ्यासक, ज्या पुरातन परंपरा चालत आलेल्या आहेत त्याचे अभ्यासक असणारे श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर, तसेच तुळजापूरमध्ये ज्या लोकपरंपरा आहेत, काही ऐतिहासिक संदर्भ पण येतात त्याविषयीचे अभ्यासक असणारे इथले स्थानिक पुजारी श्री नागनाथ भाऊ भांजीकदम, तेही आज आपल्या समवेत आहेत। तेव्हा आपण या दरवर्षीच्या सेवेप्रमाणे याही वर्षी ते आपल्या समवेत आहेत, तेव्हा आपल्या दोघांचंही स्वागत करतो।
1: नमस्कार। नमस्कार।
0: तर आपल्या दोघांनाही या चर्चेमध्ये सहभागी करून घेत असताना सर्वप्रथम सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगू इच्छिता की शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आहे?
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार। आई जगदंबेच्या पुण्यपावन नगरीमध्ये जन्म घेऊन तिची सेवा करायचं भाग्य मिळालं, हेच आई जगदंबेच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून या आजच्या आई जगदंबेच्या सेवेला सुरुवात करूया। खरं तर महिमा आगाध आहे, परंतु सप्तशतीमध्ये त्याची सुरुवातच अशी केलेली आहे। चंडीकवचामध्ये असं विचारलेलं आहे मार्कंडेय ऋषींनी, यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षा करंद्रणाम यन्न कस्यचिदाख्यातम तन्मे ब्रूही पितामह। म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला विचारलंय की हे ब्रह्मदेवा, अतिगुप्त आणि सर्व प्राणीमात्रांचं रक्षण करणारे असं जे काही साधन आहे ते आम्हाला तुम्ही सांगावं। आणि तशाच पद्धतीनं आई जगदंबेचं चरित्र वर्णन मार्कंडेय पुराणामध्ये झालेलं आहे, ते सर्वश्रुत आहे, आपण प्रत्येकजण त्याचं पठनही करतो, चिंतन करतो आणि त्याची अनुभूती पण घेत असतो। आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजचा पहिला दिवस म्हणजे पराभव नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू आश्विन मास, आता सध्या आजची पहिली माळ म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा वार रविवार, चित्रा नक्षत्र वैद्यती योग किंस्तुकरण आणि रात्रीचा बवकरण अशा पद्धतीनं आजचं जे पंचांग आहे। आजच्या दिवशी जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये देवीजींच्या मंदिरामधले कुलाचार आणि आपल्या घरातले कुलाचार हे एकत्रितच असल्यासारखे असतात, आपण त्याबद्दलही माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा देवीजींची जी घटस्थापना आहे ती दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये घटस्थापना होते। विविध ठिकाणी परत उपघटस्थापना होतात। त्याचबरोबर देवीजींची मूळ मूर्ती जी आहे ती शिबिकेवरती आहे म्हणजेच शय्या आसनावरती आहे, तर ती मूळ सिंहासनावरती प्रतिष्ठापित होते आणि देवीच्या नित्योपचार पूजेला पहाटे प्रारंभ होतो।
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की शारदीय नवरात्राचा जो पहिला दिवस असतो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, तर तो कशा पद्धतीनं होतो, पण सर्वोत्तमाचार्य यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की शिबिका म्हणजे श्री तुळजाभवानी जी आहे ते निद्रेसाठी आता सध्या पलंगावर आहे, तर श्री नागनाथ भाऊ भांजी कदम आहेत, आपण भाऊ काय सांगू इच्छिता की ही निद्रा जी असते ती काय असते नेमकी तुळजाभवानीची?
2: आता सर्वोत्तमाचार्यांनी सांगितलेलं आहे की अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्रोत्सवाचा सुरुवात होत आहे। तत्पूर्वी भाद्रपद अष्टमी या दिवशी भवानी देवी जी आहे ती घोर निद्रेला या दिवसापासून सुरुवात होते आणि याची तयारी म्हणून जे देवीजींच्या ज्या गाद्या आहेत म्हणजे की ज्या गाद्या ठेवल्या जाणार आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात आणि या गाद्यांची साफसफाई स्वच्छता करणं हे आवश्यक असतं। हे कार्य करण्यासाठी जे आराधी लोक आहेत जे तुळजाभवानी देवीजींची नाचून गाऊन पूजा अर्चा भक्ती करतात हे सर्व आराधी लोक आपल्या पूर्ण जत्त्यासह तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात आणि या ज्या मोठ्या गाद्या आहेत या गाद्या काढून त्याच्यातला कापूस जो आहे तो काढून त्याची साफसफाई स्वच्छता त्याला पिंजणं आणि ते सगळं व्यवस्थित करून पुन्हा त्या गाद्या भरून त्या मंचावरती ठेवल्या जातात आणि भाद्रपद अष्टमी दिवशी दिवसापासून तुळजाभवानी देवीजींची निद्रा ही सुरू होते। ते कुठपर्यंत? आमुषापर्यंत। आणि आता सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदे दिवशी तुळजाभवानी देवीजी जी निद्रा संपते आणि देवीजी ज्या आहेत त्या पुन्हा सिंहासनावरती आरूढ होतात आणि त्या दिवसापासून श्री तुळजाभवानी देवीजींचं नवरात्र उत्सव चालू होतो। सकाळी देवीजींचा अभिषेक पूजा वगैरे झाल्यानंतर आता सर्वोत्तमाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे की दुपारी जे मंदिरचे अध्यक्ष असलेले माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब आपले भोपे पुजारी आराधी भक्त आरसे जे आहेत या सर्वांच्या समक्ष जे गायमुख तीर्थ आहे या ठिकाणी जे कलश आहेत ते भरून ठेवलेले असतात 3 आणि 3 म्हणजे एक मूळ श्री तुळजाभवानी देवीची घटस्थापना, दुसरं तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील जे त्रिशूल मंदिर आहे त्या ठिकाणचे 1 आणि मातंगे देवीचे 1 असे हे 3 गट आहेत म्हणजे हे जे 3 आहेत हे 3 कलश तिथं मांडले जातात। दुपारी 12 वाजता सवाद्य सर्व जे भक्त आहेत या ठिकाणी येतात, अधिकारी येतात, कर्मचारी येतात आणि वाजत गाजत तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये हे कलश नेले जातात आणि तुळजाभवानी देवीजींचं घटस्थापना दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरामध्ये हे घटस्थापना या ठिकाणी होते।
0: तर सर्वोत्तमाचार्यांकडे परत एकदा मी येऊ इच्छितो की जसं भाऊंनी सांगितले की एक परंपरा तुळजापूरच्या मंदिरातली सांगितली की घटस्थापना नेमकी कुठे होत, पण आपल्या घरामध्ये सुद्धा ही घटस्थापना करत असताना सर्वोत्तमाचार्य आपण पुराणोक्त पद्धत असेल किंवा शास्त्रोक्त पद्धत असेल ती कशी असते ते सांगा।
1: मुळात आपल्या सर्वांच्या घरामध्ये जी परंपरागत पद्धत आहे त्या पद्धतीनं प्रमाणे आपण घटस्थापना करायची आहे। आता घटस्थापनेची जी प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर शास्त्रामध्ये घटस्थापना ही काळ्या शुद्ध मातीवरती केली जाते। आता काळी माती म्हणजे आपण प्रत्यक्षात आपण आपल्या ज्या भागात राहतो ती माती कुठे कुठे पांढरी असू शकते, कुठे तांबडी असू शकते, कुठे काळी असू शकते। शुद्ध माती ही शेतातली आणून ती आपल्या देवघरामध्ये शुद्ध ठिकाणावरती जमत असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याची एक ढिगारा म्हणजे एक घट घातला जातो, त्याच्यावरती सप्तधान्य पंचधान्य किंवा नवधान्य हे त्यावरती मिसळले जातात आणि त्याच्यावरती काही परंपरागत घराण्यामध्ये तांब्याचा कलश, काही परंपरागत घराण्यामध्ये जो मृत्तिका कलश म्हणजे ज्याला खापराचा कलश म्हणतात तर तो ठेवला जातो आणि त्यावरती नारळ ठेवून त्या घटाची पूजा केली जाते। पाण्याचा नारळ, खाली घट आणि खाली माती, तर या सगळ्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कृषिकर्माशी असून त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ऊर्जेचा स्रोत कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा पूर्वीची लोक या घटाची मांडणी करत होते आणि ही सुद्धा परंपरा आजतागायत आपण विज्ञान युगामध्ये सुद्धा चालू ठेवलेली आहे। त्याचं कारण काय आहे तर यामध्ये आपल्या प्रत्येक घट हा शब्द शरीराशी संबंधित शास्त्रकारांनी वापरलेला आहे, परंतु आपल्याकडे घटस्थापना असं म्हटलं जातं। तर घटस्थापना म्हणजे शरीर आपल्या घटाची स्थापना करणं। आता इथं भावार्थ काय घ्यायचा आहे, तर आपलं शरीर मन आणि बुद्धी या घटस्थापनेच्या निमित्तानं आई जगदंबेच्या चरणी लीन करायचं आहे। आणि आजच्या दिवशीपासून आपण मनोमय शरीर आणि बुद्धी या तीनही आवरणाने आपण फक्त आणि फक्त देवीजींची आराधना करायची आहे। हा या घटस्थापनेमागचा आध्यात्मिक उद्देश आहे।
0: तर खरोखरच सर्वोत्तमाचार्य, आपण ज्या पद्धतीने एक आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त याच्यातला भूमिका सांगितली ती खरोखरच आपल्या सर्व श्रोत्यांना, त्यातल्या त्यात खास करून श्री तुळजाभवानीचे जे भाविक भक्त आहेत त्यांना खरं तर एक प्रेरणा देणारी आहे। मी परत एकदा भाऊ आपल्याकडे येतो, कारण विषय बघा, यावर्षी दुष्काळाची खूप मोठी अशी एक परिस्थिती आपल्या सर्वांवर चालली।

0: हे तो काही नवीन नाही आहे, आज झालेला आहे अशातला प्रकार नाही, परंतु झालेला असा आहे की पूर्वीच जे शेतीसाठी लागणारं जे उत्पन्न होतं किंवा जो खर्च होता तो खर्च एक जुजबी असायचा, थोडा असायचा, आणि त्याचं नुकसानही त्याच पद्धतीत असायचं. परंतु आधुनिक पद्धतीनं आते शेती होत असल्या केल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणावरती त्याच्यासाठी लागणारी जी लागत खर्च जो आहे तो मोठा होत असल्यामुळं आणि असा दुष्काळाचा फटका बसल्यानंतर सर्वात मोठं जे नुकसान आहे ते शासनाचं, सर्वसामान्य नागरिकाचं आणि शेतकऱ्याचं होतं. तसा प्रकार यावर्षी झालेला आहे. तरीही घाबरून न जाता जे काही शास्त्रानुसार आपल्या तुळजाभवानी देवीचे जे विधी नवरात्र उत्सव आहे तो अतिशय आनंदामध्ये आणि परंपरेप्रमाणे चालूच राहणार आहे. मी मागा सांगितल्याप्रमाणे तुळजाभवानी देवीजींची सकाळची पूजा संपल्यानंतर दुपारी घटस्थापना झाल्यानंतर देवीजींना उंची साडी चोळी फूल हार वगैरे घालून देवीला सजवलं जातं आणि तुळजाभवानी देवीची जी सुंदर सुबक अशी मूर्ती जी आहे अशा पद्धतीच्या देवीची भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज होतात आणि पहिल्या माळ्याचं देवीजींचं दर्शन हे भक्त लोक मोठ्या भावनेनं श्रद्धेनं दर्शन घेतात आणि सायंकाळी पुन्हा देवीजींचं अभिषेक पूजा होते. अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीजींना पानाचं घर वगैरे घातलं जातं, अतिशय सुंदर प्रकारे फुलाची आरास केली जाते. देवीजींचा दररोज 9 दिवस छबिना काढला जातो. तो छबिना संपल्यानंतर तुळजाभवानी देवीजीची आजची सेवा जी आहे ती संपन्न होते व मंदिर बंद होते.
1: अच्छा, तर सर्वोत्तमाचार्य, खरं तर मला आपल्याला हाही प्रश्न विचारायचा आहे की जसं भाऊंनी सांगितली घटस्थापना कशी होते, आपण मंदिरातला त्यांनी कुलाचार पण दिवसभराचा जो नित्योपचार पूजा आहे ती सांगितलेली आहे, पण घटस्थापना करत असताना एक उपवास असतो, म्हणजे घटस्थापनेचा उपवास असतो, तर तो उपवास असेल किंवा तो विधी जो असतो घटस्थापना करण्याचा तो कसा असतो ते एक सांगा.
2: श्रोते हो, मुळात शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आजचा जो दिवस आहे तो घट बसता उपवास आणि उठता उपवास अष्टमी दिवशी अशा पद्धतीने आपण सांगतो. आता 9 दिवस नवरात्र हे देवीजींचे आराधनेचे दिवस आहेत असं आपण मगाशी समजून घेतलेलं आहे. यामध्ये उपवास करणं हा सर्वात मोठा प्रघात मानला जातो आणि त्याप्रमाणे घराघरामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपवास करण्यासाठी तयार असतो. परंतु या ठिकाणी उपवास या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेऊया. उपाधिक वास म्हणजे उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे त्याच्या जवळ असणे. अशा पद्धतीने जर विचार केला तर भगवंताच्या जवळ म्हणजे देवी जगदंबेच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला खाणं पिणं सोडून उपवास करणं यापेक्षा तिचं श्री भवानी देव्ये नमहा, श्री भवानी देव्ये नमहा अशा पद्धतीनं एक सातत्यानं आपण तिचं नामजप करणं हा सगळ्यात मोठा उपवास घडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज परिस्थिती अशी आहे की आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही निरनिराळी झालेली आहे, अनेकांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त केलेलं आहे, तर आपण उपवास करणं ही भावनिकता होऊ शकते. शास्त्रकार कुठेही असं सांगत नाहीत की भावनेतून देवाची भक्ती करू नका, तर विचारपूर्वक भक्ती करा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण हा फक्त एक उपवास केला आणि मधले 8 दिवसाचे उपवास नाही केले तरीसुद्धा आपल्याला जगदंबेच्या आराधनेचं फळ मिळतं, म्हणूनसाठी आपण काय करायचं आहे तर सात्विक अन्न भक्षण करावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळं नित्य आपले जे काही औषधोपचार आहेत त्यांना साधर्म्य साधत सगळ्याच वयोवृद्ध लोक असतील, घरातील जे आजारी अशक्त व्यक्ती असतील अशांनी अट्टहास न करता उपवास करू नये आणि आपली जी नित्यपूजा आहे त्यामध्ये देवांची नित्यपूजा करणे, नामजप करणे हा भाग आपण करू शकतो. त्यामध्ये जर बघितलं तर आज आपल्याला कुलाचार काय करायचा आहे तो आपण सांगायचा भाग मी पुढे ठेवला होता. तर यामध्ये आपल्याला आज सकाळी देवतांचं उद्वार्जन करणं म्हणजे देवतांची सगळ्या मूर्ती स्वच्छ करून घेणं, त्यांना पंचामृताचा अभिषेक करणं आणि आपल्या घरातील परंपरेप्रमाणे श्रीसूक्त असेल किंवा आपल्या जे काही इतर सूक्त असतील त्या सूक्तांनी अभिषेक करून देवतांची मूर्ती स्वच्छ करून घेऊन देवघर स्वच्छ करून घेणं आहे. त्याचबरोबर घटस्थापना ही तुळजाभवानीची मूर्ती ठेवून त्या घटावरती पूजा केली जाते. ज्यांच्याकडे ही परंपरा आहे, ज्यांच्याकडे टाक ठेवायची परंपरा आहे, त्यांनी तो ठेवून त्या पद्धतीनं करायचं आहे. घटाच्या खाली आपण जी पत्रावर ठेवतो त्यावरतीच हा टाक किंवा मूर्ती ठेवली जाते. अशा पद्धतीनं आपण घटाला पाणी घालून नित्योपचार पूजा करून आपला जो आजचा दिवस आहे तो पूर्ण करायचा आहे. यामध्ये आपण वेगवेगळे अनुष्ठानं पण आजच्या दिवशी सुरू करायचे आहेत. ज्यांना दुर्गा सप्तशतीचं अनुष्ठान सुरू करायचं आहे त्यांचा पण आज

0: भाग करू शकतो। त्याचबरोबर देवी भागवत किंवा इतर जे ग्रंथ आहेत त्यांचा सुद्धा आरंभ आजच्या दिवशी करावा। आता मगाशी नागनाथभाऊ भांजींनी आपल्याला जलसंकटावरती एक भाग सांगितलेला आहे, तर यामध्ये जर बघितलं तर श्रोते हो आपल्या शास्त्रकारांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे। श्री सूक्तामध्ये असं एक वर्णन येतं, धनम अग्निर धनम वायू धनम सूर्य धनम वसु धनम इंद्र बृहस्पतीर वरुणम धनम अश्नुते, म्हणजे सगळ्यांच्याच प्रकारामध्ये सगळ्याच ऊर्जांना आपल्याकडे धन सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा आपली पाणी आहे, तर त्यामध्ये जर बघितलं तर वरुण देवता यांचं आपण धन म्हणून, जे हे सगळेच धन आहेत परंतु या प्रत्येकाचं योग्य असं संग्रह करणं आणि योग्य विनियोग करणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि दुष्काळ पडतो याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीची जी काही कमतरता निर्माण होते तर त्या कमतरतेमुळे दुष्काळ होतो, तर हा दुष्काळ निवारण करण्यासाठी प्रत्यक्षामध्ये भौगोलिक जीवशास्त्रीय पातळीवर भौगोलिक पातळीवर प्रयत्न केले जातात। अन्नधान्याचा तुटवडा पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात, परंतु यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या मूलभूत गरजा जेवढ्या आहेत तेवढ्याच ठेवल्या, अनावश्यक गरजा कमी केल्या। आपण सगळ्याच गोष्टींमध्ये काटकसर जर केली तर निश्चितच अन्नाचा अपव्यय पाण्याचा अपव्यय आपण टाळला तर ते एक प्रकारचं धनसंग्रहच आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्वी शास्त्रकारांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की हे धन आहे आणि हे सांभाळून ठेवलं तर निश्चितच संकटकाळी आपल्याला उपयोगात येणार आहे।
1: तर भाऊ, ज्या पद्धतीनं सर्वोत्तमाचार्यांनी जलाच्या विषयी पण सांगितलं, कारण तुम्ही आपल्या शेतकरी भाषेमध्ये सांगितलं की जलाचं संकट जे आहे ते कशा पद्धतीनं दूर झालं पाहिजे, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं पाणी जपून वापरलं पाहिजे। खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपण निसर्गाकडे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाची जी भक्ती करायला हवी त्याच्यामध्ये कुठंतरी अंतर पडत चाललेलं आहे माणूस धर्माचा पण, त्याच्यामुळे कदाचित हे असे प्रश्न उद्भवतात आजकालच्या जगामध्ये। ग्लोबल वॉर्मिंग असं एक जे खूप म्हटलं जातं तर त्याचंही कारण कदाचित अशा पद्धतीचं असू शकतं। तर मला आपल्याला हा एक प्रश्न विचारायचा की जसं आपण श्री तुळजाभवानीची नित्योपचार पूजा म्हणजे जी दिवसभराची पूजा असते ती सांगितली, म्हणजे सकाळचं चरणतीर्थ सांगितलं, त्यानंतर अभिषेक सांगितला, त्यानंतर अलंकार पूजा सांगितली, अलंकार म्हणजे जे दैनंदिन अलंकार पूजा असते ती, त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी उपलब्ध असणं, पुन्हा संध्याकाळी अभिषेक आणि त्याच्यानंतर पुन्हा मग तुम्ही छबीना असं सांगितलं, तर याच्यामध्ये आपल्याला भक्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात, तर ते नेमके भक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते एक सांगा।
2: देवीजींची भक्ती करणारे जे भक्त आहेत की देवीजी मुळात ही तिला माता आई अशा पद्धतीनं भक्तांना संबोधलेलं आहे। आणि या देवीजींची भक्ती करणारे जे भक्त आहेत ते कुठल्याही एका जाती धर्माचे किंवा ठराविकच भागाचे आहेत अशातला प्रकार नाही। कुठल्याही जाती धर्माचा कोणत्याही शाखेचा जो व्यक्ती आहे जो मानव आहे तो या भवानीची पूजा करू शकतो, इथं कसल्याही प्रकारचं बंधन कुणाला नाही। त्यामुळं काही आता ज्या देवीजींच्या प्रथा पद्धती आहेत ज्या रूढी चाली परंपरा आहेत याच्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी हा ही प्रकार आहे, परंतु काही लोकांना चलतं काही लोकांना चलत नाही, परंतु हे करत असताना ज्यांना चलतं ते लोक देवीजींना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, तेही देवीजींचे निस्सीम भक्त आहेत। ज्यांना नाही चलत जे व्हेज आहेत जे शाकाहारी आहेत तेही देवीजींचे निस्सीम भक्त आहेत। अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे लोक जे आहेत ते देवीजींचे भक्त आहेत। हा झाला खाण्याचा प्रकार। याशिवाय देवीजींचं नाचून गाऊन आनंदाने गुणगान करणारेही मोठमोठे लोक होऊन गेलेले आहेत। आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे जे आराधी लोक आहेत किंवा इतर गायन वगैरे करणारे लोक आहेत देवीजींची मोठ्या प्रमाणावरती गाऊन म्हणजे श्लोकाच्या माध्यमातून असतील अभंगांच्या माध्यमातून असेल लावण्यांच्या माध्यमातून असेल या वेगवेगळ्या प्रकारे देवीजींची सेवा करतात। आणि देवीजींचे जे भक्त आहेत हे सर्व स्तरामधील लहानात लहान मध्यम आणि श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त तुळजाभवानी देवीजींचे आहेत।
1: तर जसं सर्वोत्तमाचार्य भाऊंनी सांगितलेलं आहे, खरं तर ही चर्चा खरं तर खूप रंगत चालली आणि विषय पण असा आहे की श्री तुळजाभवानी आदिशक्ती आहे ती शक्ती देणारी आहे, तर शब्दशक्ती सुद्धा तीच देते, वाणीशक्ती पण तीच देते. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येतात, मग त्यामध्ये आराधी पण असतात, जोगवा मागणारे पण असतात, असे वेगवेगळे असतात. तर ती देवीची आराधना करायला येतात. मग आपल्याला पुराणोक्त पद्धतीने जरी विचार करायचा झाला तर सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगाल की ह्या देवीच्या भक्तांचं आणि देवीचं नातं मग हे कसं निर्माण होतं?
0: मुळात तुळजाभवानी मातेचे भक्तांचे प्रकार जर बघितले तर पुराण काळापासून पण दोन आहेत. त्यामध्ये तीन प्रकारचे म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक असे तीनही प्रकारचे जे गुणांनी युक्त प्रत्येक प्रकृती असते, ती प्रत्येक प्रकृती जगदंबेच्या शरणी लीन होताना दिसते. म्हणजे सात्विक भक्त पण आहेत, राजसिक भक्त पण आहेत आणि तामसिक पण भक्त आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था सांगितलेली आहे, तर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या चार आश्रम व्यवस्था सांगितलेल्या आहेत. तर ह्या चारही आश्रमांना पूज्य असणारी तुळजाभवानी आहे. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपल्याला विद्याप्राप्ती असते. हिच्याकडे आपण जर विद्याप्राप्तीसाठी आपण प्रार्थना करत असू तर निश्चितच ती विद्याप्राप्त करण्यासाठी आशीर्वाद देते. गृहस्थ आश्रमामध्ये काय लागत नाही, गृहस्थ आश्रमामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी उणीवा असतात, त्या सर्व उणीवांची पूर्तता करताना ही जगदंबा दिसून येते. त्यामुळंच हा भक्तांचा जो महापूर आहे तो केवळ आणि केवळ त्यांच्या मनोकामना ह्या जगदंबा पूर्ण करत असल्यामुळंच हा महापूर आपल्याला तुळजापूरमध्ये दिसून येतो. त्याचबरोबर वानप्रस्थ आश्रमामध्ये म्हणजे ज्यावेळेस प्रपंच नकोसा वाटतो त्यावेळेससुद्धा ही जगदंबाच आपल्याला विरक्तीकडे नेते आणि प्रत्यक्ष मोक्षाची कांक्षा करण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी जे लोक संन्यास घेतात त्या संन्यासी व्यक्तींनासुद्धा प्रत्यक्ष मोक्षदायिनी हीच जगदंबा आहे. म्हणून आज जर बघितलं तर तुळजापुरामध्ये या चारही आश्रम व्यवस्थेमध्ये असलेले लोक देवीजींना रोज नित्यनियमाने दर्शनासाठी प्रत्यक्षामध्ये येताना दिसून येतात.
1: तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपण हे पहिल्या दिवसाची आणि पहिल्या माळेची चर्चा करत असताना शारदीय नवरात्र महोत्सवातील आपण वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे, पण एक अजून एक मोठा एक विषय राहिलेला आहे जो की आपल्याला शारदीय नवरात्राच्या पहिल्या माळेला म्हणजे साधारणतः त्याच्या दोन दिवस अगोदरपासून सुरुवात झालेली दिसते, ते म्हणजे ज्योत. तर हे जे अनेक तरुण वर्ग जे आहेत ते आपण खरं तर गेल्या 25 वर्षात आपण 25 वर्षापासून रेडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तुळजाभवानीची सेवा करतोय. त्यांना आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षामध्ये साधारणतः हे जे आहे ते प्रस्थ वाढलेलं आहे जास्त, म्हणजे ज्योत घेऊन जाण्याचं. तर भाऊ आपण काय सांगाल की हे ज्योत घेऊन जाणं आणि तरुण वर्ग याच्यामध्ये जास्त दिसतो, आपल्या गावामध्ये जाऊन ते ज्योत प्रज्वलित करून त्या ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा करतात, तर काय तुम्हाला सांगू इच्छिता याविषयी?
2: तुळजाभवानी जी आहे ही शक्ती देवता आहे आणि भवानी जी आहे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकालीचा अवतार आहे. तर आणि ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून दूर दूरवरून अमावास्याच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी हे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापूर शहरामध्ये येतात आणि तुळजाभवानीच्या मंदिरातून जो एक दीप आहे त्या दीपाला आपली जो मशाल आहे त्याच्यावरती ज्योत प्रज्वलित करून ती पेटती ज्योत म्हणजे तुळजापूरपासून त्या व्यक्तीचे गाव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ही ज्योत घेऊन जातो व त्या ठिकाणी त्या ज्योतीची स्थापना करून पूर्ण 9 दिवस नवरात्र उत्सव संपन्न करतात. तर या ज्योतीमागचा उद्देश असा आहे, मूळ उद्देश जो आहे की आता सांगितल्याप्रमाणे देवी ह्या तीन महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीचा अवतार आहे. तर ज्याप्रमाणं हे एखादी ज्ञान द्यायची गोष्ट जी असते एकानं दिल्यानंतर दुसऱ्याला दिली जाते ते ज्ञान, ज्याप्रमाणं एका ज्योतीपासून दुसरी ज्योत पेटते जसं ज्ञान एकानं दुसऱ्याला दिल्यानंतर ते ज्ञान वाढतं, हे जे सरस्वतीचा जो अवतार आहे किंवा सरस्वतीचा जो विचार आहे तो जनमानसामध्ये रुजावा, रुडावा आणि त्याच्यातून माणसांना प्रेरणा मिळावी, शक्ती मिळावी, मग या ठिकाणी ज्ञान आणि शक्ती या दोन्ही गोष्टीचा विचार करून ही जी ज्योत आहे ती तुळजापूर शहरातून भाविक भक्त आणि तरुण मोठ्या प्रमाणे आपल्याकडे घेऊन जातात व आपल्या शहरामध्ये त्याची स्थापना करून पूजा अर्चा करतात.
1: तर भाऊंनी ज्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे की जे सर्व ज्योत घेऊन जाणार आहेत, तर हे ज्ञानलहरी आहेत, तिच्या शक्तीलहरी ज्या आहेत त्या श्री तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करून ते आपल्या गावामध्ये घेऊन जातात आणि शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करतात. तर एकूणच शारदीय नवरात्राच्या या पहिल्या माळेचं आपण विस्तृत असं वर्णन या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की आज नेमकं काय काय घडणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना खरं तर परत एकदा सुरुवातीलाच ज्या द्यायच्या राहिल्या होत्या शारदीय नवरात्राच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा की आपलं शारदीय नवरात्र महोत्सव अतिशय फलदायी आणि पुण्यदायी व्हायला हवं, जेणेकरून आपल्याला जे आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत आणि खास करून यावर्षी जे आलेलं जलसंकट आहे ते पण दूर व्हावं यासाठी आपण जास्तीत जास्त प्रार्थना करूयात आणि ते आपल्या सर्वांना सद्बुद्धी यायला हवी की आपण सर्वांनी मिळून हे जलसंकट दूर करायला हवं. तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण शारदीय नवरात्राच्या या पहिल्या दिवसाची इत्यंभूत अशी माहिती घेतलेली आहे आणि लक्षात ठेवा की श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील 10 दिवस आणि सीमोल्लंघन जे दसरा आहे ते कधी होणार आहे याची उत्सुकता आपल्याला लागलेली असणार आहे, तर तेही आपण समजून घेणार आहोत. तुर्तास श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर जे इथल्या पुराण साहित्य आणि पुराणोक्त ज्या परंपरा चालत आले त्याचे अभ्यासक आहेत, श्री नागनाथभाऊ भांजीकदम आहेत जे इथले ऐतिहासिक आणि लोकपरंपरा जे आहेत त्याचे अभ्यासक आहेत, आपल्या दोघांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भवानी,

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम. सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोत्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे आरजी सायली. मित्रांनो, आपल्या धाराशिवमध्ये प्रथमच मेघ राणा जगजितसिंह पाटील घेऊन आलेले आहेत एक अप्रतिम असा उपक्रम ज्याचं नाव आहे कलाकारांचा शोध आणि संधी. चला तर ऐकूया आमच्या आरजे प्रगतीने तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. दरवेळेस एक नवीन विषय घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो, पण आजचा देखील विषय इंटरेस्टिंग असा विषय घेऊन मी आपल्या श्रोतांपर्यंत आले. आज एक वेगळीच मजा आजच्या या मुलाखतीमध्ये येणार आहे, कारण की वेगळे अनुभव जे घेऊन कलाकारांना आपण भेटत असतो, तशाच कलाकारांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन कलाकारांचा शोध आणि संधी असा काहीतरी इंटरेस्टिंग विषय धाराशिवसाठी येणार आहे. आणि याच तेरणा युथ फाउंडेशनतर्फे बऱ्याच काय म्हणतात की कामांचा वेद असेल धाराशिवमध्ये, अशा बऱ्याचशा कार्यक्रमांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन हे नेहमी सक्रिय राहिलेलं आहे. यामध्ये खरं तर तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील आज स्टुडिओमध्ये हजर झाले आहेत, आणि त्यांच्याकडूनच या कलाकारांचा शोध आणि त्यांना कशी संधी भेटेल हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मेघ राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक यांना रेडिओ तेरणामध्ये मी आरजे प्रगती सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते सर तुमचं.
1: थँक्यू, थँक्यू प्रगती. खूप छान वाटलं आपल्याला भेटून. आणि हो, मी खूप ऐकतो रेडिओ तेरणा मुंबईमध्ये पण, आणि फायनली चान्स मिळतो, तुम्ही मला एक चान्स दिलं रेडिओवर यायला, त्यासाठी थँक्यू. आणि हो, खूप एक्साइटेड आहे ह्या मुलाखतीसाठी.
0: तर थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून अगदी दादा आलेले आहेत. तर सर्वप्रथम तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या धाराशिवसाठी, नेहमीच क्रिएटिव्ह राहणारे असे पर्सन आहेत मेघ दादा. तर आज तुम्ही आलायत एक स्पेशली धाराशिवच्या कलाकारांच्या संधी आणि त्यांना वाव देण्यासाठी. तर असा कुठला उपक्रम आज तुम्ही तेरणा युथ फाउंडेशन थ्रू आपल्या धाराशिवसाठी घेऊन आलात?
1: प्रगती, मी ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर मी स्वतः एक रायटर डिरेक्टर आहे. लहानपणापासून सगळ्यांसारखे मराठी पिक्चर, बॉलिवूड पिक्चर बघून मी म्हणजे लहानपणा शाळेत पण असलेच पिक्चर बघत होतो. नंतर मला अजून फिल्म बनवायचं होतं, लिहायचं होतं, तर मी इंग्लिश सिनेमा बघायला लागलो. इंग्लिशहून कोरियन झालं, कोरियनहून चायनीज, चायनीजहून फ्रेंच, आणि तसं म्हणजे सिनेमाची आवड आली मला. तर पॉईंट हे आहे की जेव्हा पण आपण बघतो बाहेर देशात सिनेमा आणि आर्ट आणि कल्चरला ते वेगळं अप्रिशिएट करतात काही देशात, कारण काय ॲट अ व्हेरी यंग एजपासून ते स्कूल्समध्येच क्रिएटिव्ह कल्चर, क्रिएटिव्ह इकॉनॉमी बोलूया, त्याला प्रमोट करतात. म्हणजे नुसतं आता लॉ, सायन्स, इकॉनॉमिक्समधून कमाई करणं म्हणजे ऑफकोर्स दोज आर गॅरंटीड, दोज आर फिक्स्ड वेज ऑफ अर्निंग इन्कम. पण आपण रिसेंटली पाहिलं तर क्रिएटिव्हनी जेवढं कमवलंय त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये, त्यांच्या नवीन कॉन्टेंट थ्रू, प्रोजेक्ट्स थ्रू, दिस स्पाइक हॅज बीन मोर दॅन एनी अदर प्रोफेशन्स इंटरेस्टिंगली. अँड त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता मागच्या 2-3 दिवसातच आम्ही आमची टीम, यूथ फाउंडेशनची टीम, आम्ही 5-6 जिल्हा परिषद शाळेत आम्ही व्हिजिट केलं. आणि आता जिल्हा परिषद शाळेत काय 5वीपर्यंत काही असतात, तसंच 9वी 10वीपर्यंत. तर एक मी 5वीच्या क्लाससोबत एक मी डिस्कशन करत होतो की आपल्याला म्हणजे एकतर खूप छान त्यांनी एक लॅब सुरू केली होती आळणीमध्ये, तर तिथं विचारत होतो की आपल्याला काय कलेमध्ये काय इंटरेस्ट आहे. पहिले तर असं कळालं नाही कोणा कला म्हणजे काय. ओके, ड्रॉइंगमध्ये, सिंगिंगमध्ये, डान्सिंगमध्ये, मग हात वर जायला लागले. मग एक मुलगी आली होती, तिने मला एक नोट दाखवलं म्हणजे हे काय प्रगती, वोंट बिलीव्ह दिस, पण जेव्हा मी आलो होतो तेव्हापासून म्हणजे 10-15 मिनिट तिथं बोलत होतो, त्या 10-15 मिनिटात ह्या 11 वर्षाच्या मुलीने एक पूर्ण कविता लिहून दिली होती. ती हा कोपऱ्यात एक शांत बसली होती आणि तिने एक पूर्ण कविता लिहून दिली होती. आणि ते म्हटलं की ही मी कविता, तर 1.5 पानाची कविता आहे.
0: बापरे.
1: हो, आणि म्हणजे माय पॉइंट इज की टॅलेंट आहे असं नाही आहे की आपण म्हणजे धाराशिव जिल्ह्यात UK सारखं टॅलेंट कधीच नसणार, नाही तर कधीच असणारच नाही, असं बिलकुल नाही. आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे टॅलेंट काय असतं, ॲट द एंड ऑफ द डे एन्थुझियाझम असतं काहीतरी नवीन शिकायला, एन्थुझियाझम असतं काहीतरी एक पॅशन फॉलो करायला. ह्या 8-9 वर्षाच्या मुलीने मला हे दाखवलं की पॅशन असेल तर काही पण करू शकतो. आणि दिस पॅशन जस्ट नीड्स टू बी डिरेक्टेड, आणि नीड्स टू बी डिरेक्टेड इन टू हाऊ टू अर्न. कारण काय, आपल्याकडे तर तुम्हाला माहिती खूप एक हे प्रेजुडिस आहे, नाहीतर असं बोलतात की कलाकारात म्हणजे काय कमाई, आयुष्यात कधी कमाई काय करणारच नाही. दॅट इज स्लोली चेंजिंग. टॅलेंट थ्रू VFX आहे, ॲनिमेशन आहे, आता AI थ्रू पण बरेचसे जॉब्स आर्टिस्टसाठी डेव्हलप होत आहेत. त्याच्या थ्रू तुम्ही बरंच काय करू शकता. आणि दॅट इज समथिंग आय वॉन्ट टू पुश तेरणा यूथ फाउंडेशन च्या टीमला हे पुश करायचं की क्रिएटिव्ह इकॉनॉमी आपण कसं पुश करू शकतो धाराशिवमध्ये.
0: त्याच्यासाठी हा सगळा जो तुम्ही कलाकारांना घेऊन ही संधी त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता, खूप छान गोष्ट आहे. आणि हे खरं तर मला वाटतं की धाराशिवमध्ये हे प्रथमच होतं आहे, आणि ते खरं तर आपल्या एक गर्वाची गोष्ट आहे की तेरणा यूथ फाउंडेशन हे करतं, हे खरंच खूप छान आहे सर. मला सर दादा असं पुढे सांगावं असं वाटतं की आता हे जे तुम्ही सर्व कलाकारांना घेऊन करताय, यामध्ये काही वयोमर्यादा किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयीन, इतर सर्व क्षेत्रातील कलावंतांसाठी ही संधी कशी असणार आहे आणि त्यांच्यासाठी कसं ते महत्वाचं ठरणार आहे, किंवा हे कलाकार येतील पण त्यांना कसं समजेल की त्यांना याच्यातून अर्निंग होणार आहे, किंवा त्यांना कसा वे भेटणार आहे, हे त्यांना कसं समजेल आपल्याकडून.
1: जी, आपण रिसेंटली एक धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलं होतं. सिम्पल आहे, आता सध्या 200 जणांचा ग्रुप आहे. आपण तिथं काय करतो, त्यांना मी एक ब्रीफ हे सांगितलं, आपण महिन्यातनं एकदा भेटणार, मी तिथं ऑफकोर्स असणार, आणि आपण जे काय प्रोजेक्ट करताय, आपण एक नवीन नाटक सुरू करणार आहात, नाहीतर आपल्याला ऑडिशन्स, आपण रिसेंटली काय ऑडिशन दिलंय, जे काय त्यांना डिस्कस करायचं, नवीन प्रोजेक्ट असेल, त्यांनी एक नवीन शॉर्ट फिल्म लिहिली आहे, तर त्याच्याबद्दल मेंटोरशिप हवंय, काय फीडबॅक हवाय, तर ते तिथं डिस्कस करतात. आणि तसंच पुढे काय करायचं, बजेट कमी पडतोय, आमच्याकडे 1 लाख नाही आहेत, काय करायचं, कुठून मागायचं, ते आपण ग्रुप मिळून डिस्कस करतो. तिथं काय प्रोड्युसर्स असतात, काय सिनेमॅटोग्राफर्स, बरेचसे ॲक्टर्स आहेत, गायक, डान्सर्स, तर तिथं नुसतं बसून एक डिस्कस करून एक कोणीतरी म्हणतं की हा माझी तर मावशीची मुलगी ती प्रोड्युसर आहे, ती मदत करू शकेल, ओ माझा भाऊ तो आहे तो म्युझिक कंपोज करतो, त्याचा नंबर देतो तुम्हाला, तो हे चांगल्यापैकी तुमचं पूर्ण फिल्मचं कॉम्पोजिशन करेल, मुंबई पुण्याला जायची गरज नाही, 2-3 लाख का स्पेंड करायचं, इथं तो करून देईल निम्म्यात. तसं एक लोकल नेटवर्क बनतं ज्याच्याने तुम्ही सेल्फ सफिशियंटली धाराशिवमध्येच राहून काही प्रोजेक्ट्स सक्सेसफुली तुम्ही बनवू शकता. आणि तसंच मी पण ट्राय करतोय की दर सगळ्या मीटिंग्समध्ये माझे काय मुंबईतले मित्र असतील, जसं लास्ट टाईम ॲशली लोबो हे डिझनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होते, सध्या ते आता रामायणमध्ये मार्केटिंग मध्ये काम करतात आणि ते मेनली तर रायटर आणि प्रोड्युसर आहेत. त्यांनी अ थर्सडे म्हणून आम्ही गौतमची एक फिल्म प्रोड्यूस केली होती, तर त्यांना मी लास्ट टाईम आणलं होतं. आणि त्यांच्यासोबत मॅक्स फर्नांडिस होते, जे 20-25 वर्ष असून थिएटर आणि फिल्म मध्ये ऍक्टर आहेत. तुफान म्हणून पिक्चर आली होती एक, त्याच्यात पण त्यांनी ऍक्टिंग केली. तर ते आले आणि त्यांनी तेच कॉन्व्हर्सेशन केलं आपल्या धाराशिवच्या कलाकारांसोबत, मुंबईचे काय गोष्टी शेअर केले, आपल्या लोकांनी त्यांना काय सांगितलं की काय चालू आहे. ह्याच्यानी काय होईल ना, ॲटलिस्ट धाराशिवच्या बाहेर काय चालू आहे ते एक माहिती येईल. आणि बाय चान्स उद्या माहीत नाही, मी प्रॉमिस करत नाही, पण सोनू निगम आले आणि सोनू निगम समोर कोणी एक पीस प्रेझेंट केलं, तर हु नोज, ते म्हणणार की ओके मी शो करतोय नागपूरमध्ये, तुम्ही ओपन करणार का. दॅट इज माय होप, बट इट विल ओनली हॅपन जेव्हा आपण आई वडील म्हणून तुमच्या मुलामुलींना सांगणार की ठीक आहे, हे प्लॅटफॉर्म मी ट्रस्ट करतोय, तुम्हाला ट्रस्ट करतो, आय थिंक यू हॅव द टॅलेंट, यू हॅव द पॅशन, डू समथिंग यू वॉन्ट टू डू, तुम्ही जावा, तुमचं आर्ट, तुमची कला, तुमचं ड्रीम फॉलो करा आणि बघू काय होतं. ते बघू काय होतं ला मी थोडी शॉरिटी द्यायचं ट्राय करतोय, एक सिस्टम काढतोय, एक प्रॉपर मार्ग काढतोय ज्याच्यात गेस वर्क नाही तर काय बोलतो गॅम्बलिंग करायचं नाही लाईफ बरोबर. एक ऍक्च्युअल आपण प्लॅटफॉर्म तयार करतो आणि एक फ्रेमवर्क तयार करतो ज्याच्यात एक इन्कम तरी तुमचं सॉर्ट आउट होईल. म्हणजे असं नाही की तुम्ही असंच हव्यात करताय, पण काय आपण एक सिस्टम तयार करायचं प्लॅन करतो सध्या.
0: म्हणजे आता हे सिस्टम होणार आहे, म्हणजे जसं की आपलं यूथ तेरणा ट्रस्ट हे जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती सर्वांनी लॉग इन करायचं आहे जे आपले कलाकार आहेत.
1: जी त्याच्या थ्रू ते एक डेटाबेस, तर आपण दोन गोष्टी आहेत, एक आपण एक डेटाबेस तयार केलं ज्याच्यात जेवढे पण कलाकार आहेत त्यांनी साइन अप करून त्यांचं नाव, काय काय कलामध्ये इंटरेस्ट आहे, कशासाठी, आणि त्यांनी असं एक पूर्ण डेटाबेस भरलं. तसंच मेन आपलं ऑपरेशन म्हणजे हे व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपण सिम्पल ठेवलं, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा, तिथं अपडेट्स येतात, उद्या काय कार्यक्रम असेल, उद्या कोणी ऑडिशन घेत असेल धाराशिवमध्ये लातूरमध्ये तर ॲक्टर्सला कळणार, आणि तसंच कोणी गायक शोधत असेल काय असेल ते व्हॉट्सअपवर तुम्हाला त्याच्या थ्रू कळेल. सध्या हे आहे, पण पुढच्या काळात आपण एक फिजिकल स्पेस बघतोय जिथं हे आपण एक फिजिकल प्लॅटफॉर्मवर आणू शकतो ज्याच्यात आर्टिस्ट परफॉर्म करू शकतात, त्यांची कला प्रेझेंट करू शकतात आणि लोकली एक ऑडियन्स बेस, फॅन बेस तयार करू शकतात. आता मुंबई पुणे नागपूरला जाऊन ऑडियन्स हाऊसफुल करायची गरज नाही आहे, इथं पण तुमचीच ऑडियन्स, तुमचेच लोक तुमच्या शोला येऊन बसणार, बघणार, इंस्टाग्रामवर टाकणार, आणि दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू बिल्ड दॅट कनेक्शन विथ द लोकल ऑडियन्स, आणि तशीच आपली प्रसिद्धी पण वाढेल आणि होपफुली मग तुम्हाला डायरेक्टली मुंबई पुण्याहून कॉल येतील की आमच्या इथं परफॉर्म करा.
0: आता मग ही गोष्ट असताना तुम्ही सारखं म्हणता की पुणे मुंबई, तर मला पुढे असा क्वेश्चन वाटतं की पुणे मुंबई सोडून तुम्हाला असं का वाटलं की आपल्या धाराशिवच्या कलाकारांना संधी द्यावी आणि इथल्या लोकांना थोडंसं अप्रोच करावं किंवा कुठेतरी त्यांना स्टेज द्यावं, हे कधी सुचलंय तुम्हाला?
1: मला वाटतं माझ्यात पण एक रेबल बाघी टाईप हे आहे की लहानपासून हेच ऐकतोय की नको, कशाला करायचं, का करायचं, आर्टिस्ट कशाला बनायचं. आणि दिस इज बिकॉज फॉर जनरेशन्स आर्टिस्ट हॅव नॉट डन वेल फॉर देमसेल्व्स, आणि इट्स ट्रू. आता पण मी असं सांगू नाही शकत की ऑन अन ॲव्हरेज आर्टिस्ट खूप म्हणजे सक्सेसफुल आहेत, पण मला असं वाटतं की मी ॲज अन आर्टिस्ट माझ्याकडे जे प्लॅटफॉर्म आहे, माझ्याकडे जे कम्फर्ट आहे आत्ता, ते जस्ट बिकॉज धाराशिवमध्ये मुंबईसारखी इंडस्ट्री नाही आहे, वाय शुड दॅट 6-year-old गर्ल ज्यांनी माझ्यासाठी 15 मिनिटात कविता लिहिली त्यांना का नाही चान्स मिळायला हवं जे चान्स मुंबईमध्ये बसलेल्या मुलीला मिळतं. आणि त्यासाठी ते गॅप जे आहे, इंडस्ट्रीचं गॅप, एक्सपोजरचं गॅप, शिक्षणाचं गॅप, ते रिड्यूस करायचं प्रयत्न आहे. त्यामुळे धाराशिव एक झालं, पण माझं हेच होप आहे की पुढे मग अमरावती घेऊ, मग जालना घेऊ, संभाजीनगरला जाऊ, म्हणजे महाराष्ट्रभर आपला ग्रास रूट लेवलवर आपल्याला करायचं.
0: ओके,
1: तसं होप आहे माझं.
0: हे खरं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की धाराशिव सोडून परत आणखीन महाराष्ट्रभर फिरून या सर्व कलाकारांना संधी तुम्ही देणार आहात. तर पुढे असं मला विचारायचं वाटतंय मेघदादा, की हे जे सर्व कलेचे प्रकार असणार आहेत, मग आपल्याकडे तर गोंधळी प्रकार आहे, फोक आहे, त्याच्यामध्ये आणखीन बरेच आर्टिस्ट आहेत जे इथे शिकायला त्यांना भेटत नाही. म्हणजे आता आपण बघतोय की लहान मुलं असेल तरी त्यांना एखाद्याला लावणी आवडते, पण तुम्ही जसं म्हटलं की सालसा पण शिकावसं, मग त्या विद्यार्थ्यांचं कसं असणार आहे की ते कसं आपण त्यांना बिल्डअप करणार आहोत पुढे?
1: इंटरेस्टिंगली जेव्हा मी ह्या जिल्हा परिषद शाळेत व्हिजिट केलं, तर मला हे माहीत नव्हतं की बऱ्याचशा शाळेत स्मार्ट बोर्ड हे अवेलेबल आहे. त्यांना CSR थ्रू नाही तर संस्था नाही तर शासनाने स्मार्ट बोर्ड दिलेत. मोस्टली ते व्हाईट बोर्ड नाही तर चॉकबोर्ड सारखं वापरतात, पण बरे 2-3 शाळेत इंटरनेट सेटअप आहे, हॉटस्पॉट सेटअप आहे, त्याने ते ऑनलाईन सिलेबस आणि ऑनलाईन क्लासेस पण शिकवतात. आपल्याला माहिती की जिल्ह्यात सध्या टीचर्सची पण कमी आहे, आणि सध्या त्याच्यावर काम चालू आहे, शासनाचं काम चालू आहे, संस्थांचं पण काम चालू आहे टीचर्स प्रोव्हाइड करणं त्यांना. स्टुडंट्सला ऑफकोर्स टीचर्सची गरज आहे, पण पॅरलली हाऊ डू वी डील विथ दिस लॅक ऑफ टीचर्स. ते ऑनलाईन क्लासेस तात्पुरतं ते चालवतात, आणि मी स्वतः बघितलं स्टुडंट्स बऱ्यापैकी त्यांचं सिलेबस ह्या ऑनलाईन क्लासेस आणि ऑनलाईन लेक्चर्स थ्रू कव्हर करतात. तर मला असंच वाटलं की हो, एकतर मला असं डेफिनेटली वाटतं की जे सिलेबस आणि सिलेबसच्या बियॉन्ड पण आपण ऑनलाईन क्लासेस थ्रू ह्या शाळेमध्ये शिकू शकतो. तसंच मी आपल्याला आधी पण एक्झाम्पल थोडं दिलं होतं की समजा आपल्या एक शाळेत एक भरतनाट्यमचे टीचर आहेत, सगळ्या शाळेत तर नसणार, एक शाळा लकी आहे तिथे भरतनाट्यमचे टीचर आहेत, ते त्यांना इन पर्सन शिकवतात. त्यांनीच समजा एक रेकॉर्डिंग केली त्यांच्या टीचिंगची आणि ते जिल्हा परिषदच्या नेटवर्क थ्रू बाकी शाळांना दिलं, तर त्यांना पण काय भरतनाट्यमचे ते लेक्चर्स क्लासेस शिकायला मिळतील. तसंच कोणा तरी मुंबईहून सालसाचं कोणी रेकॉर्डिंग केलं आणि आपल्याला काय युट्यूबवर घरी जाऊन काय बघतात सालसा डान्स वगैरे, पण आता क्लासेस क्लासरूम मध्ये पण हे दाखवलं की सालसा डान्सचा प्रकार असेल नवीन आहे काहीतरी. ह्या शनिवारी आपण सालसा शिकणार आहे, पुढच्या शनिवारी आपण जॅझ बद्दल शिकू, नंतर आपण भरतनाट्यम, कथक, असं आय बिलीव्ह की इंटरनेटचं टाइम म्हणजे इंटरनेटचं एज आहे आणि हाय स्पीड इंटरनेट पण मिळतं सगळे घरी बसून. OTT बघता तर का नाही आपल्या स्कूल्समध्ये पण इंटरनेटचा वापर करून हे ऑनलाईन शिकू.
0: म्हणजे ऑनलाईन वरती जास्तीत जास्त त्यांना प्रेफर करून त्यांचा जो कलागुण आहे त्यांना शिकता येईल, याच्यात जास्त आपला इंटरेस्ट असणार आहे की त्यांनी ऑनलाईनमध्ये जरी जिथे भेटत नसेल तिथे हे आपण व्हिडिओज त्यांना देऊ शकतो,
1: एक एक्सपोजर मिळेल. म्हणजे तेच नवीन काहीतरी शिकायचे एक्सपोजर, समजा पूर्णपैकी ते शिकले नाही, ऍटलीस्ट ते घरी जाऊन सांगतील की मला मम्मी मला
0: शाळेमध्ये हे शिकवलंय, मी आज हे शिकून आली आहे, तर तुला दाखवू का, असं पण एक प्रकार असणार आहे तो. आणि खरंच लहान मुलांमध्ये खरंच खूप कलागुण, जे की तुम्ही सांगितलात एक्सपिरियन्स आजचा की त्या मुलीने तुमच्यासोबत एक 15 मिनिटं असली तरी तिने कविता बनवली, असे धाराशिवचे कलाकार आहेत की कानाकोपऱ्यात आहेत खरं तर धाराशिवचे कलाकार, पण कुठेतरी त्यांना एक संधी भेटावी म्हणून तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, कलाकारांचा शोध आणि संधी. तर मी एकदा पुढे असं विचारायचं वाटतं की ह्या ज्या आयडियाज आहेत तुमच्या, त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या, तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या श्रोत्यांना किंवा या सर्व जे ऐकणारे आपले लिसनर्स आहेत त्यांना काय सांगाल?
1: असं काय मी फॉर्मल लेक्चर नाही तर सेमिनार तर देणार नाही, पण तुम्हाला सांगणार की ऍक्च्युली आय थिंक बेस्ट वे लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे आहे की आपण परफॉर्मन्स थ्रूच पोहोचू. तर आपण धाराशिवमध्ये नवरात्रीच्या टाईममध्ये धाराशिवला असणार नाही तर तुळजापूरमध्ये असणार आपण, तर आपल्या तुळजापूर मंदिरात वारी गोंधळाची हे कार्यक्रम आपण ठेवलं संध्याकाळी. तर आपलेच धाराशिवचे टॅलेंट आहेत, आपल्या रेडिओचे पण आहेत एक जे सुंदर बासरी वाजवतात, तर ते परफॉर्म करतात मंदिराच्या महाद्वारात. 18 ऑक्टोबरला, तर प्लीज तिथं या आणि तिथं भेटू आणि गप्पा मारू.
0: नक्कीच. सर्व प्रेक्षक, कलावंत आणि भक्तांनी शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर येथे आपण भेटूयात. तेव्हा नक्कीच तिथं आपण भेटणारच आहोत 16 ऑक्टोबरला. तर मी एकदा जाता जाता पुन्हा एकदा मला एक क्वेश्चन विचारावं असं वाटतं की हे जे सर्व तुम्ही करताय तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं, ही कलाकारांची खूप मोठी संधी आहे धाराशिवमधल्या कलाकारांसाठी, आणि हा शोध आणखीन तुमचा चालूच आहे, धाराशिव सोडून परत बाकी महाराष्ट्रभर आपल्याला हा उपक्रम राबवायचा देखील आहे. तर हे जे कलाकार आहेत आपले, अगदी कानाकोपऱ्यात लपलेले हे कलाकार आहेत, जसं की आज छोटीशी मुलगी भेटली, तसेच आपल्या तेरणा कॉलेजमध्ये देखील तसेच काही कलाकार दडलेले आहेत. तर या कलाकारांना पुन्हा एकदा स्वतःचा कॉन्फिडन्स इनबिल्ट करायचा आहे किंवा त्यांना भीती वाटत असेल, तर अशा कलाकारांना तुम्ही काय सांगाल?
1: आपल्याकडे जे ही कला आहे ती म्हणजे खूप स्पेशल आहे. लोक हसतील, लोक इग्नोर करतील, पण तुम्हालाच माहिती तुमच्याकडे किती कला आहे आणि किती पॅशन आहे ह्या कलासाठी. आपण हेच ट्राय करू शकतो की एक तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून तुम्हाला एक चान्स देऊ की तुम्ही थोडं कॉन्फिडन्स घेऊन नुसतं घराच्या बाहेर या, परफॉर्म करा, लिहा, नुसतं लोकांशी बोला आणि लाजू नका. जे आहे तुमच्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे आणि खूप टॅलेंट आहे धाराशिवमध्ये, तर ते लोकांना म्हणजे कसे बोलतो छाती तान के बता दो की टॅलेंट है आणि मी रेडी आहे तुम्हाला माझं टॅलेंट दाखवायला. एवढंच म्हणणार आणि माझं प्रयत्न आणि पूर्ण तेरणा युथ फाउंडेशनचा प्रयत्न हेच असेल की लवकरात लवकर तुम्हाला हे प्लॅटफॉर्म मी रेडी करून देऊ, जिथं तुम्ही येऊन तुमचंच फॅन बेस, तुमचंच ऑडियन्स तुम्ही धाराशिवमध्ये बिल्ड करू शकणार.
0: थँक्यू सो मच मेघदादा. हा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुमच्या सांगण्यातून देखील त्यांच्यातून बाहेर येईल असं मला वाटतंय. तर मेघदादा, आपल्या तेरणा युथ फाउंडेशनच्या या सर्व उपक्रमांमध्ये जर आपल्या कलाकारांना इन्वॉल्व्ह व्हायचं आहे, त्याच्यासाठी कुठला नंबर किंवा कुठे मेसेज किंवा कसे ते इन होऊ शकतात या कार्यक्रमासाठी?
1: हो, आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून, जसं मी आधी पण मेन्शन केलं आहे, तिथं माझ्याशी तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. माझ्यासारखे 200 कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, ज्यांच्याशी तुम्ही सारखं कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. त्यासाठी ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर नुसतं मेसेज करा की मला धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह ग्रुपचं लिंक पाठवा. नंबर आहे 98 20 45 55 11.
0: तर जे आपले कलाकार किंवा आपले श्रोते किंवा आपले रसिक जे रेडिओ ऐकतात, आत्ताची जो हा आपण कलाकारांचा शोध आणि संधी हा जो उपक्रम तेरणा युथ फाउंडेशन संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून ऐकला, तर याच्यावरती फक्त मेसेजेस करायचे आहेत, मेसेजेस करायचा आहे. तो नंबर आहे 98 20 45 55 11. तर मेघदादा, खरंतर खूप खूप थँक्यू म्हणते, तुम्ही वेळात वेळ काढून आज रेडिओ तेरणात आलात आणि ही मुलाखत, हा गप्पांचा सेशन मला खूप आवडला, आणि खास आपल्या धाराशिवच्या कलाकारांना ही जी तुम्ही संधी देताय आणि त्यांचा शोध हा सुरूच आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ही आशाच आहे, आणि भरपूर कलाकार या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होतील ही आशा करते. तर या कलाकारांसोबत आपण 16 ऑक्टोबरला तर भेटणारच आहोत, अशाच आपल्या धाराशिवच्या कलाकारांना घेऊन मेघदादा पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहेत. तर जास्तीत जास्त कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं 16 ऑक्टोबरच्या दिवशी. तर थँक्यू मेघदादा, तुम्ही खूप आज छान संवाद साधलात, आणि खरं तर ही इंटरेस्टिंग गोष्ट राहिली की माझ्यासाठी देखील आणि दादांसाठी देखील की त्यांचा हा पहिला इंटरव्ह्यू होता रेडिओवरती. तर थँक्यू तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं अशाच विविध उपक्रमांसोबत आपण पुन्हा एकदा आपल्या रेडिओ तेरणावरती भेटूयात. अशाच विविध कलावंतांना घेऊन देखील आपला हा प्रोग्राम करण्याचं आपण ठरवूयात. तर भेटूयात अशाच पुन्हा एकदा नवीन कलाकारांसोबत, मेघदादांसोबत, पुढील एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

मित्रांनो, आताच आपण ऐकलात आमच्या आरजे प्रगतीने तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत साधलेला सुंदर संवाद. तर ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आणि

0: आनंदी रहा।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो। आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो, हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात। शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात। सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते। सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही। कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो। हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात। आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती। सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते, त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते। झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात। जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते। जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात। वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते। आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात। मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते। जलधारणा शक्ती वाढते। भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते। मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते। पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते। जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते। हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते। आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात। सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम। रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात। या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते। रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात। या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे। रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत। एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत। रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे। रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात। असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो। हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात। जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात। एक दल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम, ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते. त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र

0: न्याय आपणास तयार करता येऊ शकतो। तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील। आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे। आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच। पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात। तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी, भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा, भाग पहिला। लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम।
1: आदिशक्तीचे कवतुक।

0: श्रोते हो, विज्ञानाच्या युगातही आपण ज्या शक्ती मानतो त्यामध्ये ईश्वरीय शक्ती प्रामुख्याने समोर येते. नैसर्गिक असो वा मानवनिर्मित कुठलीही शक्ती, त्या शक्तीचं मूळ या ईश्वरीय शक्तीला जोडण्याचा आपला प्रयत्न असतो. अशा या ईश्वरीय शक्तीला आपण देव असं संबोधू लागलो. देव म्हणजे दिव्य, जे प्रकाशमान, अमर आणि प्राकृतिक आहे.
1: श्रोते हो, देव या शब्दाची स्त्रीलिंगी उपाधी म्हणजे देवी. आद्य शंकराचार्यांनी देवी या शब्दाचा मूळ अर्थ प्रकाश केंद्र, शक्ती केंद्र असा सांगितला आहे. दुर्गाकोशात देवीची मूळ निर्मिती याप्रमाणे सांगितली आहे की देवांचा राजा इंद्र आणि दैत्यांचा अधिपती महिषासूर यांच्यात 100 वर्ष युद्ध झालं. त्यात इंद्राचा पराभव झाला. परिणामी महिषासूर इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला.
0: या युद्धात पराभूत झालेले सर्व देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन देवाधिदेव महादेव आणि श्री विष्णूकडे गेले आणि त्यांच्या समोर महिषासुराने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या क्रोधाग्नीतून तेज बाहेर पडलं. या तेजात सर्व देव देवतांच्या तेजाचाही समावेश झाला. हे तेज भू, भुव, स्वह या तिन्ही लोकांना व्यापून राहिलं आणि ते महर्षी कात्यायनाच्या आश्रमामध्ये स्त्री रूपात एकवटलं. हे रूप म्हणजे देवी होय.
1: श्रोते हो, या देवीला शाक्त संप्रदायाने भवानी किंवा जगदंबा म्हणून संबोधलं आहे. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपं पाहायला मिळतात. यापैकी उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य रूपाची नावं असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूप आहेत. महाराष्ट्रातील रूपं ही सौम्य स्वरूपातील असल्याने देवीला भवानी किंवा जगदंबा या नावाचाही वापर होतो. शिवपत्नी पार्वतीलाही देवी हे नामाभिधान लावलं जातं.
0: श्रोतेहो, भवानी या शब्दाची उत्पत्ती याप्रमाणे सांगितली आहे की भव म्हणजे जल, महादेव, मदन, संसार या सर्वांना चैतन्य देणारी ती भवानी. याचाच अर्थ भव म्हणजे शंकर आणि त्याची पत्नी भवानी. भवानी या शब्दाने आदर्श, अस्तित्व या अर्थाचा बोध होतो. खरं तर शिव हे तत्व तर भवानी ही शक्ती आहे. भवानीची शक्ती ही शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही स्वरूपात अवतीर्ण आहे. असं असलं तरीही ही दोन्ही तत्व मूलतः एकच आहे. भवानी आपल्या शक्तीला आवश्यकतेनुसार सात्विक, राजस आणि तामस या रूपात प्रकट करून शास्त्राच्या सहाय्यानं अनिष्ट प्रवृत्तींचा, स्वैरतेचा, दुराचाराचा नाश करण्यासाठी अवतरते. तर शस्त्र हे शत्रूंच्या नाशासाठी आहेत. त्यामुळे भवानी ही भाग्याची, भवितव्याची, भाग्यविकासाची देवता आहे. ती नेहमी ईश्वरनिष्ठ आणि पराक्रमी माणसांना यशप्राप्ती देते.
1: श्रोते हो, प्राचीन काळापासून देवीची भक्ती करताना भवानी हा शब्द वापरतात. त्यानुसार केरळमधील पालघाट जिल्ह्यात एका गावचं आणि नदीचं नावही भवानी असल्याचं दिसून येतं. आद्य शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी या ग्रंथात देवीची महती सांगताना म्हटलं आहे की वैदिक भाषेत देवीला अजा म्हणतात. त्यानुसार अ जा म्हणजे जिला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, यालाच मूल प्रकृती म्हणतात. श्रोते हो, जगदंबा या देवीच्या नावाविषयी सांगताना म्हटलं आहे की या जगाचा निर्माता तो परब्रह्म अथवा जगत अधिक पिता म्हणजे जगत पिता. त्याप्रमाणे जगाची माता ती जगत अंबा म्हणजे जगत अधिक अंबा अर्थात जगत दंबा किंवा जगदंबा. श्रोते हो, अंबा हा स्त्रीवाचक शब्द असल्यामुळं पुढे अंबा या शब्दामागे बाई हा शब्द रूढ होऊन त्यातून अंबाबाई या नावाचा प्रसार झाला. जगदंबा म्हणजे सर्व जगाची आई, जिचा संबंध सर्व जगाशी येतो. त्यामुळे एका शक्तीच्या रूपात तिला मानण्यात येऊ लागलं. संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात शक्तीचे 3 अर्थ याप्रमाणे सांगितले आहेत की सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण. या प्रत्येक पदार्थांमध्ये कार्योत्पादनाला उपयोगी आणि कधीही त्या पदार्थापासून वेगळा न राहणारा असा जो विशिष्ट धर्म असतो त्याला शक्ती असं म्हणतात.
0: श्रोतेहो, मूळ जी आद्य शक्ती किंवा महामाया आहे तिला दुर्गा म्हणतात. या दुर्गेनेच पुढे देवकार्यासाठी आणि मानव कल्याणासाठी प्रसंगाप्रसंगाने तीन रूपे घेतली. ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा त्रिगुण रूपात अर्थात त्रिगुणात्मक. महाकाली ही तमोगुणे असून ती त्याच गुणाच्या रुद्र शिवाशी संबंधित आहे. महालक्ष्मी ही सत्वगुणी असून ती जगदंबा आहे आणि ती सत्वगुणी विष्णूशी संबंधित. तिलाच नारायणी असंही म्हणतात. महासरस्वती ही रजोगुणी असून ती ब्रह्माशी संबंधित आहे. ही विद्या देवता आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी या शक्तीने देवांना कायमचं वचन देऊन ठेवलं.

0: याचा अर्थ असा होतो, देव हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला दानवांची बाधा उद्भवेल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा निपात करीन। अशा रीतीने शक्तीची तीन रूप असून या प्रत्येक रूपात आणखी दोन रूपे प्रविष्ट झाली आणि त्या रूपांना नवदुर्गा हे नाव मिळालं।
1: श्रोते हो, अशा या अतिउच्च शक्तीची पूजा सुरू झाली ती केवळ वैदिक धर्मातच नाही तर बौद्ध धर्मात तारा या देवतेला तर जैन धर्मात चक्रेश्वरीला महत्वाचं स्थान मिळालं आहे। अशा या शक्तीला विश्वातला कुठलाही भाग अदृश्य नाही, तिचा दास नाही असा कोणी राजा नाही, पराशक्ती जाणत नाही असे कोणतेही शास्त्र नाही, आणि ज्याला ज्याला म्हणून आकार आहे ते सारे म्हणजे पराशक्तीच आहे। त्यामुळं शक्ती पार्वती सती आणि दुर्गा ही एकच नाव आहेत। याप्रमाणे देवी हे सुद्धा शक्तीचं एक नाव आहे। मनुष्य प्राण्याने जीव धारण केल्यानंतर गर्भातच त्याच्यावर संस्कार होत असतात। अशा रीतीने शक्तीचा विचार केल्यास ती मंगला देवी आहे आणि तीच महामाया आहे याची जाणीव होते। जन्माला येणाऱ्या जीवाला यातून जावंच लागतं। मायेच्या मोहजालातून त्याची जी कृती घडणार आहे ती त्याला दैत्य कृत्यात नेऊन बसवते, तर मंगल वृत्तीनं दैवत्व प्राप्त करून देते। म्हणून पदार्थापासून वेगळं न होणाऱ्या विशिष्ट अशा धर्माला शक्ती म्हटलं आहे। त्यानुसार प्रत्येक पदार्थातील ज्याची त्याची शक्ती असते, त्यामुळे शक्ती ही अनंत आहे आणि म्हणूनच भगवंताच्या ठिकाणी अशा अनेक शक्ती असतात।
0: श्रोते हो, भगवंताच्या ठिकाणी अशा अनेक शक्ती असल्या तरीही तीन शक्तींना प्राधान्य दिलेलं आढळतं, ज्यामध्ये पहिली आहे अंतरंग। अंतरंग या शक्तीला नारायणाची स्वरूप शक्ती असं म्हटलं आहे। दुसरी शक्ती आहे तटस्थ, यामध्ये विश्वातले अगणित जीव ही भगवंताची तटस्थ शक्ती आहे। तिसरी शक्ती बहिरंग, यामध्ये महातत्वापासून पृथ्वीपर्यंत संसारूपी प्रकृतीला बहिरंग शक्ती म्हटलं आहे।
1: श्रोते हो, सृष्टीतील ही जी अलौकिक शक्ती आहे ती आपली पाच प्रकारची कार्य पार पाडत असते। यामध्ये तिचं पहिलं कार्य आहे तिरोभाव। तिरोभाव म्हणजे आपल्या सुकर्माने जीवात्म्याला आच्छादित करणं। दुसरं कार्य म्हणजे सृष्टीची निर्मिती। तिसरं कार्य सृष्टीचं पालन पोषण। चौथं कार्य म्हणजे सृष्टीचा अर्थात दृष्टकर्त्याचा संहार करणं। आणि पाचवं कार्य म्हणजे अनुग्रह, अर्थात जीवात्म्याला मोक्ष प्राप्त करून देणं।
0: ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात शक्तीविषयी म्हटलं आहे की शक्ती ब्रह्मांडाची अधीश्वरी आहे, ती जीवांना कर्माचं फल भोगवते। ऐश्वर ही तीच देते, ती चेतन आहे, सर्वज्ञ आहे, एक असूनही नाना रूपांनी नटली आहे। ती सर्व तंत्र स्वतंत्र आहे, तिच्यावर कोणाचंही प्रभुत्व नाही। अखिल विश्व ही तिचीच विभूती आहे, कारण पराशक्तीला विश्वातला कुठलाही भाग अदृश्य नाही। तिचा दास नाही असा कोणताही राजा नाही। पराशक्ती जाणत नाही असे कोणतेही शास्त्र नाही। आणि ज्याला आकार म्हणून आहे ते सारं म्हणजे पराशक्तीच आहे।
1: श्रोते हो, अशा रीतीने प्राचीन काळापासून एक अद्भुत शक्तीची उपासना केली जात आहे। शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे नारीच्या रूपात त्या शक्तीची उपासना सुरू झाली। उपासनेतही पुन्हा स्मार्त आणि तांत्रिक हा भेद असून स्मार्त पूजा ही सात्विक मानली जाते। देवापासून मानवापर्यंत पुरुषांनीच शक्तीला आकराळ विकराळ रूप देण्याचा प्रयत्न केला आहे।
0: स्वरूप कसंही असो, शक्ती ही सृष्टीच्या जडणघडणीतला महत्वाचा घटक आहे। नाहीतरी सृष्टीची निर्मिती ही सुद्धा स्त्रीपासून झाली। त्यानंतर संगोपनाची जबाबदारी ही तिचीच आहे, कारण मानवाच्या प्राथमिक सुधारणेचा अंदाज घेतल्यास निर्माण झालेल्या जीवाच्या संगोपनाची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली। त्यातूनच भूमीवरील पहिलं बीजारोपण तिनंच केलं, त्यामुळे पृथ्वीवरील पहिली शेती करण्याचा मान स्त्रीकडेच जातो, म्हणून जमिनीला मातृभूमी हे नाव मिळालं। इंग्रजीतही मदरलँड या नावात आई हा शब्द आहे।
1: स्त्री ही शक्ती फक्त शिजूनच अन्न घालते असं नाही, तर हिंस्त्र प्राण्यातही नर सोबत असतानाही शिकार करताना पहिला वार हा नारीचाच असतो। या नैसर्गिक घटनेवरून स्त्री शक्तीच्या अस्तित्वाची कल्पना येऊ शकते। श्रोतेहो, यावरून मानवाप्रमाणेच देवांनाही स्त्री शक्तीचा अंदाज घेऊन तिचं अस्तित्व मान्य केल्याचं दिसून येतं. कारण देवांनाही दैत्यांचा संहार करण्यासाठी शक्तीची निर्मिती करावी लागली. अशीच एक शक्ती श्री तुळजाभवानी, आणि सुरू होते तिची कहाणी.

0: श्रोतेहो, शक्ती प्रकटून जिथे वास करते त्या ठिकाणाला त्या स्थानाला शक्तीपीठ असं म्हटलं जातं। आणि या शक्तीपीठामध्ये वास करणाऱ्या देवीची उत्पत्ती कशी झाली याविषयी ब्रह्म, मत्स्य, पद्म, कुर्म इत्यादी पुराणात शिवपत्नी सतीशी संबंधित अशी पवित्र स्थाने ज्याला शक्तीपीठ म्हटलं जातं त्याची कथा सांगितली जाते। ती याप्रमाणे की
1: सत्ययुगात दक्ष प्रजापतीने बृहस्पती सव नामक यज्ञाला प्रारंभ केला। या यज्ञास्तव प्रजापतीने सर्व देवदेवतांना निमंत्रित केलं, परंतु स्वतःची मुलगी सती आणि जावाई शिवशंकरास निमंत्रण दिलं नाही। पण सतीनं या बाबीचा विचार न करता या यज्ञाच्या कार्यक्रमाला आपल्या अनुचरांसह उपस्थित राहिली। तेव्हा त्या ठिकाणी तिची कोणी विचारपूसही केली नाही, उलट तिचा पिता प्रजापतीने शिवाची निंदा करायला सुरुवात केली। पतीचा झालेला अपमान सहन न झाल्यानं सतीने त्याच ठिकाणी पित्याने आरंभिलेल्या यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केलं।
0: ही बातमी शिवाला मिळताच शिव आपल्या गणांसह यज्ञस्थळी दाखल झाला आणि दक्षाचा वध केला, यज्ञाचा विध्वंस केला। सतीचं जळीत शरीर खांद्यावर घेऊन बेभान झालेल्या शिवानं तांडव सुरू केला। या तांडवामुळे पृथ्वी, आकाश, पाताळ कंपनमय झालं।
1: श्रोते हो, हे तांडव थांबवण्यासाठी श्री विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडून सतीची अंग प्रत्यंग तोडण्यास सुरुवात केली। सतीची ही अंग प्रत्यंगे ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी एका शक्तीच्या सोबत एका भैरवाचा वास राहिला, यालाच शक्तीपीठ म्हणतात। बहुतेक पुराणात शक्तीपीठाची संख्या 51 सांगितली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एकाही शक्तीपीठाचा यात समावेश नाही, परंतु देवी भागवतात शक्तीपीठांची संख्या 108 अशी सांगितली असून त्यात मात्र या 3.5 शक्तीपीठाचा समावेश आहे।
0: श्रोते हो, शक्तीची निर्मिती ही सर्व देवदेवतांच्या तेजातून झाली, जिला आपण देवी म्हणू लागलो। या देवीच्या कोणत्या अवयवाची निर्मिती कोणाच्या तेजातून झाली हे दुर्गा कोशात याप्रमाणे सांगितलं आहे की मुख हे शंकराच्या तेजातून निर्माण झालं, केस यम तेजापासून, बाहू विष्णूपासून, दोन्ही स्तन चंद्र तेजातून, उदर हे इंद्र तेजातून, जघन आणि उरु वरुणापासून निर्माण झाले, नितंब भूमी तेजातून, पाय ब्रह्मदेवाच्या तेजातून, पायाची बोट सूर्य तेजापासून, तर हाताची बोट अष्टवसूच्या तेजातून, नासिका ही कुबेर तेजातून निर्माण झाली, दात प्रजापिताकडून, तीन डोळे आणि कान अग्नि तेजातून, भ्रुकुटी ही प्रातकालीन आणि

0: सायंकालीन उपास्य देवतेच्या तेजातून निर्माण झाली। जिह्वा म्हणजे वाचा ही सर्व देवतांच्या तेजापासून निर्माण झाली। अशा रीतीने विविध देवतांनी आपापल्या तेजापासून देवीची निर्मिती केली।
1: देवीची आयुध ही अशाच रीतीने वेगवेगळ्या देवदेवतांपासून प्राप्त झाली आहेत। यामध्ये शंकराने त्रिशूळ दिलं, विष्णूने चक्र, वरुणाने शंख आणि पाश, अग्नीने शक्ती दिली, वायूने धनुष्य आणि बाणाने भरलेले भाते दिले, ब्रह्मदेवाने अक्षमाला आणि कमंडलू दिले, सूर्याने देवीच्या 3.5 कोटी केसांच्या मुळांना किरण दिली, खडक आणि चामडे अर्थात ढाल यमाने दिली, क्षीरसागराने हार आणि 2 वस्त्रे दिली, विश्वकर्माने परशु आणि कवच, हिमालयाने सिंह, कुबेराने सुरापान आणि शेषाने नागांचा हार दिला। गदा या शस्त्राबद्दल रहस्य आहे।
0: श्रोतेहो, सिंह हे सामर्थ्याचं प्रतीक असून आपल्या सिंह वाहनावर बसून शक्ती ही सर्वत्र वास करत असते। महाराष्ट्रात तिची 3.5 पीठ सांगितली आहेत। याविषयी दुर्गाकोशातील श्लोक याप्रमाणे आहे की

0: श्रोते हो, या विश्वाची निर्मिती ओंकारातून झाली असं म्हटलं जातं. ओंकार हे सुद्धा शक्तीचं प्रतीक असून यामध्ये 3.5 मात्रा आहेत. तद्वत 3.5 शक्तीपीठाचा जगाच्या उत्पत्ती अनुरूप ओंकाराप्रमाणे विचार केल्यास अकार म्हणजे माहूर, उकार म्हणजे तुळजापूर, मकार म्हणजे कोल्हापूर आणि अर्धमात्रा म्हणजे सप्तशृंगी होय. ओंकाराने भक्ती आणि मुक्ती हे दोन्ही साध्य होतं असं म्हटलं जातं.
1: श्रोते हो, 3.5 शक्तीपीठात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली हे पूर्ण पीठ आणि वणीची सप्तशृंगी म्हणजे अर्धपीठ. सप्तशृंगीला महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा दोन्ही रूपात मानण्यात येतं. देवीचं रूप आणि स्थान कुठेही असलं तरी शक्तीपीठासोबत एक भैरव हा असतोच आणि त्याचं कार्य म्हणजे शक्तीपीठाचं रक्षण. यामुळे भैरवाविना देवीची पूजा निष्फळ मानली आहे.
0: महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठाचा अभ्यास करताना प्रथम कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आढावा घेतला असता असं दिसून येतं की कोल्हापूर नगर हे इसवी सन 2 शतकापासून प्रसिद्धीस पावलेलं ठिकाण असून महालक्ष्मीचं मंदिर हे इसवी सन 6 शतकात चालुक्यांच्या कालखंडात बांधलं असून पुढे राष्ट्रकूट आणि शिलाहारांनी मंदिराच्या बांधकामात वाढ केल्याचं दिसून येतं.
1: महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणातील 40 किलो वजनाची असून पश्चिमाभिमुख मंदिरात असलेली महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी म्हणजेच तिरुपती बालाजीची रुसून आलेली पत्नी असल्याचं म्हटलं जातं. याला दुजोरा म्हणजे दरवर्षी तिरुपती बालाजी संस्थानच्या वतीने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला महावस्त्राचा आहेर असतो हे महत्वाचं.
0: महालक्ष्मीचा गाभारा पश्चिमाभिमुख असल्याने त्याला उत्तर आणि दक्षिण अशा 3 भागात 3 देवळ्या असून यात व्यंकटेश, कात्यायनी आणि गौरीशंकर या देवता आहेत. मुख्य मंदिर हे हेमाडपंथी शैलीचं असून 3.5 शक्तीपीठातील सर्वात भव्य मंदिर म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे पाहिलं जातं. अशा या मुख्य मंदिराला 3 गाभारे असून महालक्ष्मीच्या उत्तरेला महाकालीचा आणि दक्षिणेला महासरस्वतीचा गाभारा असून या सर्व गाभाऱ्यापुढे असणाऱ्या सभामंडपास महानाट्य मंडप असं म्हटलं जातं.
1: महालक्ष्मी मंदिराच्या बांधकाम शैलीतील एक अद्भुत कला म्हणजे कार्तिक आणि माघ शुद्ध पंचमीला सूर्याची किरणं बरोबर देवीच्या मुखावर पडतात. 3 फूट उंचीची सुबक मूर्ती आकर्षक आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुःभुजा असून तिच्या 4 हातात दक्षिणाध करक्रमाने महालुंग अर्थात मातुलुंग, गदा, ढाल आणि पानपात्र अर्थात पिण्याचं भांड अशा 4 वस्तू आहेत. मूर्तीच्या पुढील मंडपात विष्णुवाहन गरुड आहे तर मूर्तीमागे सिंह असून मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि त्यावर शेषनाग आहे.
0: प्राचीन काळापासून महालक्ष्मीचा महिमा अगाध असून राष्ट्रकूट राजा पहिला अमोघ वर्माने सार्वजनिक आपत्ती निवारण्यासाठी आपल्या डाव्या हाताची करंगळी महालक्ष्मीस अर्पण केली होती. पुढे करवीर छत्रपती दुसरे संभाजी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 मध्ये महालक्ष्मी मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. महालक्ष्मीच्या मंदिर प्रांगणातच काळ्या पाषाणातील अष्टभुजा तुळजा भवानीची मूर्ती असलेलं मंदिर आहे. प्राचीन काळापासून पेशवे कालखंडापर्यंत अनेक राजे, महाराजे, सरदार आणि सावकारांनी देवीला दानपत्रे दिल्याचे पुरावे सापडतात.
1: श्रोते हो, प्रतिदिनी देवीची 5 वेळा पूजा होते. पहाटेची काकडा आरती, सकाळी 8:30 आणि दुपारी 12 वाजता महाभिषेक, सायंकाळी सूर्यास्तानंतर पंचोपचारी पूजा तर रात्री 10:30 वाजता शेजारती होते. दर शुक्रवारी सायंकाळी आरतीनंतर देवीची पालखी निघते. मूळ मूर्ती अचल असल्याने उत्सव मूर्तीचा वापर पालखीसाठी केला जातो.
0: श्रोते हो, श्री महालक्ष्मी विजयादशमीला पालखीतून जेव्हा सीमोल्लंघन करून परत येते तेव्हा ती महारवाड्यातून पूजा घेऊन येते हे महत्वाचं आहे. या क्षेत्राची वारी घेण्याची प्रथा नाही. देवीसाठी ठराविक बडवे भोपी नाहीत, दर्शनाचा ठराविक विधी नाही, भक्तांची नोंदवही नाही। यात्रेकरू नारळ, पेढे, साखर किंवा डाळेफुटाने आणि कुंकू घेऊन प्रसन्नतेने आणि अगदी सहजपणे महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकतात। देवीच्या मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता, मात्र अलीकडे तो सुरू झाला आहे।
1: श्रोते हो, दुसरं महत्त्वाचं शक्तीपीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुका माता, जी परशुरामाची माता आहे। देवीचं मुख्य मंदिर हे 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधलं आहे। पुराणातील कथेनुसार कुब्ज देशातील राजाची मुलगी रेणूचा विवाह जमदग्नी बरोबर झाला। त्यांना परशुराम हा पराक्रमी पुत्र झाला। एकदा राजा सहस्त्रार्जुनाने जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला। तेव्हा परशुरामाने कावडीच्या एका पारड्यात पित्याचं शव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवलं। अंत्यविधीसाठी कोरी भूमी शोधत असताना माहूरगड या ठिकाणी दत्तात्रयाने ही भूमी दाखवली। तेव्हा परशुरामाने बाण मारून त्या ठिकाणी सर्व तीर्थे निर्माण करून पित्याचा अंत्यसंस्कार केला। माता रेणुका सती गेली, परंतु परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली। म्हणून परशुरामाने तिला आवाज दिला। तत्क्षणी माता रेणुका जमिनीतून वर येताना परशुरामानं पाहिलं, त्यामुळे रेणुका मातेचा फक्त चेहराच वर आला। आजही तांदळा रूपातल्या मुखाचीच पूजा होते। मातेचं दर्शन झालं म्हणून या डोंगराला माऊर असं नाव पडलं। मातेचं गाव ते माऊर, त्याचंच पुढं माहूर हे नामाभिधान झालं।
0: श्रोतेहो, रेणुका मातेचं मंदिर हे सभा मंडप वजा मंदिर असून त्यात 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद असा रेणुका देवीचा तांदळा आहे, तर देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरला आहे। 3.5 शक्तीपीठात माहूरचं पीठ हे आद्य असल्याने या ठिकाणी देवीची मूर्ती नाही। दुसरी एक गोष्ट या पीठाच्या बाबतीत महत्वाची आहे, ती म्हणजे रेणुका मातेनं कुठल्याही दैत्याचा वध केलेला नाही, तर ती सतीव्रत पाळून आदर्श पत्नी आणि पुत्रासाठी पुन्हा दर्शन देणारी आदर्श माता आहे।
1: माहूरगडाच्या अगदी समोर माहूरगड नावाचा किल्ला आहे। या डोंगराच्या तिन्ही बाजूला पैनगंगा नदी वाहते। या किल्ल्यावर बरीच वर्ष मोगलांची सत्ता होती, त्यामुळे औरंगजेब बादशहाने रेणुका मातेला 40,000 वार्षिक होण्याचे वर्षासन लावून दिल्याची नोंद आढळते। इतर देवीप्रमाणे नवरात्रीसह इतर उत्सव पार पडतात, परंतु देवीला पानांचा विडा देण्याची पद्धत असल्याने प्रसादाबरोबरच भाविक मोठ्या प्रमाणावर पानाचा विडा घेऊन जाताना दिसतात। याच परिसरात एकमुखी दत्तात्रयाची मूर्ती आणि भव्य मठ आहे। तसेच महानुभव पंथांचे मूळ पुरुष चक्रधर स्वामीचे गुरु चांगदेव राऊळ यांनी याच डोंगरावर दत्तात्रयांपासून ज्ञानशक्ती घेतल्याचं म्हटलं जातं।
0: मंदिर परिसरात अनुसया, तुळजा भवानी, अत्री ऋषींच्या पादुका असून सर्व तीर्थ कुंड, संत विष्णुदास कुंड, मातृतीर्थ कुंड आहेत। भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात। बालाघाटच्या डोंगर रांगांवर उंच ठिकाणी घनदाट जंगलात माहूरचं ठाणं असून अनेकांचं ते कुळदैवत असल्याने फार दुरून लोक परंपरेने देवीच्या दर्शनासाठी येताना दिसून येतात। रेणुका मातेची ठाणी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातही ठिकठिकाणी असल्याचे दिसून येते।
1: श्रोते हो, 3.5 शक्तीपीठातील अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड पर्वत श्रेणीत समुद्र सपाटीपासून 14,800 मीटर उंचीवर 7 शिखरांचे स्थान म्हणून तिला सप्तशृंगी म्हणतात। प्रत्यक्षात 4 शिखर दिसतात, म्हणून तिला चतुःशृंगीही म्हटलं जातं। पूर्वाभिमुख गुहेत 18 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत 2.43 मीटर उंचीची मूर्ती एखाद्या शिल्पाप्रमाणे कोरीव आहे। सप्तशृंगीला 18 हात असून तिचा 1 हात डाव्या कानावर आहे आणि मूर्ती डावीकडे झुकलेली असून माता मार्कंडेय ऋषींची तपश्चर्येतील प्रार्थना ऐकण्यासाठी कानावर हात ठेवून ऐकत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महिषासुराचा वध केल्यानंतर देवीनं या गडावर वसती स्थान केलं आहे.
0: एकदा एक धनगर मोहळाचे पोळे असलेल्या ठिकाणी काठीने मोहळ काढायला गेला तेव्हा त्याला त्या ठिकाणच्या गुहेत स्वयंभू मूर्ती सापडली. पुढे याच ठिकाणी मंदिर निर्माण झालं. पूर्वाभिमुख मंदिराला शक्ती, चंद्र आणि सूर्यद्वार असे तीन दरवाजे असून देवीची मूर्ती सकाळी बाला, दुपारी तरुणी तर सूर्यास्ताला वृद्ध भासते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे आहेत.
1: सप्तशृंगी देवीला जाण्यासाठी वणीच्या बाजूने 350 पायऱ्या आहेत. त्या गिरमाजी रामराव नाईक नावाच्या सरदाराच्या मुलांनी बांधल्या आहेत. पुढे पठारावर गेल्यानंतर प्रत्यक्ष मंदिराकडे जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या इ.स. 1710 मध्ये उमाबाई दाभाडेंनी बांधल्या आहेत. सप्तशृंगीला प्रदक्षिणा घालता येत नाहीत. मंदिराच्या शिखरावर एक दुर्गम सुळका असून चैत्री आणि अश्विन पौर्णिमेला त्यावर 12 फूट रुंदीचा ध्वज लावण्याचा साहसी कार्यक्रम होतो. हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील यांना आहे. सुळका पाहिल्याशिवाय याची प्रचिती येत नाही.
0: श्रोते हो, सप्तशृंगीला 11 वार साडी आणि 3 खण चोळी लागते. यावरून मूर्तीच्या भव्यतेचा अंदाज येतो. गडावर असणाऱ्या तांबूळ तीर्थात देवीने पान खाऊन फुंकल्यानं त्या तीर्थाचं पाणी लाल असल्याची भक्तांची भावना आहे. देवीच्या उत्सवात चैत्री उत्सव माहेरच्यांचा तर नवरात्र उत्सव हा सासरच्यांचा मानला जातो. त्यामुळे चैत्रात देवीचं रूप हसरं तर नवरात्रात गंभीर भासतं. स्वयंभू मूर्तीच्या स्वरूपातील सप्तशृंगीचं ठाणं सर्वात दुर्गम असं आहे.
1: श्रोते हो, महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठातील अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी. बालाघाटच्या डोंगरावर समुद्र सपाटीपासून 609 मीटर उंचीवर वसलेलं असून तुळजाभवानीला त्वरिता, तुर्जा, तुकाई या नावानेही ओळखलं जातं. देवीच्या येथील वास्तव्याची कथा अनेक पुराणात आली आहे. त्यानुसार यमुनाचल प्रदेशात कर्दम ऋषी राहत असून त्यांच्या पत्नीचं नाव अनुभूती होतं. पतीच्या आकस्मिक निधनानं गर्भवती असलेली अनुभूती सती जाण्यास निघाली, परंतु लोकांनी तिला सती जाण्यापासून रोखलं. पुढे तिला मुलगा झाल्यावर त्याला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतावर जाऊन स्वतःला उलट टांगून तपश्चर्या करू लागली.
0: अनुभूती तपश्चर्येत मग्न असताना तिथे कुकुर नावाच्या राक्षसाची वक्र दृष्टी तिच्यावर पडली. कुकुराने अनुभूतीला स्पर्श केल्याने तिची तपश्चर्या भंग पावली. तेव्हा तिने आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्तीने भक्ताच्या हकेला त्वरित धावून अष्टभुजा तुर्जा देवीचं रूप धारण केलं आणि कुकुराचा वध केला. त्यावेळी अनुभूतीने आपल्याप्रमाणे सर्व भक्तांचे संकट दूर करण्यासाठी याच ठिकाणी राहण्याची विनंती आदिशक्तीला केली. त्यामुळे आदिशक्ती तुर्जा देवीनं जिथं वास्तव्य केलं ते स्थान म्हणजे तुळजापूर.
1: त्वरिता, तुरजा, त्वरजा, तुकाई या नावापासून तुळजा हा शब्द तयार झाल्याचं सर्वमान्य असलं तरी आणखीन एक मतप्रवाह तयार होत असून त्यानुसार कर्नाटकातील दक्षिण आणि उत्तर कानडाचा काही भाग हा तुळवनाडू या नावाने ओळखला जात होता. हळे कन्नड भाषेत तळूचा अर्थ आक्रमण करणं असा होतो. या प्रदेशातील लोकांना तुळन हे नाव मिळालं. याचबरोबर या प्रदेशात परशुरामाने रेणुका मातेची मंदिर स्थापन केल्याची वर्णनं सापडतात. तुळवनाडू प्रदेशात मातृसत्ताक पद्धती होती, त्यामुळे मातृदेवता मानणाऱ्या या प्रदेशात तुळवपासून तुळजापूर झालं का असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे.
0: श्रोते हो, तुळजा भवानी ही महासरस्वती असून अष्टभुजा स्वरूपात आहे. तसेच मूर्ती ही गंडकी शिळेपासून काळ्या पाषाणातील चल मूर्ती आहे. 3 शक्तीपीठापैकी माहूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी तुळजा भवानीची मंदिरं आहेत. त्यामुळे आद्य शक्तीपीठ म्हणून तुळजापूरला मान आहे. पुराणापासून ते आज तागायत ती अनेकांची कुलस्वामिनी आहे। तुळजा भवानीचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीच्या पूजा विधी उच्च नीच वैदिक धर्माबरोबर जैन मुस्लिम धर्माचाही समावेश या पूजा विधीमध्ये आहे। त्यामुळे परंपरागत पुजारी आणि पूजा विधी आजही कायम आहेत। भक्तांच्या हकेला त्वरित धावून येणारी ती त्वरिता अशी जी तुळजा भवानी नावाने संबोधली जाते तिच्या वास्तव्याची कल्पना या श्लोकातून येते की सर्व

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, मराठी साहित्य आणि मराठी साहित्याचे विविध रंग आपल्यापर्यंत अनेक दिग्गजांनी पोहोचवले. याच मराठी मातीचा गंध आपण अनुभवत असताना आज आपल्याला आठवण येते ती नाधो मानोरांची. आज मराठी कविता कथांचा एक रानवारा सोडून गेला, एक पोकळी निर्माण करून गेला जी कधी भरून निघेल हे सांगता येत नाही. आज नाधो महानोरांच्या आठवणींना रेडिओ तेरणाकडून आपण उजाळा देणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमातून. महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचं शालेय शिक्षण पळसखेड पिंपळगाव येथे झालं. यानंतर त्यांनी जवळ गावातील महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु प्रथम वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर ते पुन्हा शिक्षण सोडून आपली शेती करण्यासाठी गावी परतले. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि आज आपण नाधो महानोरांच्या आठवणींना उजाळा देतोय. महानोरांना शेती आणि शेती व्यवस्थापन यात विशेष आवड होती. आभाळाची माया आपल्यावर बरसली तर ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे असे ते म्हणायचे. शेती करत असताना आपल्याला कृषक समाज जगवता आला पाहिजे, कारण शेती आणि रानासारखी पवित्र जागा कुठेही नाही आणि माणूस असेल, पक्षी असतील, प्राणी असतील, त्यांच्या जगण्याची धुरा केवळ शेतीच करू शकते. म्हणून ते सतत या मातीत रमले आणि जगले.

नाधव महानोरांचे सर्वात मोठं काम म्हणजे पाणलोट आणि जलसंवर्धन. शेती जर टिकवायची असेल, शाश्वत करायची असेल, तर पाणी शेतीमध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी पडलेलं पाणी हे अडवणं आणि जिरवणं याला महानोरांनी अग्रक्रम दिला. यात त्यांनी अनेक परिषदा सुद्धा घेतल्या आणि या परिषदांमधून त्यांनी पाणी आणि पाणी असेल तर हिरवाई टिकेल आणि शेतकरी सुखी होईल हे सतत सांगितलं.

नाधो महानोर अबोली एक होता विदूषक जैत्रे जैत दूरचा रानात या दोघी मुक्ता सर्जा मालक उरुस अजिंठा या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आणि या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. ती आपण आजही ऐकतो.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती तुमच्यासोबत. आज आपण नादू महानोर यांच्या आठवणींना उजाळा देतोय. अगदी लहानपणापासूनच महानोरांचं कवितेशी नातं जमलं होतं, पण त्यांच्या वडिलांना आपल्या मुलानं कविता करणं आवडायचंच नाही. वडिलांनी महानोरांच्या कवितांच्या वह्या जाळून टाकल्या होत्या, तरी देखील महानोर कविता करत राहिले. स्वतःला हाडाचा शेतकरी म्हणत अजिंठा, कापूस खोडवा, पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी, पक्ष्यांचे लक्षथवे, रानातल्या कविता, शेती, गंगा वाहू दे निर्मळ, आठवणींचा झोका, दिवे लागण्याची वेळ, अशा अनेक कविता ते लिहित राहिले. इचलकरंजीच्या इथल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नादो महानोरांची यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली. पुढे यशवंतराव चव्हाण आणि नादो महानोर हे समीकरण जुळलं.

काव्य प्रेमाच्या पोटी यशवंतराव त्यांच्या घरी येत जात राहिले. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होत असत. शरद पवारांच्या नेतृत्वात आणि यशवंतरावांच्या आग्रहानं नादो महानोरांची राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आजवर 166 आमदार राज्यपाल नियुक्ती कोट्यातून महाराष्ट्राला लाभलेत. यातले अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार अस्सल राज्यपाल नियुक्त होते आणि यातलेच आमदार म्हणजे नादो महानोर.

आमदार म्हणून नाधू मानोर इतके महत्त्वाचे होते हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर नाधू मानोरांनी शेती प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भिडायला सुरुवात केली. सभागृहातील त्यांच्या भाषणावर पुस्तक सुद्धा आहेत. त्यांनी आमदार झाल्यावर नेमकं काय केलं तर त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र सरकारनं कोरडवाहू पडझड योजना सुरू केली. आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी जलसंधारण काम केलं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं या गोष्टीवर काम करून त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सुरू केली.

19 जुलै 1983 विधान परिषदेत बोलताना त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रस्ताव मांडला, तर 1984 आणि 1985 साली या दोन्ही वर्षी यावर चर्चा झाली. दुष्काळाच्या संदर्भ, पाणी व्यवस्था, पाणलोट विकास असे 1 से 1 संदर्भ देत ते आकडेवारीने सभागृहात शेतकऱ्यांची बाजू मांडत होते. सिमेंटचे नालाबांध ही त्यांचीच योजना. ही योजना पुढे राजीव गांधींनी स्वीकारली आणि राजस्थानमध्ये सुखनिर्मूलन कार्यक्रमाच्या संदर्भात 3000 सिमेंट नालाबंधारे बांधण्यात आले.

नादो महानूर कवी होते, पण ते फक्त शेतीवरतीच कविता करणारे कवी नव्हते, तर शेती करणारे कवी होते. एका अस्सल कवीला, एका अस्सल शेतकऱ्याला आमदार केलं तर तो काय करतो याचा आदर्श वस्तुपाठच नादो महानोरांनी महाराष्ट्रात घालून दिला. कोरडवाहू फळबाग योजना, ठिबक सिंचन सबसिडी, शेततळी अशा अनेक संकल्पनांच्या मागे नादो महानोर होते. मराठवाड्याची अस्सल भाषा काय होती, मराठवाड्याच्या भाषेचं वैभव काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर नादो महानोरांच्या कविता या वाचायलाच हव्या.

नाधो महानोर यांचा रानवारा ते नसले तरी अखंड वाहत राहणार आहे. साहित्य ही वेदना मांडणारी, संवेदना जागे करणारी, आनंद देणारी आणि मातीशी नाळ राखणारी असली पाहिजे हे महानोरांना चांगलंच माहिती होतं. म्हणून त्यांचे साहित्य, कविता आणि कथा ह्या आपल्याला मानवी जीवन प्रवासाचा एक नवा आनंदी मार्ग दाखवत राहील, यात शंकाच नाही. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अंबिका सत्तबाजी उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्तबाजी उभी राहून थाटात, वाट बघती भक्ता।

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एवरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाइक एंड शेअर. एन्जॉय.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात जागर कुलस्वामिनीचा। यामध्ये ऐकूयात गोंधळाविषयी प्राध्यापक डॉक्टर लता अकलूजकर यांनी सांगितलेली माहिती।
1: नमस्कार। महाराष्ट्रात लोकदैवतांना सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान असते, त्यामुळे गावागावातून असे अनेक स्त्री व पुरुष लोकदैवते श्रद्धेस पात्र ठरलेली आढळतात। एखाद्या लोकदैवताचे महाउन्नयन झाले तर त्याचे रूपांतर दैवतामध्ये होते व अशी अनेक दैवते कुलस्वामी किंवा कुलदैवता बनतात। तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या संदर्भात उपासनेचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकीच गोंधळ हा देखील एक प्रकार आहे। गोंधळ हा शब्द पुल्लिंगी आहे। अव्यवस्था, घालमेल, अंधाधुंदी, घोटाळा, दगदग किंवा त्रास या पद्धतीने हा शब्द वापरला जातो। धांदल, गडबड, तारांबळ, धावपळ, पळापळ अशा क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा या शब्दाचा उपयोग होतो। तसेच धार्मिक विधी किंवा सामाजिक परंपरा या दृष्टीने देखील गोंधळ शब्द महत्त्वाचा ठरतो। गाणे किंवा नृत्य याद्वारे देवीची स्तुती करताना गोंधळ घातला जातो, म्हणून गोंधळ ही क्रिया ठरते। ती क्रिया करणारा माणूस गोंधळी ठरतो, त्यास गोंधळे असे नामाभिधान प्राप्त होते। गोंधळ व्यक्तिवाचक व जातवाचक शब्द आहे। कीर्तन या अर्थाने देखील हा शब्द वापरला जातो, अर्थात या गोंधळाचा अर्थ कधी कधी नकारात्मक पद्धतीनेही वापरला जातो, पण जेव्हा तो धर्मविधी साठी वापरला जातो तेव्हा त्याचा नकारात्मक अर्थ जाऊन त्यामधून व्यक्तिवाचकता व जातवाचकता स्पष्ट होते। अशा या गोंधळाचा उगम पुराणकाळी झाला। पहिला गोंधळी म्हणून परशुरामाकडे पाहिले जाते। परशुराम रेणुका पुत्र, त्यानेच या क्रियेस व त्यासाठी आवश्यक त्या साधनांची निर्मिती केली। स्कंद पुराणातील रेणुका महात्म्यामध्ये याची माहिती मिळते। या पुराणातील 14व्या अध्यायातून असे समजते की परशुरामाने आपल्या मातेच्या आज्ञेनुसार बेटासूर राक्षसाला ठार मारले, त्याच्या मस्तकातील ब्रह्मरंध्रातून तंतू काढले, बेटासुराचे शिर व तंतू यांचे एक वाद्य तयार केले, असे नृत्य उपनयन किंवा विवाह संस्कारानंतर केले जाई, यास गोंधळ किंवा भराड असे महाराष्ट्रात संबोधले जाते। आज महाराष्ट्राचा हा एक महत्त्वाचा कुलधर्म बनलेला आहे। गोंधळ्यांची मूळ वस्ती माहूर उर्फ मातापूरची। कर्नाटकातून हा प्रकार महाराष्ट्रात आल्याचा उल्लेख वरील पोथीत आहे। गोंडल्या मंडन प्रोक्क तज्ञै कर्नाटक देशजम असे म्हणून श्री गणेशाय नमा गोंधळास प्रणाम असे लिहून या पोथीची सुरुवात झालेली आहे। गोंधळ घालताना कापार्दिका म्हणजे कवड्याची माळ व हातात दीपिका म्हणजे दिवटी घेऊन नाचावे असेही म्हटलेले आहे। गोंधळाच्या उगमासंदर्भात आणखी काही माहिती मिळते। याची निर्मिती भूतमातेच्या महोत्सवातून झाली। भूतमाता हे देवीचे रूप होय। नृत्य रत्नावली नावाचा प्राचीन ग्रंथ 13व्या शतकातील होय। वरंगळचा राजा गणपती काकतीय, त्याचा गजदलप्रमुख सेनापती जायण, या जायणाने नृत्य रत्नावली हा ग्रंथ रचला होता। या ग्रंथातून कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याने लिहिलेला शिलालेख सोमेश्वर तिसऱ्याने लिहिलेला शिलालेख दयानंद महाविद्यालयामध्ये आम्हाला मिळालेला आहे। या ग्रंथानुसार कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याने कल्याणी नगरीत भूतमातृ महोत्सव साजरा केला। या महोत्सवात गोंडली नृत्य सादर केले, त्यास चित्रगोंडली नृत्य असेही म्हटले आहे। आत्ताच सरांनी याचा उल्लेख केलेला आहेच। यातूनच गोंधळाची सुरुवात झाली। अनेक संतांनी देखील गोंधळ शब्दाचा व त्याच्या भावार्थाचा उल्लेख केला आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 3व्या अध्यायात असे म्हटले आहे की का साधुते गोंधळी संचरोनी सुपे मैळी। मात्र येथे गोंधळी हा शब्द पिशाच या अर्थाने वापरलेला आहे। दासोपंतांनी देखील याबाबत अनेक उल्लेख केलेले आहेत। अमलिका ग्राम महात्म्य या जुन्या पोथीत रेणुकेपुढे गोंधळ घालावा असे म्हटले आहे। अमलिका म्हणजे आवळीचे झाड। या ग्रंथात एकूण 3 अध्यायातून गोंडली नृत्याचे वर्णन आले आहे। कल्याणीच्या सोमेश्वर तृतीयाने मानसोल्लास तथा अभिलाषतीर्थ चिंतामणी हे ग्रंथ लिहिले, त्यामध्येही भूतमातृ महोत्सवाचे उल्लेख आहेत। गोंधळ आणि भोपे। तुळजापूरच्या संदर्भात भोपा ही संज्ञा महत्वाची ठरते। येथील गोंधळी हे भोपेच आहेत। राचीम ढेरे यांनी देखील ही संज्ञा वापरली आहे। तुळजापुरातील कदमराव पाटील यांच्या घराण्याकडे अशी कागदपत्रे आहेत। शिवछत्रपती हे देखील तुळजाभवानीचे भोपे होते। महाराजांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदिर उभारले होते। तिची स्थापना मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते केलेली होती। या वरददायिनीचे भोपे पण शिवरायांनी स्वीकारले होते। या संदर्भातील एक पत्र 10 जानेवारी 1695 महत्वपूर्ण ठरते. छत्रपती राजाराम महाराजांनी हे पत्र मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांना लिहिलेले असून यात असे स्पष्ट म्हटले आहे की छत्रपतींनी आपला भोपेपणाचा अधिकार पानसरे घराण्यास दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एका लेखाद्वारे असा उल्लेख केला आहे की महाराज जेव्हा जेव्हा प्रतापगडावर जात असत तेव्हा तेव्हा ते स्वतः देवीची पूजा करीत असत आणि धूपारती फिरवीत असत. महाराजांनी आपल्या माघारे ज्यांना ही धूपारतीची मुखत्यारी दिली त्यांना भोपे असे म्हटले जाऊ लागले. मध्ययुगातील गोंधळ व शिवराय. गोंधळी परंपरा प्राचीन काळापासून चालू असली तरी तिचा विस्तारित आविष्कार मध्ययुगात विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात दिसून येतो. 17व्या शतकात ज्या अनेक घटकांनी स्वराज्य निर्मितीसाठी शिवबांना मदत केली त्यामध्ये गोंधळी लोकांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यांच्या पराक्रमास तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोंधळ्यांनी केले. महाराजांच्या प्रत्येक पराक्रमे विजयाची गाथा याच गोंधळ्यांनी पोवाडे रचून गावोगावी गडोगडी मावळखोऱ्यामध्ये वाड्यावस्त्यांमध्ये व प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवली. ज्याप्रमाणे धार्मिक कार्य झाले की गोंधळ होत असे त्याप्रमाणे महाराजांच्या पराक्रमानंतर पोवाडे रचले जातच असत. गोंधळी परंपरेतून पोवाडा, पोवाड्यातून शाहिरी काव्य व शाहिरी काव्यातून लावणी असा क्रम महाराष्ट्रात चालत आलेला दिसतो. शिवकाळात अज्ञानदास, तुलसीदास व यमाजी हे महत्वाचे शाहीर होऊन गेले. महाराष्ट्रात गोंधळ्यांच्या 2 प्रमुख जाती आहेत. उपजाती अनेक आहेत. माहूर किंवा मातापूरचे रेणुराई गोंधळी आणि तुळजापूरचे कदमराई गोंधळी या 2 मुख्य जातीशिवाय इतरही अनेक पोटजाती मिळतात. यांच्या मुख्य देवता कोल्हापूर महालक्ष्मी, माहूर रेणुका माता, तुळजापूर तुळजाभवानी, अंबेजोगाईची योगेश्वरी या आहेत. याशिवाय गावोगावच्या स्त्रीदेवतांची या संदर्भात मोठीच यादी मिळते. उदाहरणार्थ यमाई, तुकाई, जाखाई, अकलाई इत्यादी. हा लोककलेचा एक प्रकार असला तरी गोंधळाचे सादरीकरण मनोरंजनासारखे असते. यासाठी गोंधळ गीते, नृत्य, सूरताल, वाद्ये यांचा उपयोग केला जातो. संबळ, तुणतुणे, झांज ही महत्वाची वाद्ये असतात. गोंधळ्यांचा पोशाख विशिष्ट पद्धतीचा असतो त्यामुळे गोंधळास उठाव येतो. विशिष्ट असा घोळदार अंगरखा व फेटा असतो. हा अंगरखा मखमलीचा आणि कवड्या लावलेला असतो. पगडी किंवा फेटाही तसाच असतो. गळ्यात कवड्यांच्या माळा असतात. कपाळावर हळदी कुंकाचा मळवट असतो. हातात पोत असतो. तो नाचवत गाणे गात गोंधळ घातला जातो तेव्हा तो साक्षात देवीचा दूतच भासतो. गोंधळाचे सादरीकरण हाही अभ्यासाचा विषय ठरतो. सारवलेल्या भूमीवर देवतेचे अधिष्ठान ठेवले जाते. त्यासाठी घटस्थापना करतात. ऊस किंवा ज्वारी यांची 5 ताटे एकत्र बांधतात व ती उभी करतात. लाल रंगाच्या कपड्यावर धान्याची गादी करतात. त्यावर धान्याची रास व या राशीवर पाण्याचा कलश ठेवतात. त्याच्या समोर देवीचा टाक किंवा टाक अनेक टाक ठेवतात. पाने, खारीक, खोबरे, सुपारी, धूपदीप, उद्बत्ती इत्यादी वस्तू महत्वाच्या असतात. यजमानाकडून पूजा केली जाते. करंजा, पुऱ्या, साठोऱ्या यांचा फुलवरा बांधला जातो. फुलांच्या माळाही लावतात. यानंतर 2, 4, 8, 10, 12, 18 अशा कोणत्याही संख्येने गोंधळी गोंधळास सुरुवात करतात. अशी ही गोंधळी परंपरा महाराष्ट्रात आज तुळजाभवानीच्या नावाने टिकून आहे.

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. घटस्थापना आणि देवी शैलपुत्री आदिशक्तीच्या आवाहनाचा मंगलारंभ आणि तुळजापूरची ऐतिहासिक व पौराणिक माहिती. नमस्कार श्रोते हो, मी आपला आरजे श्रेयस आणि आजपासून आपण सुरू करीत आहोत

एक अद्भुत आध्यात्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास। हा प्रवास आहे आदिशक्तीचा, हा प्रवास आहे आई भवानीचा, हा प्रवास आहे श्री क्षेत्र तुळजापूरचा आणि हा प्रवास आहे शारदीय नवरात्राचा। श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेत काही सण हे केवळ कॅलेंडरवरती सण राहत नाही, ते आपले संस्कार बनतात। काही उत्सव केवळ उत्सव राहत नाही, ते मानवी आत्म्याची आध्यात्मिक अनुभूती बनतात। आणि काही देवता हे केवळ देवता राहत नाही बरं का, त्या बनतात घराघरातील निस्सीम श्रद्धा, कुळाची अधिष्ठात्री, संकटांच्या काळात पाठीशी उभी राहणारी माऊली, धैर्याची अखंड प्रेरणा आणि भक्ताच्या हृदयात परम पवित्र असं स्थान तयार झालेली आई। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेतनेत आणि जनमानसात असेच एक तेजस्वी, प्रखर, तेजोमय आणि अढळ स्थान आहे, ते म्हणजे आई तुळजाभवानी मातेचे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून जगप्रसिद्ध आहे। महाराष्ट्र पर्यटन विभाग तुळजाभवानी मंदिराला शक्ती, भक्ती आणि मध्ययुगीन इतिहासाचा एक सुवर्ण संगम मानतो। मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला ही 12व्या शतकापर्यंत मागे जात असल्याचे शासकीय आणि ऐतिहासिक दस्तऐवज नमूद करतात। परंतु आज आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यात न जाता पाऊल ठेवणार आहोत नवरात्राच्या सर्वात पहिल्या आणि पवित्र पायरीवर, आणि त्या पहिल्या पायरीचं नाव आहे घटस्थापना। होय, केवळ विधी नव्हे, आदिशक्तीच्या स्वागताचा महाउत्सव। श्रोते हो, घटस्थापना हा शब्द दोन अत्यंत महत्त्वाच्या शब्दांच्या मिश्रणापासून बनलेला आहे बरं का। घटस्थापनामध्ये घट आणि स्थापना असे दोन वेगवेगळे शब्द पडतात। घट म्हणजे कलश आणि स्थापना म्हणजे अत्यंत पवित्र भावनेने विधिवत त्याची प्रतिस्थापना करणे। परंतु भारतीय धार्मिक प्रतीकशास्त्रात हा कलश म्हणजे केवळ मातीची वा धातूची घागर नव्हे, कलश हा पूर्णत्वाचा, जीवनाचा, सृजनशीलतेचा, संपत्तीचा, पवित्रतेचा आणि थेट दैवी उपस्थितीचा प्रतिकात्मक केंद्रबिंदू मानला जातो। कलशाच्या पोटात जल, ग्रीवीमध्ये सूत्र, मुखावर आम्रपल्लव आणि त्यावर ठेवलेले धान्याने भरलेले पात्र, या प्रत्येक घटकामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते, अशी आपली प्राचीन वैदिक व पौराणिक परंपरा आहे। म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलश स्थापित करणे म्हणजेच या 9 दिवसांच्या अखंड साधनेमध्ये, व्रतामध्ये आणि आत्मशोधामध्ये आम्ही थेट आदिशक्तीचे आवाहन करीत आहोत असा प्रगाढ आध्यात्मिक भाव असतो। हीच घटस्थापना आपल्या संपूर्ण नवरात्रोत्सवाचा आणि साधनेचा मंगल प्रारंभ ठरते। शारदीय नवरात्राचा महिमा आणि तुळजापूरची देवस्थान परंपरा। वर्षभरात देवीच्या उपासनेशी संबंधित अनेक नवरात्र परंपरा येतात, जसे की चैत्र नवरात्र किंवा गुप्त नवरात्र। परंतु सर्वाधिक प्रसिद्ध, व्यापक आणि लोकमान्य नवरात्र म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारे शारदीय नवरात्र। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान स्वतः अत्यंत स्पष्टपणे सांगते की देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि हा महाउत्सव अश्विन प्रतिपदेपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू होतो। म्हणजेच आजचा दिवस हा केवळ वर्षभरातील एक साधारण वार नाही, तर हा आहे 9 दिवसांच्या देवी साधनेचा आणि चैतन्याचा पहिला श्वास। तुळजापूरला जाणारा प्रत्येक भक्त केवळ एका ऐतिहासिक वास्तूला भेट देत नाही, तर तो एका जिवंत, प्रवाही आणि अनादिकाळापासून चालत आलेल्या परंपरेत प्रवेश करत असतो। मंदिराचा आरंभ काळ मध्ययुगीन इतिहासाशी जोडलेला आहे। महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या नोंदणीनुसार मंदिराच्या प्रारंभीच्या उभारणीचा संबंध कदंब राजवंशातील मराठा महामंडलेश्वर मारददेव यांच्याशी जोडला जातो, आणि मंदिराच्या वास्तूत अत्यंत सुंदर अशी हेमाडपंथी आणि प्राचीन शिल्पकलेची वैशिष्ट्ये दिसून येतात। यमुनाचल डोंगरावर म्हणजेच बालाघाट पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर काळ्या पाषाणातील वस्तुशैलीचे उत्तम उदाहरण आहे। मंदिराचे महाद्वार, नगारखाना, विविध उपदेवालये, होमकुंड आणि तो पवित्र गाभारा हे सर्व मिळून तुळजापूरला केवळ एक तीर्थक्षेत्र न ठेवता एक महाउन्मेषशाली सांस्कृतिक वारसा प्रदेश

बनवतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी यांच्या नात्याविषयी, यांच्या ऐतिहासिक व निष्ठावान बंधाविषयी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय संवेदनशील, अभिमानास्पद आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला स्पर्श करणारी परंपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री तुळजाभवानी माता. तुळजाभवानी ही स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती अशी महाराष्ट्राच्या लोकस्मृतीत दृढ अचल परंपरा आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि धाराशिव जिल्हा प्रशासनाची पर्यटन माहिती ही तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज यांच्यातील या पवित्र संबंधांना अधोरेखित करते. देवीने महाराजांना साक्षात भवानी तलवार प्रदान केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला. मात्र रेडिओवरील एक जबाबदार निवेदक म्हणून आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक सीमेचा आदर केला पाहिजे. भवानी तलवार देवीने प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने दिली हा भक्ती परंपरेतील आणि लोकस्मृतीतील अत्यंत पावन श्रद्धाविषय कथा भाग आहे. याला निर्विवाद पुरातत्वीय व कागदपत्रीय घटना म्हणून मांडण्याऐवजी महाराष्ट्राच्या लोकमानसात आणि शिवकालीन इतिहासात रुजलेली एक अगाध वास्तविकता असे मांडणे अधिक सुसंस्कृत आणि अचूक ठरते. हीच श्रद्धा महाराजांच्या प्रत्येक संकटात त्यांचे धैर्य बनली होती. अष्टभुजा श्री तुळजाभवानीचे रूप आणि तिचे गहन तत्वज्ञान याविषयी आपण जाणून घेऊया. श्रोते हो, आता क्षणभर डोळे मिटा. तुमच्या मनाच्या पडद्यावर श्री क्षेत्र तुळजापूरच्या मंदिराचे दर्शन आणा. प्राचीन काळ्या पाषाणाची वास्तू, मंदिराच्या प्रांगणात घुमणारा घंटानाद, कर्पूर आणि धुपाचा सुवासिक सुगंध, मंत्रोच्चारांचे गंभीर स्वर आणि त्या गाभाऱ्यात शांतपणे विराजमान झालेल्या अष्टभुजा श्री तुळजाभवानीचे रूप. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार गाभाऱ्यातील देवीची ही मुख्य प्रतिमा काळ्या पाषाणातील असून ती सुमारे 3 फूट उंच आहे. देवीचे हे अष्टभुजा 8 हातांचे रूप आणि तिच्या हातातील विविध आयुधे शक्तिरूपाची प्रतीके आहेत. मंदिर परंपरेत मूर्ती स्वयंभू मांडली गेलेली आहे. स्वयंभू म्हणजे मानवी शिल्पकाराने कुठल्याही चकटीने किंवा छन्नीने घडवलेली नसून ती स्वतः प्रकट झालेली आहे अशी भक्तियुक्त धारणा आहे. देवीला 8 हात का आहेत, त्यामागचे तात्विक आणि प्रतीकशास्त्रीय रहस्य काय आहे हे जाणून घेऊ. प्रथम तलवार. आपल्या अंतरंगातील अज्ञान, भ्रम आणि वाईट प्रवृत्तींचा छेद करणारी प्रखर बुद्धी. त्रिशूल म्हणजेच मानवी जीवनातील सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर नियंत्रण ठेवणारी शक्ती. चक्र हे प्रतीक आहे अविरत चालणारे कालचक्र आणि धर्माचे व सत्याचे रक्षण करणारे सुदर्शन तत्व. कमळ अशुद्ध दलदलीच्या किंवा संकटाच्या वातावरणातही पूर्णपणे निर्मळ आणि कोमल राहण्याची क्षमता. अभयमुद्रा संकटात घाबरलेल्या भक्ताला आश्वासन देणारी ती परम पावन मुद्रा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी ही शक्ती आपल्याला सांगत असते. आज घटस्थापनेचा पहिला दिवस. या दिवसाचे प्रतिनिधित्व करते ती म्हणजे देवी शैलपुत्री, आदिशक्तीचे प्रथम रूप आणि नवरात्राचा आरंभ. श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सवाच्या या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबतच ज्या देवीची मनोभावे पूजा केली जाते त्या प्रथम दुर्गा म्हणजेच माता शैलपुत्री होय. शैल म्हणजे पर्वत किंवा हिमालय आणि पुत्री म्हणजेच कन्या. पर्वतराज हिमालयाच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे त्यांना शैलपुत्री हे नाव प्राप्त झाले आहे. योग साधनेत आणि अध्यात्मात या देवीला प्रथम दुर्गा म्हणून संबोधले जाते बरं का. पौराणिक आख्यायिकेनुसार मागील जन्मी त्या दक्ष प्रजापतीच्या कन्या सती होत्या आणि त्यांनी स्वतःला योगागणित समरस करून घेतले होते. त्यानंतरच्या जन्मी त्यांनी पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतला. देवीचे बाह्यरूप अतिशय तेजोमय आहे. देवी शैलपुत्रेचे वाहन वृषभ आहे म्हणून त्यांना वृषारूढा असेही म्हटले जाते. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत प्रभावी त्रिशूल शोभून दिसते जो त्रिगुणांचा नाश करणारा मानला जातो. तर डाव्या हातात कमळाचे फूल सुशोभित असते. ते निर्मलता आणि आत्मिक शांततेचे प्रतीक आहे. माता शैलपुत्रीचा महान मंत्र आपण पाहूया. वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृत शेखराम
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं। या मंत्राचा अर्थ जाणून घेऊया। आपल्या इच्छित फळाची प्राप्ती करून घेण्यासाठी मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट धारण करणाऱ्या, नंदीवर आरूढ झालेल्या आणि हातात त्रिशूल धारण करणाऱ्या त्या यशस्विनी माता शैलपुत्रीला मी वंदन करतो। तसेच अत्यंत सोपा आणि प्रभावी मंत्रही आपण जाणून घेऊया। ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रे नमः। माता शैलपुत्री ही मानवी मनातील स्थैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे। ज्याप्रमाणे हिमालय पर्वत सर्व ऋतूत आणि संकटात अचल उभा असतो, त्याचप्रमाणे आपले जीवनही संकटात डगमगू न जाता खंबीर राहिले पाहिजे, हाच संदेश माता शैलपुत्री आपल्या उपासनेतून देते। बाहेर मातीचा कलश, आत मनाचा संकल्प, घटस्थापनेचा सर्वात सुंदर मर्मभेदी आणि आध्यात्मिक अर्थ कोणता असेल? तो आहे संकल्प। त्या कलशाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात भक्ती, संयम आणि कर्तव्याचा एक प्रखर संकल्प जागृत करणे हा त्यामागील खरा भाव असतो। कलश हे एक ऊर्जा केंद्र बनते आणि त्या केंद्राभोवती आपली 9 दिवसांची साधना अखंडपणे प्रदक्षिणा घालत असते। अनेक प्राचीन नवरात्र परंपरेंमध्ये घटस्थापनेच्या वेळेस वेदीवर माती पसरून त्यात सप्तधान्य 7 प्रकारची धान्ये प्रेरण्याची प्रथा आहे। या धान्याला पुढील 9 दिवसात हळूहळू अंकुर फुटतात, हिरवी पालवी फुटते। यात किती अफाट जीवनदर्शन दडले आहे पहा। ज्याप्रमाणे मातीमध्ये बीज टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर सद्विचारांचे बीज टाकले तर उत्तम संस्कारांची पालवी फुटते। जर संकल्पाचे बीज टाकले तर कृती जन्माला येते। जर भक्तीचे बीज टाकले तर श्रद्धा समृद्ध होते आणि जर आत्मपरीक्षणाचे बीज टाकले तर मानवी जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडते। स्त्री शक्तीचा खरा सन्मान, नवरात्राचा सामाजिक संदेश। श्रोते हो, आजच्या पहिल्या भागाचा समारोप करताना एक अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणे अपरिहार्य ठरते। आपण देवीला आई म्हणतो, जगदंबा म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, कुलस्वामिनी म्हणतो, पण नवरात्र आपल्याला एक अत्यंत मूलभूत सामाजिक मूल्याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देत असते, तो म्हणजे स्त्रीचा सन्मान। सोने मखरात देवीची मूर्ती बसवून तिच्या समोर 1000 दिवे लावून आणि केवळ उपवास करून चालणार नाही बरं का। जर आपल्या घरात, समाजात आणि आजूबाजूला असलेल्या जिवंत स्त्रीचा आपण सन्मानच केला नाही तर अशा पूजेला कोणतेही आध्यात्मिक किंवा सामाजिक अर्थच उरणार नाही। म्हणूनच घटस्थापनेच्या या मंगल दिवशी आपण सर्वजण एक दृढ संकल्प करूया। आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर तिचा जल्लोष आणि आनंद साजरा करूया। तिला उत्तम शिक्षण देऊन तिच्या स्वप्नांना गगनभरारी देऊया। स्त्रीच्या सुरक्षिततेला, तिच्या आत्मसन्मानाला आपले सर्वोच्च सामाजिक कर्तव्य मानूया आणि देवीच्या पूजेसोबतच आपल्या घरातील आणि समाजातील स्त्री शक्तीचा यथोचित गौरव करूया। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वः क्रियाः विफलः। म्हणजे ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते, ज्या ठिकाणी स्त्रीला सर्वोच्च मान सन्मान देऊन, दर्जा देऊन तिचे पूजन केले जाते, तिथेच देवता सुद्धा वास करतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे। आता श्रोते हो, घटस्थापनेच्या आणि शैलपुत्री पूजेच्या या पवित्र मुहूर्तावर आपण आदिशक्तीचे हे महान स्मरण करूया। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः। याचा अर्थ, जी आदिशक्ती देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये चराचरामध्ये शक्तिरूपाने अखंड विद्यमान आहे, त्या परमेश्वरीला आमचा वारंवार नमस्कार असो। हे आदिशक्ती माता शैलपुत्री, हे आई तुळजाभवानी, आज तुझ्या शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे। आज तुझ्या पवित्र चरणी हा घट स्थापित होत आहे, परंतु या मातीच्या घटाबरोबरच आमच्या मनाच्या गाभाऱ्यातही एक निष्कलंक संकल्प स्थापित होऊ दे। आमच्या विचारांना पावित्र्य दे, आमच्या कृतींना निग्रही सामर्थ्य दे, आमच्या शब्दांना सत्याची धार दे आणि कोणत्याही अन्यायासमोर न झुकण्याचे असीम धैर्य आम्हाला दे। आई,
तुझ्या अष्टभुजांमध्ये जशी ब्रह्मांडाची अनंत शक्ती सामावलेली आहे, तशीच आमच्याही जीवनात माणुसकीची संकटाशी लढा देण्याची आणि प्रेमाची शक्ती जागृत होऊ दे. तर श्रोते हो, आज तर आपल्या या महायात्रेची केवळ मंगल सुरुवात झाली आहे. उद्या नवरात्राचा दुसरा दिवस आपल्याला घेऊन जाणार आहे देवी ब्रह्मचारिणीच्या कठोर तपश्चर्येकडे आणि आत्मसंयमाकडे. तप म्हणजे नेमके काय? ब्रह्मचर्याचा खरा तात्विक आणि गाभा असलेला अर्थ काय? देवी पार्वतीने केलेल्या त्या अगाध तपश्चर्येची कथा काय आहे? आणि तुळजापूरच्या परंपरेत तप, संयम आणि भक्तीचे काय महत्व आहे? हे सर्व आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. मनात श्रद्धा ठेवा, कृतीत सदाचार ठेवा आणि आपल्या ओठांवर अखंड राहू द्या तो म्हणजे आई तुळजाभवानीचा जयघोष. मी तुमचा मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचा निवेदक आरजे श्रेयस. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जय भवानी, जय शिवाजी, आई तुळजाभवानी मातेचा विजय असो.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: सदा आनंदाचा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला.

0: आहे. याविषयी मेघ राणा जगजित सिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरना, माझं नाव मेघ राणा जगजित सिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजी सायली. मित्रांनो, आपल्या धाराशिवमध्ये प्रथमच मेघ राणा जगजित सिंह पाटील घेऊन आलेले आहेत एक अप्रतिम असा उपक्रम ज्याचं नाव आहे कलाकारांचा शोध आणि संधी. चला तर ऐकूया आमच्या आरजे प्रगतीने तेरना युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजित सिंह पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. दरवेळेस एक नवीन विषय घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो, पण आजचा देखील विषय इंटरेस्टिंग असा विषय घेऊन मी आपल्या श्रोत्यांपर्यंत आले. आज एक वेगळीच मजा आजच्या या मुलाखतीमध्ये येणार आहे, कारण की वेगळे वेगळे अनुभव जे घेऊन कलाकारांना आपण भेटत असतो, तशाच कलाकारांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन कलाकारांचा शोध आणि संधी असा काहीतरी इंटरेस्टिंग विषय धाराशिवसाठी येणार आहे. आणि याच तेरणा युथ फाउंडेशनतर्फे बऱ्याच काय म्हणतात की कामांचा वेध असेल धाराशिवमध्ये, अशा बऱ्याचशा कार्यक्रमांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन हे नेहमी सक्रिय राहिलेलं आहे. यामध्ये खरं तर तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजित सिंह पाटील आज स्टुडिओमध्ये हजर झाले आहेत, आणि त्यांच्याकडूनच या कलाकारांचा शोध आणि त्यांना कशी संधी भेटेल हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मेघ राणा जगजित सिंह पाटील म्हणजेच तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक यांना रेडिओ तेरणामध्ये मी आरजे प्रगती सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते सर तुमचं.
1: थँक्यू, थँक्यू प्रगती. खूप छान वाटलं आपल्याला भेटून, आणि हो मी खूप ऐकतो रेडिओ तेरणा मुंबईमध्ये पण, आणि फायनली चान्स मिळतोय, तुम्ही मला एक चान्स दिला रेडिओवर यायला, त्यासाठी थँक्यू. आणि हो खूप एक्साइटेड आहे ह्या मुलाखतीसाठी.
0: तर थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून अगदी दादा आलेले आहेत. तर सर्वप्रथम तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या धाराशिवसाठी, नेहमीच क्रिएटिव्ह राहणारे असे पर्सन आहेत मेघ दादा. तर आज तुम्ही आलायत एक स्पेशली धाराशिवच्या कलाकारांच्या संधी आणि त्यांना वाव देण्यासाठी. तर असा कुठला उपक्रम आज तुम्ही तेरणा युथ फाउंडेशन थ्रू आपल्या धाराशिवसाठी घेऊन आलात?
1: प्रगती, मी ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर मी स्वतः एक रायटर डिरेक्टर आहे. लहानपणापासून सगळ्यांसारखे मराठी पिक्चर बॉलिवूड पिक्चर बघून मी म्हणजे लहानपणा शाळेत पण असलेच पिक्चर बघत होतो. नंतर मला अजून फिल्म बनवायचं होतं, लिहायचं होतं, तर मी इंग्लिश सिनेमा बघायला लागलो. इंग्लिशहून कोरियन झालं, कोरियनहून चायनीज, चायनीजहून फ्रेंच, आणि तसं म्हणजे सिनेमाची आवड आली मला. तर पॉईंट हे आहे की जेव्हा पण आपण बघतो बाहेर देशात सिनेमा आणि आर्ट आणि कल्चरला ते वेगळं अप्रिशिएट करतात काही देशात, कारण काय ॲट अ व्हेरी यंग एजपासून ते स्कूल्समध्येच क्रिएटिव्ह कल्चर, क्रिएटिव्ह इकॉनॉमी बोलूया, त्याला प्रमोट करतात. म्हणजे नुसतं आता लॉ, सायन्स, इकॉनॉमिक्समधून कमाई करणं म्हणजे ऑफकोर्स दोज आर गॅरंटीड, दोज आर फिक्स्ड वेज ऑफ अर्निंग इन्कम. पण आपण रिसेंटली पाहिलं तर क्रिएटिव्हजनी जेवढं कमवलं आहे त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये, त्यांच्या नवीन कॉन्टेंट थ्रू, प्रोजेक्ट्स थ्रू, दिस स्पाइक हॅज बीन मोर दॅन एनी अदर प्रोफेशन्स इंटरेस्टिंगली. अँड त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता मागच्या 2-3 दिवसातच आम्ही आमची टीम, युथ फाउंडेशनची टीम, आम्ही 5-6 जिल्हा परिषद शाळेत आम्ही व्हिजिट केलं. आणि आता जिल्हा परिषद शाळेत काय 5वीपर्यंत काही असतात, तसंच 9वी 10वीपर्यंत. तर एक मी 5वीच्या क्लाससोबत एक मी डिस्कशन करत होतो की आपल्याला म्हणजे एकतर खूप छान त्यांनी एक लॅब सुरू केली होती आळणीमध्ये, तर तिथं विचारत होतो की आपल्याला काय कलेमध्ये काय इंटरेस्ट आहे. पहिले तर असं कळालं नाही कोणा कला म्हणजे काय. ओके, ड्रॉइंग मध्ये, सिंगिंग मध्ये, डान्सिंग मध्ये, मग हात वर जायला लागले. मग एक मुलगी आली होती, तिने मला एक नोट दाखवलं म्हणजे हे काय प्रगती, यू वोंट बिलीव्ह दिस, पण जेव्हा मी आलो होतो तेव्हापासून म्हणजे 10-15 मिनिट तिथं बोलत होतो, त्या 10-15 मिनिटात ह्या 11 वर्षाच्या मुलीने एक पूर्ण कविता लिहून दिली होती. ती हा कोपऱ्यात एक शांत बसली होती आणि तिने एक पूर्ण कविता लिहून दिली होती आणि ते म्हटलं की ही मी कविता, तर 1.5 पानाची कविता आहे.
0: बापरे.
1: हो, आणि म्हणजे माय पॉइंट इज की टॅलेंट आहे असं नाही आहे की आपण म्हणजे धाराशिव जिल्ह्यात UK सारखं टॅलेंट कधीच नसणार, नाही तर कधीच असणारच नाही, असं बिलकुल नाही. आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे टॅलेंट काय असतं, ॲट द एंड ऑफ द डे एन्थुझियाझम असतं काहीतरी नवीन शिकायला, एन्थुझियाझम असतं काहीतरी एक पॅशन फॉलो करायला. ह्या 8-9 वर्षाच्या मुलीने मला हे दाखवलं की पॅशन असेल तर काही पण करू शकतो आणि दिस पॅशन जस्ट नीड्स टू बी डिरेक्टेड आणि नीड्स टू बी डिरेक्टेड इन टू हाऊ टू अर्न. कारण काय आपल्याकडे तर तुम्हाला माहिती खूप एक हे प्रेजुडिस आहे, नाहीतर असं बोलतात की कलाकारात म्हणजे काय कमाई, आयुष्यात कधी कमाई काय करणारच नाही. दॅट इज स्लोली चेंजिंग. टॅलेंट थ्रू VFX आहे, ॲनिमेशन आहे, आता AI थ्रू पण बरेचसे जॉब्स आर्टिस्टसाठी डेव्हलप होत आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही बरंच काय करू शकता आणि दॅट इज समथिंग आय वॉन्ट टू पुश तेरना यूथ फाउंडेशन च्या टीमला हे पुश करायचं की क्रिएटिव्ह इकॉनॉमी आपण कसं पुश करू शकतो धाराशिवमध्ये.
0: त्याच्यासाठी हा सगळा जो तुम्ही कलाकारांना घेऊन ही संधी त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, खूप छान गोष्ट आहे. आणि हे खरंतर मला वाटतं की धाराशिवमध्ये हे प्रथमच होतं आहे आणि ते खरंतर आपल्या एक गर्वाची गोष्ट आहे की तेरणा यूथ फाउंडेशन हे करतं, हे खरंच खूप छान आहे सर. मला सर दादा असं पुढे सांगावं असं वाटतं की आता हे जे तुम्ही सर्व कलाकारांना घेऊन करताय यामध्ये काही वयोमर्यादा किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयीन इतर सर्व क्षेत्रातील कलावंतांसाठी ही संधी कशी असणार आहे आणि त्यांच्यासाठी कसं ते महत्वाचं ठरणार आहे, किंवा हे कलाकार येतील पण त्यांना कसं समजेल की त्यांना याच्यातून अर्निंग होणार आहे किंवा त्यांना कसा वे भेटणार आहे हे त्यांना कसं समजेल आपल्याकडून.
1: जी, आपण रिसेंटली एक धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलं होतं. सिम्पल आहे, आता सध्या 200 जणांचा ग्रुप आहे. आपण तिथं काय करतो, त्यांना मी एक ब्रीफ हे सांगितलं, आपण महिन्यातनं एकदा भेटणार, मी तिथं ऑफकोर्स असणार आणि आपण जे काय प्रोजेक्ट करताय, आपण एक नवीन नाटक सुरू करणार आहात, नाहीतर आपल्याला ऑडिशन्स, आपण रिसेंटली काय ऑडिशन दिलंय, जे काय त्यांना डिस्कस करायचं, नवीन प्रोजेक्ट असेल, त्यांनी एक नवीन शॉर्ट फिल्म लिहिली आहे तर त्याच्याबद्दल मेंटॉरशिप हवं आहे, काय फीडबॅक हवं आहे, तर ते तिथं डिस्कस करतात आणि तसंच पुढे काय करायचं, बजेट कमी पडतोय, आमच्याकडे 1 लाख नाही आहेत, काय करायचं, कुठून मागायचं, ते आपण ग्रुप मिळून डिस्कस करतो. तिथं काय प्रोड्युसर्स असतात, काय सिनेमॅटोग्राफर्स, बरेचसे ॲक्टर्स आहेत, गायक, डान्सर्स, तर तिथं नुसतं बसून एक डिस्कस करून एक कोणीतरी म्हणतं की हा माझी तर मावशीची मुलगी ती प्रोड्युसर आहे, ती मदत करू शकेल, ओ माझा भाऊ तो आहे तो म्युझिक कंपोज करतो, त्याचा नंबर देतो तुम्हाला, तो हे चांगल्यापैकी तुमचं पूर्ण फिल्मचं कॉम्पोजिशन करेल, मुंबई पुण्याला जायची गरज नाही, 2-3 लाख का स्पेंड करायचं, इथं तो करून देईल निम्म्यात. तसं एक लोकल नेटवर्क बनतं ज्याच्याने तुम्ही सेल्फ सफिशियंटली धाराशिवमध्येच राहून काही प्रोजेक्ट्स सक्सेसफुली तुम्ही बनवू शकता. आणि तसंच मी पण ट्राय करतोय की दर सगळ्या मीटिंग्समध्ये माझे काय मुंबईतले मित्र असतील, जसं लास्ट टाईम ॲशली लोबो हे डिझनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होते, सध्या ते आता रामायणमध्ये मार्केटिंग मध्ये काम करतात आणि ते मेनली तर रायटर आणि प्रोड्युसर आहेत, त्यांनी अ थर्सडे म्हणून आम्ही गौतमची एक फिल्म प्रोड्यूस केली होती, तर त्यांना मी लास्ट टाईम आणलं होतं आणि त्यांच्यासोबत मॅक्स फर्नांडिस होते जे 20-25 वर्ष असून थिएटर आणि फिल्ममध्ये ऍक्टर आहेत. तुफान म्हणून पिक्चर आली होती एक, त्याच्यात पण त्यांनी ऍक्टिंग केली, तर ते आले आणि त्यांनी तेच कॉन्व्हर्सेशन केलं आपल्या धाराशिवच्या कलाकारांसोबत, मुंबईचे काय गोष्टी शेअर केले, आपल्या लोकांनी त्यांना काय सांगितलं की काय चालू आहे, ह्याच्यानी काय होईल ना, ॲटलीस्ट धाराशिवच्या बाहेर काय चालू आहे ते एक माहिती येईल. आणि बाय चान्स उद्या, माहीत नाही, प्रॉमिस करत नाही, पण सोनू निगम आले आणि सोनू निगम समोर कोणी एक पीस प्रेझेंट केलं तर हु नोज, ते म्हणणार की ओके मी शो करतोय नागपूरमध्ये तुम्ही ओपन करणार का, दॅट इज माय होप. बट इट विल ओनली हॅपन जेव्हा आपण आई वडील म्हणून तुमच्या मुला मुलींना सांगणार की ठीक आहे हे प्लॅटफॉर्म मी ट्रस्ट करतोय, तुम्हाला ट्रस्ट करतो, आय थिंक यू हॅव द टॅलेंट, यू हॅव द पॅशन, डू समथिंग यू वॉन्ट टू डू, तुम्ही जावा, तुमचं आर्ट, तुमची कला, तुमचं ड्रीम फॉलो करा आणि बघू काय होतं. ते बघू काय होतंला मी थोडी शॉरिटी द्यायचं ट्राय करतोय, एक एक सिस्टम काढतो, एक प्रॉपर मार्ग काढतोय ज्याच्यात गेस वर्क नाही तर काय बोलतो गॅम्बलिंग करायचं नाही लाईफ बरोबर. एक ऍक्च्युअल आपण प्लॅटफॉर्म तयार करतो आणि एक फ्रेमवर्क तयार करतो ज्याच्यात एक इन्कम तरी तुमचं सॉर्ट आउट होईल, म्हणजे असं नाही की तुम्ही असंच हव्यात करताय, पण काय आपण एक सिस्टम तयार करायचं प्लॅन करतो सध्या.
0: म्हणजे आता हे सिस्टम होणार आहे, म्हणजे जसं की आपलं यूथ तेरणा ट्रस्ट हे जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती सर्वांनी लॉग इन करायचं आहे जे आपले कलाकार आहेत
1: जे त्याच्या थ्रू ते एक डेटाबेस. तर आपण दोन गोष्टी आहेत, एक आपण एक डेटाबेस तयार केलं ज्याच्यात जेवढे पण कलाकार आहेत त्यांनी साइन अप करून त्यांचं नाव, काय काय कलामध्ये इंटरेस्ट आहे, कशासाठी, आणि त्यांनी असं एक पूर्ण डेटाबेस भरलं. तसंच मेन आपलं ऑपरेशन म्हणजे हे व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपण सिम्पल ठेवलं, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा, तिथं अपडेट्स येतात, उद्या काय कार्यक्रम असेल, उद्या कोणी ऑडिशन घेत असेल धाराशिवमध्ये लातूरमध्ये तर ॲक्टर्सला कळणार, आणि तसंच कोणी गायक शोधत असेल काय असेल ते व्हॉट्सअपवर तुम्हाला त्याच्या थ्रू कळेल. सध्या हे आहे, पण पुढच्या काळात आपण एक फिजिकल स्पेस बघतोय जिथं हे आपण एक फिजिकल प्लॅटफॉर्मवर आणू शकतो ज्याच्यात आर्टिस्ट परफॉर्म करू शकतात, त्यांची कला प्रेझेंट करू शकतात आणि लोकली एक ऑडियन्स बेस, फॅन बेस तयार करू शकतात. आता मुंबई पुणे नागपूरला जाऊन ऑडियन्स हाऊसफुल करायची गरज नाही आहे, इथं पण तुमचीच ऑडियन्स, तुमचेच लोक तुमच्या शोला येऊन बसणार, बघणार, इंस्टाग्रामवर टाकणार, आणि दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू बिल्ड दॅट कनेक्शन विथ द लोकल ऑडियन्स, आणि तशीच आपली प्रसिद्धी पण वाढेल आणि होपफुली मग तुम्हाला डायरेक्टली मुंबई पुण्याहून कॉल येतील की आमच्या इथं परफॉर्म करा.
0: आता मग ही गोष्ट असताना तुम्ही सारखं म्हणता की पुणे मुंबई, तर मला पुढे असा क्वेश्चन वाटतं की पुणे मुंबई सोडून तुम्हाला असं का वाटलं की आपल्या धाराशिवच्या कलाकारांना संधी द्यावी आणि इथल्या लोकांना थोडंसं अप्रोच करावं किंवा कुठेतरी त्यांना स्टेज द्यावं, हे कधी सुचलंय तुम्हाला?
1: मला वाटतं माझ्यात पण एक रेबल बाघी टाईप हे आहे की लहानपासून हेच ऐकतोय की नको कशाला करायचं, का करायचं, आर्टिस्ट कशाला बनायचं. आणि दिस इज बिकॉज फॉर जनरेशन्स आर्टिस्ट हॅव नॉट डन वेल फॉर देमसेल्व्स, आणि इट्स ट्रू. आता पण मी असं सांगू नाही शकत की ऑन अन ॲव्हरेज आर्टिस्ट खूप म्हणजे सक्सेसफुल आहेत, पण मला असं वाटतं की मी ॲज अन आर्टिस्ट माझ्याकडे जे प्लॅटफॉर्म आहे, माझ्याकडे जे कम्फर्ट आहे आत्ता, ते जस्ट बिकॉज धाराशिवमध्ये मुंबईसारखी इंडस्ट्री नाही आहे, वाय शुड दॅट 6-year-old गर्ल ज्यांनी माझ्यासाठी 15 मिनिटात कविता लिहिली त्यांना का नाही चान्स मिळायला हवं जे चान्स मुंबईमध्ये बसलेल्या मुलीला मिळतं. आणि त्यासाठी ते गॅप जे आहे, इंडस्ट्रीचं गॅप, एक्सपोजरचं गॅप, शिक्षणाचं गॅप, ते रिड्यूस करायचा प्रयत्न आहे. त्यामुळे धाराशिव एक झालं, पण माझं हेच होप आहे की पुढे मग अमरावती घेऊ, मग जालना घेऊ, संभाजीनगरला जाऊ, म्हणजे
0: महाराष्ट्रभर
1: आपल्या ग्रासरूट लेवलवर आपल्याला करायचं.
0: ओके,
1: तसं होप आहे माझं.
0: हे खरं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की धाराशिव सोडून परत आणखीन महाराष्ट्रभर फिरून या सर्व कलाकारांना संधी तुम्ही देणार आहात. तर पुढे असं मला विचारायचं वाटतंय मग दादा की हे जे सर्व कलेचे प्रकार असणार आहेत, मग आपल्याकडे तर गोंधळी प्रकार आहे, फोक आहे, त्याच्यामध्ये आणखीन बरेच आर्टिस्ट आहेत जे इथे शिकायला त्यांना भेटत नाही. म्हणजे आता आपण बघतोय की लहान मुलं असेल तरी त्यांना एखाद्याला लावणी आवडते, पण तुम्ही जसं म्हटलं की सालसा पण शिकावसं, मग त्या विद्यार्थ्यांचं कसं असणार आहे की ते कसं आपण त्यांना बिल्डअप करणार आहोत पुढे?
1: इंटरेस्टिंगली जेव्हा मी ह्या जिल्हा परिषद शाळेत व्हिजिट केलं तर मला हे माहीत नव्हतं की बऱ्याचशा शाळेत स्मार्टबोर्ड हे अवेलेबल आहे, त्यांना सी एस आर थ्रू नाही तर संस्था नाही तर शासनाने स्मार्टबोर्ड दिलेत. मोस्टली ते व्हाईटबोर्ड नाही तर चॉकबोर्ड सारखं वापरतात. पण बरे दोन तीन शाळात इंटरनेट सेटअप आहे, हॉटस्पॉट सेटअप आहे, त्यांनी ते ऑनलाईन सिलेबस आणि ऑनलाईन क्लासेस पण शिकवतात. आपल्याला माहिती की जिल्ह्यात सध्या टीचर्सची पण कमी आहे आणि सध्या त्याच्यावर काम चालू आहे, शासनाचं काम चालू आहे, संस्थांचं पण काम चालू आहे टीचर्स प्रोव्हाइड करणं त्यांना. स्टुडंट्सला ऑफकोर्स टीचर्सची गरज आहे, पण पॅरलली हाऊ डू वी डील विथ दिस लॅक ऑफ टीचर्स. ते ऑनलाईन क्लासेस तात्पुरतं ते चालवतात आणि मी स्वतः बस बघितलं स्टुडंट्स बऱ्यापैकी त्यांचं सिलेबस ह्या ऑनलाईन क्लासेस आणि ऑनलाईन लेक्चर्स थ्रू कव्हर करतात. तर मला असंच वाटलं की हो, एकतर मला असं डेफिनेटली वाटतं की जे सिलेबस आणि सिलेबसच्या बियॉन्ड पण आपण ऑनलाईन क्लासेस थ्रू ह्या शाळेमध्ये शिकू शकतो. तसंच मी आपल्याला आधी पण एक्झाम्पल थोडं दिलं होतं की समजा आपल्या एक शाळेत एक भरतनाट्यमचे टीचर आहेत, सगळ्या शाळेत तर नसणार, एक शाळा लकी आहे तिथं भरतनाट्यमचे टीचर आहेत, ते त्यांना इन पर्सन शिकवतात. त्यांनीच समजा एक रेकॉर्डिंग केली त्यांच्या टीचिंगची आणि ते जिल्हा परिषदच्या नेटवर्क थ्रू बाकी शाळांना दिलं, तर त्यांना पण काय भरतनाट्यमचे ते लेक्चर्स क्लासेस शिकायला मिळतील. तसंच कोणातरी मुंबईहून सालसाचं कोणी रेकॉर्डिंग केलं आणि आपल्याला काय युट्यूबवर घरी जाऊन काय बघतात सालसा डान्स वगैरे, पण आता क्लासेस क्लासरूम मध्ये पण हे दाखवलं की सालसा डान्सचा प्रकार असेल नवीन आहे काहीतरी. ह्या शनिवारी आपण सालसा शिकणार आहे, पुढच्या शनिवारी आपण जॅझ बद्दल शिकू, नंतर आपण भरतनाट्यम कथक. असं आय बिलीव्ह की इंटरनेटचं टाइम म्हणजे इंटरनेटचं एज आहे आणि हाय स्पीड इंटरनेट पण मिळत आहे, सगळे घरी बसून ओ टी टीवर बघतात, तर का नाही आपल्या स्कूलमध्ये पण इंटरनेटचा वापर करून हे ऑनलाईन शिकू.
0: म्हणजे ऑनलाईन वरती जास्तीत जास्त त्यांना प्रेफर करून त्यांचा जो कलागुण आहे त्यांना शिकता येईल, याच्यात जास्त आपला इंटरेस्ट असणार आहे की त्यांनी ऑनलाईनमध्ये जरी जिथे भेटत नसेल तिथे हे आपण व्हिडिओज त्यांना देऊ शकतो.
1: एक एक्सपोजर मिळेल, म्हणजे तेच नवीन काहीतरी शिकायचे एक्सपोजर. समजा पूर्णपैकी ते शिकले नाही, ऍटलीस्ट ते घरी जाऊन सांगतील की मला मम्मी मला
0: शाळेमध्ये हे शिकवलंय, मी आज हे शिकून आली आहे, तर तुला दाखवू का, असं पण एक प्रकार असणार आहे तो. आणि खरंच लहान मुलांमध्ये खरंच खूप कलागुण, जे की तुम्ही सांगितलात एक्सपिरियन्स आजचा की त्या मुलींनी तुमच्यासोबत एक 15 मिनिटं असली तरी तिने कविता बनवली, असे धाराशिवचे कलाकार आहेत की काण्या कोपऱ्यात आहेत खरं तर धाराशिवचे कलाकार, पण कुठेतरी त्यांना एक संधी भेटावी म्हणून तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, कलाकारांचा शोध आणि संधी. तर मी एकदा त्या पुढे असं मला विचार असं वाटतं की ह्या ज्या आयडियाज आहेत तुमच्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या, तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या श्रोत्यांना किंवा या सर्व जे ऐकणारे आपले लिसनर्स आहेत त्यांना काय सांगाल?
1: असं काय मी फॉर्मल लेक्चर नाही तर सेमिनार तर देणार नाही, पण तुम्हाला सांगणार की ऍक्च्युली आय थिंक बेस्ट वे लोकांपर्यंत पोहोचण्याचा हे आहे की आपण परफॉर्मन्स थ्रूच पोहोचू. तर आपण धाराशिवमध्ये नवरात्रीच्या टाइममध्ये धाराशिवला असणार नाही तर तुळजापूरमध्ये असणार आपण, तर आपल्या तुळजापूर मंदिरात वारी गोंधळाची हे कार्यक्रम आपण ठेवलं संध्याकाळी. तर आपलेच धाराशिवचे टॅलेंट आहेत, आपल्या रेडिओचे पण आहेत एक जे सुंदर बासरी वाजतात, तर ते परफॉर्म करतात मंदिराच्या महाद्वारात 18 ऑक्टोबरला. तर प्लीज तिथं या आणि तिथं भेटू आणि गप्पा मारू.
0: नक्कीच. सर्व प्रेक्षक कलावंत आणि भक्तांनी शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर येथे आपण भेटूयात, तेव्हा नक्कीच तिथे आपण भेटणारच आहोत 16 ऑक्टोबरला. तर मी एकदा जाता जाता पुन्हा एकदा मला एक क्वेश्चन विचारावं असं वाटतं की हे जे सर्व तुम्ही करताय तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं, ही कलाकारांची खूप मोठी संधी आहे धाराशिवमधल्या कलाकारांसाठी आणि हा शोध आणखीन तुमचा चालूच आहे, धाराशिव सोडून परत बाकी महाराष्ट्रभर आपल्याला हा उपक्रम राबवायचा देखील आहे, तर हे जे कलाकार आहेत आपले अगदी कानाकोपऱ्यात लपलेले हे कलाकार आहेत, जसं की आज छोटीशी मुलगी भेटली तसेच आपल्या तेरणा कॉलेजमध्ये देखील तसेच काही कलाकार दडलेले आहेत, तर या कलाकारांना पुन्हा एकदा स्वतःचा कॉन्फिडन्स इनबिल्ट करायचा आहे किंवा त्यांना भीती वाटत असेल, तर अशा कलाकारांना तुम्ही काय सांगाल?
1: आपल्याकडे जे ही कला आहे ती म्हणजे खूप स्पेशल आहे, लोक हसतील, लोक इग्नोर करतील, पण तुम्हालाच माहिती तुमच्याकडे किती कला आहे आणि किती पॅशन आहे ह्या कलासाठी. आपण हेच ट्राय करू शकतो की एक तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून तुम्हाला एक चान्स देऊ की तुम्ही थोडं कॉन्फिडन्स घेऊन नुसतं घराच्या बाहेर या, परफॉर्म करा, लिहा, नुसतं लोकांशी बोला आणि लाजू नका. जे आहे तुमच्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे आणि खूप टॅलेंट आहे धाराशिवमध्ये, तर ते लोकांना म्हणजे कसे बोलतो छाती तान के बता दो की टॅलेंट है आणि मी रेडी आहे तुम्हाला माझं टॅलेंट दाखवायला. एवढंच म्हणणार आणि माझं प्रयत्न आणि पूर्ण तेरणा यूथ फाउंडेशनचा प्रयत्न हेच असेल की लवकरात लवकर तुम्हाला हे प्लॅटफॉर्म मी रेडी करून देऊ जिथं तुम्ही येऊन तुमचंच फॅन बेस, तुमचंच ऑडियन्स तुम्ही धाराशिवमध्ये बिल्ड करू शकणार.
0: थँक्यू सो मच मेघदादा. हा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुमच्या सांगण्यातून देखील त्यांच्यातून बाहेर येईल असं मला वाटतंय. तर मेघदादा, आपल्या तेरणा यूथ फाउंडेशनच्या या सर्व उपक्रमांमध्ये जर आपल्या कलाकारांना इन्वॉल्व व्हायचं आहे त्याच्यासाठी कुठला नंबर किंवा कुठे मेसेज किंवा कसे ते इन होऊ शकतात या कार्यक्रमासाठी?
1: हो, आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून, जसं मी आधी पण मेन्शन केलं आहे, तिथं माझ्याशी तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. माझ्यासारखे 200 कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, ज्यांच्याशी तुम्ही सारखं कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. त्यासाठी ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर नुसतं मेसेज करा की मला धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह ग्रुपचं लिंक पाठवा. नंबर आहे 9825455511.
0: तर जे आपले कलाकार किंवा आपले श्रोते किंवा आपले रसिक जे रेडिओ ऐकतात, आत्ताचे जो हा आपण कलाकारांचा शोध आणि संधी हा जो उपक्रम तेरणा यूथ फाउंडेशन संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून ऐकला, तर याच्यावरती फक्त मेसेजेस करायचे आहेत, मेसेजेस करायचा आहे. तो नंबर आहे 9825455511. तर मेघदादा, खरं तर खूप खूप थँक्यू म्हणते. तुम्ही वेळात वेळ काढून आज रेडिओ तेरणात आलात आणि ही मुलाखत, हा गप्पांचा सेशन मला खूप आवडला आणि खास आपल्या धाराशिवच्या कलाकारांना ही जी तुम्ही संधी देताय आणि त्यांचा शोध हा सुरूच आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ही आशाच आहे आणि भरपूर कलाकार या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होतील ही आशा करते. तर या कलाकारांसोबत आपण 16 ऑक्टोबरला तर भेटणारच आहोत. अशाच आपल्या धाराशिवच्या कलाकारांना घेऊन मेघदादा पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहेत. तर जास्तीत जास्त कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं 16 ऑक्टोबरच्या दिवशी. तर थँक्यू मेघदादा, तुम्ही खूप आज छान संवाद साधलात आणि खरं तर ही इंटरेस्टिंग गोष्ट राहिली की माझ्यासाठी देखील आणि दादांसाठी देखील की त्यांचा हा पहिला इंटरव्ह्यू होता रेडिओवरती. तर थँक्यू तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं अशाच विविध उपक्रमांसोबत आपण पुन्हा एकदा आपल्या रेडिओ तेरणावरती भेटूयात. अशाच विविध कलावंतांना घेऊन देखील आपला हा प्रोग्राम करण्याचं आपण ठरवूया. तर भेटूयात अशाच पुन्हा एकदा नवीन कलाकारांसोबत, मेघदादांसोबत पुढील एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

मित्रांनो, आताच आपण ऐकलात आमच्या आरजे प्रगतीने तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत साधलेला सुंदर संवाद. तर ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आणि आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही

रात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे. मी पण तिथं असणार आहे. तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम. सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोक्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम.

0: नमस्कार श्रोते हो, महिमा कुलस्वामिनीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, खरं तर अतिशय जाज्वल्य आणि अतिशय पवित्र असं पर्व आता सुरू झालेलं आहे। अर्थात आपण सर्वजण जे आहे ते आपल्या श्री गणेशाच्या उत्सवानंतर आलेला आहे, तो श्री तुळजाभवानी असेल किंवा आपली जी कुलदेवी असेल तिचा शारदीय नवरात्र महोत्सव। आणि खरं तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दरवर्षी येणारा हा शारदीय नवरात्र महोत्सव आपल्या सर्वांसाठी एक ऊर्जा देणारा, शक्ती देणारा असा हा उत्सव असतो। आणि त्यातल्या त्यात खास करून महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी जगतजननी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव सबंद विश्वभर हा सुप्रसिद्ध झालेला आहे। आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी आपण श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची इत्यंभूत माहिती, तिचा कुलाचार आणि आपण आपल्या घरामध्ये श्री तुळजाभवानीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा, तिची आराधना कशा पद्धतीनं करायला हवी याविषयीची संपूर्ण माहिती घेत असतो। यावर्षी थोडासा विषय वेगळा आहे, आपल्या संबंध महाराष्ट्रात असेल किंवा आपल्या देशाच्या बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा अनेक भाविक भक्त जे आहेत ते तुळजाभवानीचं दर्शन करायला येत असताना खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खूप मनातून प्रार्थना करतात। या ठिकाणी एक श्री विष्णुदासांची पदं जे आहेत ते खरं तर समर्पक ठरतात। शुभवदने तुझं काय म्हणावे, पुढील शुभाशुभ ध्यानी आणावे, संसार काही सुखकर नाही, उगी या पायी काय शिणावे, किती हित झाले, किती वय गेले, किती पुढे उरले हे जाणावे, कैचे सुखाचे झाड विखाचे, मूळ दुःखांचे समूळ खणावे, संभ्रम सोडी निजहित जोडी, जुंपुने गाडी बैल हणावे, विष्णुदासाचे मत साचे, जगत जननीचे गुण वर्णावे। खर तर जगत जननीचे गुण वर्णन करत असताना त्यांनी गाडी बैल या ठिकाणी म्हटलेलं आहे, जीवन हे दुःखकर आहे म्हटलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचं कुठं ना कुठं निराकरण आई तुळजाभवानीच्या दरबारी होतं, तिच्या चरणाशी होतं। आणि म्हणूनच आज आपण 11 ऑक्टोबर 2026 रोजी या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रथमेला, अर्थात पहिली माळ आपण जे प्रचलित भाषेमध्ये म्हणतो, तर त्या अनुषंगानं आज आपण माहिती घेणार आहोत आणि शारदीय नवरात्र महोत्सवातील 10 दिवसाचं हे संपूर्ण वर्णन जे आहे ते आपण दररोज याच वेळेला ऐकणार आहोत। तेव्हा या शारदीय नवरात्र महोत्सवामधील संपूर्ण माहिती सांगण्यासाठी आज माझ्यासमवेत इथे आहेत श्री क्षेत्र तुळजापूर येथील पुराणोक्त साहित्याचे अभ्यासक, ज्या पुरातन परंपरा चालत आलेल्या आहेत त्याचे अभ्यासक असणारे श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर, तसेच तुळजापूरमध्ये ज्या लोकपरंपरा आहेत, काही ऐतिहासिक संदर्भ पण येतात त्याविषयीचे अभ्यासक असणारे इथले स्थानिक पुजारी श्री नागनाथ भाऊ भांजी कदम, तेही आज आपल्या समवेत आहेत। तेव्हा आपण या दरवर्षीच्या सेवेप्रमाणे याही वर्षी ते आपल्या समवेत आहेत, तेव्हा आपल्या दोघांचंही स्वागत करतो।
1: नमस्कार। नमस्कार।
0: तर आपल्या दोघांनाही या चर्चेमध्ये सहभागी करून घेत असताना सर्वप्रथम सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगू इच्छिता की शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात आहे।
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार। आई जगदंबेच्या पुण्यपावन नगरीमध्ये जन्म घेऊन तिची सेवा करायचं भाग्य मिळालं, हेच आई जगदंबेच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून या आजच्या आई जगदंबेच्या सेवेला सुरुवात करूया। खरं तर महिमा आगाध आहे, परंतु सप्तशतीमध्ये त्याची सुरुवातच अशी केलेली आहे। चंडी कवचामध्ये असं विचारलेलं आहे मार्कंडेय ऋषींनी, यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षा करंद्रणाम, यन्न कस्यचिदाख्यातम तन्मे ब्रूहि पितामह। म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला विचारलंय की हे ब्रह्मदेवा, अतिगुप्त आणि सर्व प्राणीमात्रांचं रक्षण करणारे असं जे काही साधन आहे ते आम्हाला तुम्ही सांगावं। आणि तशाच पद्धतीनं आई जगदंबेचं चरित्र वर्णन मार्कंडेय पुराणामध्ये झालेलं आहे, ते सर्वश्रुत आहे, आपण प्रत्येकजण त्याचं पठनही करतो, चिंतन करतो आणि त्याची अनुभूती पण घेत असतो। आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजचा पहिला दिवस म्हणजे पराभव नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू आश्विन मास, आता सध्या आजची पहिली माळ म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा वार रविवार, चित्रा नक्षत्र वैद्यती योग किंस्तुकरण आणि रात्रीचा बवकरण अशा पद्धतीनं आजचं जे पंचांग आहे, आजच्या दिवशी जर बघितलं तर प्रत्यक्षामध्ये देवीजींच्या मंदिरामधले कुलाचार आणि आपल्या घरातले कुलाचार हे एकत्रितच असल्यासारखे असतात। आपण त्याबद्दलही माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा देवीजींची जे घटस्थापना आहे ती दुपारी 12 वाजता मंदिरामध्ये घटस्थापना होते। विविध ठिकाणी परत उपघटस्थापना होतात। त्याचबरोबर देवीजींची मूळ मूर्ती जी आहे ती शिबिकेवरती आहे म्हणजेच शय्या आसनावरती आहे, तर ती मूळ सिंहासनावरती प्रतिष्ठापित होते आणि देवीच्या नित्योपचार पूजेला पहाटे प्रारंभ होतो।
0: तर सर्वोत्तमाचार्य यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की शारदीय नवरात्रचा जो पहिला दिवस असतो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, तर तो कशा पद्धतीनं होतो, पण सर्वोत्तमाचार्य यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की शिबिका म्हणजे श्री तुळजाभवानी जी आहे ती निद्रेसाठी आता सध्या पलंगावर आहे, तर श्री नागनाथ भाऊ भांजी कदम आहेत, आपण भाऊ काय सांगू इच्छिता की ही निद्रा जी असते ती काय असते नेमकी तुळजाभवानीची?
3: आता सर्वोत्तमाचार्यांनी सांगितलेलं आहे की अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्रोत्सवाचा सुरुवात होत आहे। तत्पूर्वी भाद्रपद अष्टमी या दिवशी भवानी देवी जी आहे ती घोर निद्रेला या दिवसापासून सुरुवात होते आणि याची तयारी म्हणून जे देवीजींच्या ज्या गाद्या आहेत म्हणजे की ज्या गाद्या ठेवल्या जाणार आहेत त्या मोठ्या मोठ्या असतात आणि या गाद्यांची साफसफाई स्वच्छता करणं हे आवश्यक असतं। हे कार्य करण्यासाठी जे आराधी लोक आहेत जी तुळजाभवानी देवीजींची नाचून गाऊन पूजा अर्चा भक्ती करतात हे सर्व आराधी लोक आपल्या पूर्ण जत्त्यासह तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात आणि या ज्या मोठ्या गाद्या आहेत या गाद्या काढून त्याच्यातला कापूस जो आहे तो काढून त्याची साफसफाई स्वच्छता त्याला पिंजणं आणि ते सगळं व्यवस्थित करून पुन्हा त्या गाद्या भरून त्या मंचावरती ठेवल्या जातात आणि भाद्रपद अष्टमी दिवशी दिवसापासून तुळजाभवानी देवीजींची निद्रा ही सुरू होते ते कुठपर्यंत आमोशापर्यंत। आणि आता सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदे दिवशी तुळजाभवानी देवीजीची निद्रा संपते आणि देवीजी जी आहेत त्या पुन्हा सिंहासनावरती आरूढ होतात आणि त्या दिवसापासून श्री तुळजाभवानी देवीजींचं नवरात्र उत्सव चालू होतो। सकाळी देवीजींचा अभिषेक पूजा वगैरे झाल्यानंतर आता सर्वोत्तमाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे की दुपारी जे मंदिरचे अध्यक्ष असलेले माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब आपले भोपे पुजारी आराधी भक्त आरसे जे आहेत या सर्वांच्या समक्ष की जे गायमुख तीर्थ आहे या ठिकाणी जे कलश आहेत ते भरून ठेवलेले असतात 3 आणि 3 म्हणजे एक मूळ श्री तुळजाभवानी देवीची घटस्थापना, दुसरं तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील जे त्रिशूल मंदिर आहे त्या ठिकाणचे 1 आणि मातंगे देवीचे 1 असे हे 3 गट आहेत, म्हणजे हे जे 3 आहेत हे 3 कलश तिथं मांडले जातात। दुपारी 12 वाजता सवाद्य सर्व जे भक्त आहेत या ठिकाणी येतात, अधिकारी येतात, कर्मचारी येतात आणि वाजत गाजत तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये हे कलश नेले जातात आणि तुळजाभवानी देवीजींचं घटस्थापना दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरामध्ये हे घटस्थापना या ठिकाणी होते।
0: तर सर्वोत्तमाचार्यांकडे परत एकदा मी येऊ इच्छितो की जसं भाऊंनी सांगितले की एक परंपरा तुळजापूरच्या मंदिरातली सांगितली की घटस्थापना नेमकी कुठे होत, पण आपल्या घरामध्ये सुद्धा ही घटस्थापना करत असताना सर्वोत्तमाचार्य आपण पुराणोक्त पद्धत असेल किंवा शास्त्रोक्त पद्धत असेल ती कशी असते ते सांगा।
2: मुळात आपल्या सर्वांच्या घरामध्ये जी परंपरागत पद्धत आहे त्या पद्धतीनं प्रमाणे आपण घटस्थापना करायची आहे। आता घटस्थापनेची जी प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर शास्त्रामध्ये घटस्थापना ही काळ्या शुद्ध मातीवरती केली जाते। आता काळी माती म्हणजे आपण प्रत्यक्षात आपण आपल्या ज्या भागात राहतो ती माती कुठे कुठे पांढरी असू शकते, कुठे तांबडी असू शकते, कुठे काळी असू शकते। शुद्ध माती ही शेतातली आणून ती आपल्या देवघरामध्ये शुद्ध ठिकाणावरती जमत असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याची एक ढिगारा म्हणजे एक घट घातला जातो, त्याच्यावरती सप्तधान्य पंचधान्य किंवा नवधान्य हे त्यावरती मिसळले जातात आणि त्याच्यावरती काही परंपरागत घराण्यामध्ये तांब्याचा कलश, काही परंपरागत घराण्यामध्ये जो मृत्तिका कलश म्हणजे ज्याला खापराचा कलश म्हणतात तर तो ठेवला जातो आणि त्यावरती नारळ ठेवून त्या घटाची पूजा केली जाते। पाण्याचा नारळ, खाली घट आणि खाली माती, तर या सगळ्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कृषिकर्माशी असून त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ऊर्जेचा स्रोत कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा पूर्वीची लोक या घटाची मांडणी करत होते आणि ही सुद्धा परंपरा आजतागायत आपण विज्ञान युगामध्ये सुद्धा चालू ठेवलेली आहे। त्याचं कारण काय आहे तर यामध्ये आपल्या प्रत्येक घट हा शब्द शरीराशी संबंधित शास्त्रकारांनी वापरलेला आहे, परंतु आपल्याकडे घटस्थापना असं म्हटलं जातं। तर घटस्थापना म्हणजे शरीर आपल्या घटाची स्थापना करणं। आता इथं भावार्थ काय घ्यायचा आहे, तर आपलं शरीर मन आणि बुद्धी या घटस्थापनेच्या निमित्तानं आई जगदंबेच्या चरणी लीन करायचं आहे। आणि आजच्या दिवशीपासून आपण मनोमय शरीर आणि बुद्धी या तीनही आवरणांनी आपण फक्त आणि फक्त देवीजींची आराधना करायची आहे, हा या घटस्थापनेमागचा आध्यात्मिक उद्देश आहे।
0: तर खरोखरच सर्वोत्तमाचार्य, आपण ज्या पद्धतीने एक आध्यात्मिक आणि शास्त्रोक्त याच्यातला भूमिका सांगितली ती खरोखरच आपल्या सर्व श्रोत्यांना, त्यातल्या त्यात खास करून श्री तुळजाभवानीचे जे भाविक भक्त आहेत त्यांना खरंतर एक प्रेरणा देणारी आहे। मी परत एकदा भाऊ आपल्याकडे येतो, कारण विषय बघा, यावर्षी दुष्काळाची खूप मोठी अशी एक परिस्थिती आपल्या सर्वांवर चाललेली आहे। तर मला हे आपल्याकडून समजून घ्यायचं आहे की हे जलसंकट दूर होऊ दे म्हणून सुद्धा आपल्याला काही करता येईल का, आणि मग दिवसभराची पूजा पण काय असते हे पण सांगा जरा।
3: आपण यावर्षी पाहिलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये 9 राज्यांमध्ये दुष्काळ असल्याचं समजतं आणि वाचण्यात आणि ऐकण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रही आहे। या दुष्काळाची झळ जी आहे, सर्वात मोठी झळ जी आहे ते शेतकऱ्याला बसलेली आहे, आणि येणारा भक्त जो आहे भक्ताने सुद्धा येताना करताना जे पाणी वगैरे जे आहे की त्या पाण्याचा योग्य वापर करावा। आणि दुष्काळ हा जो प्रकार आहे तो काही नवीन नाही आहे, आज झालेला आहे अशातला प्रकार नाही, परंतु झालेला असा आहे की पूर्वीच जे शेतीसाठी लागणारं जे उत्पन्न होतं किंवा जो खर्च होता तो खर्च एक जुजबी असायचा, थोडा असायचा, आणि त्याचं नुकसानही त्याच पद्धतीत असायचं। परंतु आधुनिक पद्धतीनं आते शेती होत असल्या केल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणावरती त्याच्यासाठी लागणारी जी लागत खर्च जो आहे तो मोठा होत असल्यामुळं आणि असा दुष्काळाचा फटका बसल्यानंतर सर्वात मोठं जे नुकसान आहे ते शासनाचं, सर्वसामान्य नागरिकाचं आणि शेतकऱ्याचं होतं। तसा प्रकार यावर्षी झालेला आहे, तरीही घाबरून न जाता जे काही शास्त्रानुसार आपल्या तुळजाभवानी देवीचे जे विधी नवरात्र उत्सव आहे तो अतिशय आनंदामध्ये आणि परंपरेप्रमाणे चालूच राहणार आहे। मी मागा सांगितल्याप्रमाणे तुळजाभवानी देवीजींची सकाळची पूजा संपल्यानंतर दुपारी घटस्थापना झाल्यानंतर देवीजींना उंची साडी चोळी फूल हार वगैरे घालून देवीला सजवलं जातं आणि तुळजाभवानी देवीची जी सुंदर शुभकाशी मूर्ती जी आहे अशा पद्धतीच्या देवीची भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज होतात। आणि पहिल्या माळ्याचं देवीजींचं दर्शन हे भक्त लोक मोठ्या भावनेनं श्रद्धेनं दर्शन घेतात आणि सायंकाळी पुन्हा देवीजींचं अभिषेक पूजा होते। अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीजींना पानाचं घर वगैरे घातलं जातं, अतिशय सुंदर प्रकारे फुलाची आरास केली जाते। देवीजींचा दररोज 9 दिवस छबिना काढला जातो, तो छबिना संपल्यानंतर तुळजाभवानी देवीजीची आजची सेवा जी आहे ती संपन्न होते व मंदिर बंद होते।
0: अच्छा, तर सर्वोत्तमाचार्य, खरं तर मला आपल्याला हाही प्रश्न विचारायचा आहे की जसं भाऊंनी सांगितली घटस्थापना कशी होते, आपण मंदिरातला त्यांनी कुलाचार पण दिवसभराचा जो नित्योपचार पूजा आहे ती सांगितलेली आहे, पण घटस्थापना करत असताना एक उपवास असतो, म्हणजे घटस्थापनेचा उपवास असतो, तर तो उपवास असेल किंवा तो विधी जो असतो घटस्थापना करण्याचा तो कसा असतो ते एक सांगा।
2: श्रोते हो, मुळात शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आजचा जो दिवस आहे तो घट बसता उपवास आणि उठता उपवास अष्टमी दिवशी अशा पद्धतीने आपण सांगतो। आता 9 दिवस नवरात्र हे देवीजींचे आराधनेचे दिवस आहेत असं आपण मगाशी समजून घेतलेलं आहे। यामध्ये उपवास करणं हा सर्वात मोठा प्रघात मानला जातो आणि त्याप्रमाणे घराघरामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपवास करण्यासाठी तयार असतो। परंतु या ठिकाणी उपवास या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेऊया। उपाधिक वास म्हणजे उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे त्याच्या जवळ असणे। अशा पद्धतीने जर विचार केला तर भगवंताच्या जवळ म्हणजे देवी जगदंबेच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला खाणं पिणं सोडून उपवास करणं यापेक्षा तिचं श्री भवानी देव्ये नमहा, श्री भवानी देव्ये नमहा अशा पद्धतीनं एक सातत्यानं आपण तिचं नामजप करणं हा सगळ्यात मोठा उपवास घडतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज परिस्थिती अशी आहे की आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही निरनिराळी झालेली आहे, अनेकांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त केलेलं आहे, तर आपण उपवास करणं ही भावनिकता होऊ शकते। शास्त्रकार कुठेही असं सांगत नाहीत की भावनेतून देवाची भक्ती करू नका, तर विचारपूर्वक भक्ती करा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण हा फक्त एक उपवास केला आणि मधले 8 दिवसाचे उपवास नाही केले तरीसुद्धा आपल्याला जगदंबेच्या आराधनेचं फळ मिळतं. म्हणूनसाठी आपण काय करायचं आहे तर सात्विक अन्न भक्षण करावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळं नित्य आपले जे काही औषधोपचार आहेत त्यांना साधर्म्य साधत सगळ्याच वयोवृद्ध लोक असतील, घरातील जे आजारी अशक्त व्यक्ती असतील अशांनी अट्टहास न करता उपवास करू नये आणि आपली जी नित्यपूजा आहे त्यामध्ये देवांची नित्यपूजा करणे, नामजप करणे हा भाग आपण करू शकतो. त्यामध्ये जर बघितलं तर आज आपल्याला कुलाचार काय करायचा आहे तो आपण सांगायचा भाग मी पुढे ठेवला होता. तर यामध्ये आपल्याला आज सकाळी देवतांचं उद्वार्जन करणं म्हणजे देवतांची सगळ्या मूर्ती स्वच्छ करून घेणं, त्यांना पंचामृताचा अभिषेक करणं आणि आपल्या घरातील परंपरेप्रमाणे श्रीसूक्त असेल किंवा आपल्या जे काही इतर सूक्त असतील त्या सूक्तांनी अभिषेक करून देवतांची मूर्ती स्वच्छ करून घेऊन देवघर स्वच्छ करून घेणं आहे. त्याचबरोबर घटस्थापना ही तुळजाभवानीची मूर्ती ठेवून त्या घटावरती पूजा केली जाते. ज्यांच्याकडे ही परंपरा आहे, ज्यांच्याकडे टाक ठेवायची परंपरा आहे, त्यांनी तो ठेवून त्या पद्धतीनं करायचं आहे. घटाच्या खाली आपण जी पत्रावर ठेवतो त्यावरतीच हा टाक किंवा मूर्ती ठेवली जाते. अशा पद्धतीनं आपण घटाला पाणी घालून नित्योपचार पूजा करून आपला जो आजचा दिवस आहे तो पूर्ण करायचा आहे. यामध्ये आपण वेगवेगळे अनुष्ठानं पण आजच्या दिवशी सुरू करायचे आहेत. ज्यांना दुर्गा सप्तशतीचं अनुष्ठान सुरू करायचं आहे त्यांचा आपण आजच भाग करू शकतो. त्याचबरोबर देवी भागवत किंवा इतर जे ग्रंथ आहेत त्यांचासुद्धा आरंभ आजच्या दिवशी करावा. आता मगाशी नागनाथभाऊ भांजींनी आपल्याला जलसंकटावरती एक भाग सांगितलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं तर श्रोते हो आपल्या शास्त्रकारांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. श्री सूक्तामध्ये असं एक वर्णन येतं, धनम अग्निर धनम वायू धनम सूर्य धनम वसु धनम इंद्र बृहस्पतीर वरुणम धनम अश्नुते. म्हणजे सगळ्यांच्याच प्रकारामध्ये सगळ्याच ऊर्जांना आपल्याकडे धन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा आपली पाणी आहे. तर त्यामध्ये जर बघितलं तर वरुण देवता यांचं आपण धन म्हणून जे हे सगळेच धन आहेत परंतु या प्रत्येकाचं योग्य असं संग्रह करणं आणि योग्य विनियोग करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुष्काळ पडतो याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीची जी काही कमतरता निर्माण होते तर त्या कमतरतेमुळे दुष्काळ होतो. तर हा दुष्काळ निवारण करण्यासाठी प्रत्यक्षामध्ये भौगोलिक जीवशास्त्रीय पातळीवर भौगोलिक पातळीवर प्रयत्न केले जातात. अन्नधान्याचा तुटवडा, पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या मूलभूत गरजा जेवढ्या आहेत तेवढ्याच ठेवल्या, अनावश्यक गरजा कमी केल्या. आपण सगळ्याच गोष्टींमध्ये काटकसर जर केली तर निश्चितच अन्नाचा अपव्यय, पाण्याचा अपव्यय आपण टाळला तर ते एक प्रकारचं धनसंग्रहच आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या पूर्वी शास्त्रकारांनी आधीच

0: कारण कदाचित अशा पद्धतीचं असू शकतं। तर मला आपल्याला हा एक प्रश्न विचारायचा की जसं आपण श्री तुळजाभवानीची नित्योपचार पूजा म्हणजे जे दिवसभराची पूजा असते ते सांगितलं, म्हणजे सकाळचं चरणतीर्थ सांगितलं, त्यानंतर अभिषेक सांगितला, त्यानंतर अलंकार पूजा सांगितली, अलंकार म्हणजे जे दैनंदिन अलंकार पूजा असते ती, त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी उपलब्ध असणं, पुन्हा संध्याकाळी अभिषेक आणि त्याच्यानंतर पुन्हा मग तुम्ही छबीना असं सांगितलं, तर याच्यामध्ये आपल्याला भक्त खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात, तर ते नेमके भक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात ते एक सांगा।
1: देवीजींची भक्ती करणारे जे भक्त आहेत की देवीजी मुळात ही तिला माता आई अशा पद्धतीनं भक्तांना संबोधलेलं आहे आणि या देवीजींची भक्ती करणारे जे भक्त आहेत ते कुठल्याही एका जाती धर्माचे किंवा ठराविकच भागाचे आहेत अशातला प्रकार नाही। कुठल्याही जाती धर्माचा कोणत्याही शाखेचा जो व्यक्ती आहे जो मानव आहे तो या भवानीची पूजा करू शकतो, इथं कसल्याही प्रकारचं बंधन कुणाला नाही। त्यामुळं काही आता ज्या देवीजींच्या प्रथा पद्धती आहेत ज्या रूढी चाली परंपरा आहेत याच्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी हाही प्रकार आहे, परंतु काही लोकांना चलतं काही लोकांना चलत नाही, परंतु हे करत असताना ज्यांना चलतं ते लोक देवीजींना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, तेही देवीजींचे निस्सीम भक्त आहेत। ज्यांना नाही चलत जे व्हेज आहेत जे शाकाहारी आहेत तेही देवीजींचे निस्सीम भक्त आहेत। अशा प्रकारे दोन्हीही प्रकारचे लोक जे आहेत ते देवीजींचे भक्त आहेत। हा झाला खाण्याचा प्रकार। याशिवाय देवीजींचं नाचून गाऊन आनंदाने गुणगान करणारेही मोठमोठे लोक होऊन गेलेले आहेत आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे जे आराधी लोक आहेत किंवा इतर गायन वगैरे करणारे लोक आहेत देवीजींचे मोठ्या प्रमाणावरती गाऊन म्हणजे श्लोकाच्या माध्यमातून असतील, अभंगांच्या माध्यमातून असेल, लावण्यांच्या माध्यमातून असेल, या वेगवेगळ्या प्रकारे देवीजींची सेवा करतात आणि देवीजींचे जे भक्त आहेत हे सर्व स्तरामधील लहानात लहान मध्यम आणि श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त तुळजाभवानी देवीजींचे आहेत।
0: तर जसं सर्वोत्तमाचार्य भाऊंनी सांगितलेलं आहे, खरं तर ही चर्चा खरं तर खूप रंगत चालली आणि विषय पण असा आहे की श्री तुळजाभवानी आदि शक्ती आहे ती शक्ती देणारी आहे, तर शब्दशक्ती सुद्धा तीच देते, वाणीशक्ती पण तीच देते। तर हे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त येतात, मग त्यामध्ये आराधी पण असतात, जोगवा मागणारे पण असतात, असे वेगवेगळे असतात, तर ती देवीची आराधना करायला येतात। मग आपल्याला पुराणोक्त पद्धतीने जरी विचार करायचा झाला तर सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगाल की ह्या देवीच्या भक्तांचं आणि देवीचं नातं मग हे कसं निर्माण होतं?
2: मुळात तुळजाभवानी मातेचे भक्तांचे प्रकार जर बघितले तर पुराण काळापासून पण दोन आहेत, त्यामध्ये तीन प्रकारचे म्हणजे सात्विक राजसिक तामसिक असे तीनही प्रकारचे जे गुणांनीयुक्त प्रत्येक प्रकृती असते ती प्रत्येक प्रकृती जगदंबेच्या शरणी लीन होताना दिसते। म्हणजे सात्विक भक्त पण आहेत, राजसिक भक्त पण आहेत आणि तामसिक पण भक्त आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे जी आश्रम व्यवस्था सांगितलेली आहे तर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या चार आश्रम व्यवस्था सांगितलेल्या आहेत। तर ह्या चारही आश्रमांना पूज्य असणारी तुळजाभवानी आहे। म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपल्याला विद्याप्राप्ती असते, हिच्याकडे आपण जर विद्याप्राप्तीसाठी आपण प्रार्थना करत असू तर निश्चितच ती विद्याप्राप्त करण्यासाठी आशीर्वाद देते। गृहस्थाश्रमामध्ये काय लागत नाही, गृहस्थाश्रमामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी उणीवा असतात, त्या सर्व उणीवांची पूर्तता करताना ही जगदंबा दिसून येते। त्यामुळंच हा भक्तांचा जो महापूर आहे तो केवळ आणि केवळ त्यांच्या मनोकामना ह्या जगदंबा पूर्ण करत असल्यामुळंच हा महापूर आपल्याला तुळजापूरमध्ये दिसून येतो। त्याचबरोबर वानप्रस्थ आश्रमामध्ये म्हणजे ज्यावेळेस प्रपंच नकोसा वाटतो त्यावेळेससुद्धा ही जगदंबाच आपल्याला विरक्तीकडे नेते आणि प्रत्यक्ष मोक्षाची कांक्षा करण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी जे लोक संन्यास घेतात त्या संन्यासी व्यक्तींना सुद्धा प्रत्यक्ष मोक्षदायिनी हीच जगदंबा आहे। म्हणून आज जर बघितलं तर तुळजापुरामध्ये या चारही आश्रम व्यवस्थेमध्ये असलेले लोक देवीजींना रोज नित्यनियमाने दर्शनासाठी प्रत्यक्षामध्ये येताना दिसून येतात।
0: तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपण ही पहिल्या दिवसाची आणि पहिल्या माळेची चर्चा करत असताना शारदीय नवरात्र महोत्सवातील आपण वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे, पण एक अजून एक मोठा एक विषय राहिलेला आहे जो की आपल्याला शारदीय नवरात्राच्या पहिल्या माळेला म्हणजे साधारणतः त्याच्या दोन दिवस अगोदरपासून सुरुवात झालेली दिसते, ते म्हणजे ज्योत।

0: तर हे जे अनेक तरुण वर्ग जे आहेत ते आपण खरं तर गेल्या 25 वर्षात आपण 25 वर्षापासून रेडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तुळजाभवानीची सेवा करतोय. त्यांना आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षामध्ये साधारणतः हे जे आहे ते प्रस्थ वाढलेलं आहे जास्त, म्हणजे ज्योत घेऊन जाण्याचं. तर भाऊ आपण काय सांगाल की हे ज्योत घेऊन जाणं आणि तरुण वर्ग याच्यामध्ये जास्त दिसतो, आपल्या गावामध्ये जाऊन ते ज्योत प्रज्वलित करून त्या ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा करतात, तर काय तुम्हाला सांगू इच्छित आहे याविषयी?
1: तुळजा भवानी जी आहे ही शक्ती देवता आहे आणि भवानी जी आहे महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकालीचा अवतार आहे. तर आणि ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून दूर दूरवरून अमावास्याच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी हे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापूर शहरामध्ये येतात आणि तुळजा भवानीच्या मंदिरातून जो एक दीप आहे त्या दीपाला आपली जो मशाल आहे त्याच्यावरती ज्योत प्रज्वलित करून ती पेटती ज्योत म्हणजे तुळजापूरपासून त्या व्यक्तीचे गाव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ही ज्योत घेऊन जातो व त्या ठिकाणी त्या ज्योतीची स्थापना करून पूर्ण 9 दिवस नवरात्रोत्सव संपन्न करतात. तर या ज्योतीमागचा उद्देश असा आहे, मूळ उद्देश जो आहे की आता सांगितल्याप्रमाणे देवी ह्या 3 महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालीचा अवतार आहे. तर ज्याप्रमाणे हे एखादी ज्ञान द्यायची गोष्ट जी असते एकानं दिल्यानंतर दुसऱ्याला दिली जाते ते ज्ञान, ज्याप्रमाणे एका ज्योतीपासून दुसरी ज्योत पेटते जसं ज्ञान एकानं दुसऱ्याला दिल्यानंतर ते ज्ञान वाढतं, हे जे सरस्वतीचा जो अवतार आहे किंवा सरस्वतीचा जो विचार आहे तो जनमानसामध्ये रुजावा रुडावा आणि त्याच्यातून माणसांना प्रेरणा मिळावी शक्ती मिळावी, मग या ठिकाणी ज्ञान आणि शक्ती या दोन्ही गोष्टीचा विचार करून ही जी ज्योत आहे ती तुळजापूर शहरातून भाविक भक्त आणि तरुण मोठ्या प्रमाणे आपल्याकडे घेऊन जातात व आपल्या शहरामध्ये त्याची स्थापना करून पूजा अर्चा करतात.
0: तर भाऊंनी ज्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे की जे सर्व ज्योत घेऊन जाणारे आहेत तर हे ज्ञानलहरी आहेत तिच्या शक्तीलहरी ज्या आहेत त्या श्री तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करून ते आपल्या गावामध्ये घेऊन जातात आणि शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करतात. तर एकूणच शारदीय नवरात्राच्या या पहिल्या माळेचं आपण विस्तृत असं वर्णन या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की आज नेमकं काय काय घडणार आहे, तेव्हा आपल्या सर्वांना खरं तर परत एकदा सुरुवातीलाच ज्या द्यायच्या राहिल्या होत्या शारदीय नवरात्राच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा की आपलं शारदीय नवरात्र महोत्सव अतिशय फलदायी आणि पुण्यदायी व्हायला हवं जेणेकरून आपल्याला जे आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत आणि खास करून यावर्षी जे आलेलं जलसंकट आहे ते पण दूर व्हावं यासाठी आपण जास्तीत जास्त प्रार्थना करूयात आणि ते आपल्या सर्वांना सद्बुद्धी यायला हवी की आपण सर्वांनी मिळून हे जलसंकट दूर करायला हवं. तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण शारदीय नवरात्राच्या या पहिल्या दिवसाची इत्यंभूत अशी माहिती घेतलेली आहे आणि लक्षात ठेवा की श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील 10 दिवस आणि सीमोल्लंघन जे दसरा आहे ते कधी होणार आहे याची उत्सुकता आपल्याला लागलेली असणार आहे, तर तेही आपण समजून घेणार आहोत. तुर्तास श्री सर्वोत्तमाचार्य जवळीकर जे इथल्या पुराण साहित्य आणि पुराणोक्त ज्या परंपरा चालत आले त्याच्या अभ्यासक आहेत, श्री नागनाथ भाऊ भांजीकदम आहेत जे इथले ऐतिहासिक आणि लोकपरंपरा जे आहेत त्याच्या अभ्यासक आहेत, आपल्या दोघांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भवानी,

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त महिमा कुलस्वामिनीचा हा कार्यक्रम। सहभाग श्री तुळजाभवानीच्या पुराणोत्तक परंपरा आणि साहित्याचे अभ्यासक श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आणि लोकपरंपरा तथा भक्ती परंपरेचे अभ्यासक श्री नागनाथ भाऊ भांजी कदम। आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा नमस्कार। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा, आपली माणसं आपला आवाज। रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा आनंदी रहा।

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा नमस्कार. श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायेबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश एकदा नमस्कार. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनः एकदा नमस्कार. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश एकदा नमस्कार. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा भाग पहिला। लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम।
2: आदिशक्तीचे कौतुक।

0: श्रोते हो, विज्ञानाच्या युगातही आपण ज्या शक्ती मानतो त्यामध्ये ईश्वरीय शक्ती प्रामुख्याने समोर येते. नैसर्गिक असो वा मानवनिर्मित कुठलीही शक्ती, त्या शक्तीचं मूळ या ईश्वरीय शक्तीला जोडण्याचा आपला प्रयत्न असतो. अशा या ईश्वरीय शक्तीला आपण देव असं संबोधतो लागलो. देव म्हणजे दिव्य, जे प्रकाशमान, अमर आणि प्राकृतिक आहे.
1: श्रोते हो, देव या शब्दाची स्त्रीलिंगी उपाधी म्हणजे देवी. आद्य शंकराचार्यांनी देवी या शब्दाचा मूळ अर्थ प्रकाश केंद्र, शक्ती केंद्र असा सांगितला आहे. दुर्गा कोशात देवीची मूळ निर्मिती याप्रमाणे सांगितली आहे की देवांचा राजा इंद्र आणि दैत्यांचा अधिपती महिषासूर यांच्यात 100 वर्ष युद्ध झालं. त्यात इंद्राचा पराभव झाला. परिणामी महिषासूर इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला.
0: या युद्धात पराभूत झालेले सर्व देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन देवाधिदेव महादेव आणि श्री विष्णूकडे गेले आणि त्यांच्या समोर महिषासुराने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. तेव्हा ब्रह्मा विष्णूकडे गेले आणि त्यांच्या समोर महिषासुराने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या क्रोधाग्नीतून तेज बाहेर पडलं. या तेजात सर्व देवदेवतांच्या तेजाचाही समावेश झाला. हे तेज भू, भुव, स्वह या तिन्ही लोकांना व्यापून राहिलं आणि ते महर्षी कात्यायनाच्या आश्रमामध्ये स्त्री रूपात एकवटलं. हे रूप म्हणजे देवी होय.
1: श्रोते हो, या देवीला शाक्त संप्रदायाने भवानी किंवा जगदंबा

0: म्हणून संबोधलं आहे. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपं पाहायला मिळतात. यापैकी उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य रूपाची नावं असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं आहेत. महाराष्ट्रातील रूपं ही सौम्य स्वरूपातील असल्याने देवीला भवानी किंवा जगदंबा या नावाचाही वापर होतो. शिवपत्नी पार्वतीलाही देवी हे नामाभिधान लाभलं जातं.
1: श्रोतेहो, भवानी या शब्दाची उत्पत्ती याप्रमाणे सांगितली आहे की भव म्हणजे जल, महादेव, मदन, संसार या सर्वांना चैतन्य देणारी ती भवानी. याचाच अर्थ भव म्हणजे शंकर आणि त्याची पत्नी भवानी. भवानी या शब्दाने आदर्श, अस्तित्व या अर्थाचा बोध होतो. खरं तर शिव हे तत्व तर भवानी ही शक्ती आहे. भवानीची शक्ती ही शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही स्वरूपात अवतीर्ण आहे. असं असलं तरीही ही दोन्ही तत्व मूलतः एकच आहे. भवानी आपल्या शक्तीला आवश्यकतेनुसार सात्विक, राजस आणि तामस या रूपात प्रकट करून शास्त्राच्या सहाय्यानं अनिष्ट प्रवृत्तींचा, स्वैरतेचा, दुराचाराचा नाश करण्यासाठी अवतरते. तर शस्त्र हे शत्रूंच्या नाशासाठी आहेत. त्यामुळे भवानी ही भाग्याची, भवितव्याची, भाग्यविकासाची देवता आहे. ती नेहमी ईश्वरनिष्ठ आणि पराक्रमी माणसांना यशप्राप्ती देते.
0: श्रोतेहो, प्राचीन काळापासून देवीची भक्ती करताना भवानी हा शब्द वापरतात. त्यानुसार केरळमधील पालघाट जिल्ह्यात एका गावचं आणि नदीचं नावही भवानी असल्याचं दिसून येतं. आद्य शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी या ग्रंथात देवीची महती सांगताना म्हटलं आहे की वैदिक भाषेत देवीला अजा म्हणतात. त्यानुसार अ जा म्हणजे जिला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, यालाच मूल प्रकृती म्हणतात. श्रोतेहो, जगदंबा या देवीच्या नावाविषयी सांगताना म्हटलं आहे की या जगाचा निर्माता तो परब्रह्म अथवा जगत अधिक पिता म्हणजे जगत पिता. त्याप्रमाणे जगाची माता ती जगत अंबा म्हणजे जगत अधिक अंबा अर्थात जगत दंबा किंवा जगदंबा. श्रोतेहो, अंबा हा स्त्रीवाचक शब्द असल्यामुळं पुढे अंबा या शब्दामागे बाई हा शब्द रूढ होऊन त्यातून अंबाबाई या नावाचा प्रसार झाला. जगदंबा म्हणजे सर्व जगाची आई, जिचा संबंध सर्व जगाशी येतो. त्यामुळे एका शक्तीच्या रूपात तिला मानण्यात येऊ लागलं. संस्कृती कोशाच्या 9व्या खंडात शक्तीचे 3 अर्थ याप्रमाणे सांगितले आहेत की सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण. या प्रत्येक पदार्थांमध्ये कार्योत्पादनाला उपयोगी आणि कधीही त्या पदार्थापासून वेगळा न राहणारा असा जो विशिष्ट धर्म असतो त्याला शक्ती असं म्हणतात.
1: श्रोतेहो, मूळ जी आद्य शक्ती किंवा महामाया आहे तिला दुर्गा म्हणतात. या दुर्गेनेच पुढे देवकार्यासाठी आणि मानव कल्याणासाठी प्रसंगाप्रसंगाने 3 रूपे घेतली. ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा त्रिगुण रूपात अर्थात त्रिगुणात्मक. महाकाली ही तमोगुणी असून ती त्याच गुणाच्या रुद्रशिवाशी संबंधित आहे. महालक्ष्मी ही सत्वगुणी असून ती जगदंबा आहे आणि ती सत्वगुणी विष्णूशी संबंधित. तिलाच नारायणी असंही म्हणतात. महासरस्वती ही रजोगुणी असून ती ब्रह्माशी संबंधित आहे. ही विद्या देवता आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी या शक्तीने देवांना कायमचं वचन देऊन ठेवलं.

0: याचा अर्थ असा होतो, देव हो, जेव्हा जेव्हा तुम्हाला दानवांची बाधा उद्भवेल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा निपात करीन। अशा रीतीने शक्तीची तीन रूप असून या प्रत्येक रूपात आणखी दोन रूपे प्रविष्ट झाली आणि त्या रूपांना नवदुर्गा हे नाव मिळालं।
1: श्रोते हो, अशा या अतिउच्च शक्तीची पूजा सुरू झाली ती केवळ वैदिक धर्मातच नाही तर बौद्ध धर्मात तारा या देवतेला तर जैन धर्मात चक्रेश्वरीला महत्वाचं स्थान मिळालं आहे। अशा या शक्तीला विश्वातला कुठलाही भाग अदृश्य नाही, तिचा दास नाही असा कोणी राजा नाही, पराशक्ती जाणत नाही असे कोणतेही शास्त्र नाही, आणि ज्याला ज्याला म्हणून आकार आहे ते सारे म्हणजे पराशक्तीच आहे। त्यामुळं शक्ती पार्वती सती आणि दुर्गा ही एकच नाव आहेत। याप्रमाणे देवी हे सुद्धा शक्तीचं एक नाव आहे। मनुष्य प्राण्याने जीव धारण केल्यानंतर गर्भातच त्याच्यावर संस्कार होत असतात। अशा रीतीने शक्तीचा विचार केल्यास ती मंगला देवी आहे आणि तीच महामाया आहे याची जाणीव होते। जन्माला येणाऱ्या जीवाला यातून जावंच लागतं। मायेच्या मोहजालातून त्याची जी कृती घडणार आहे ती त्याला दैत्य कृत्यात नेऊन बसवते, तर मंगल वृत्तीनं दैवत्व प्राप्त करून देते। म्हणून पदार्थापासून वेगळं न होणाऱ्या विशिष्ट अशा धर्माला शक्ती म्हटलं आहे। त्यानुसार प्रत्येक पदार्थातील ज्याची त्याची शक्ती असते, त्यामुळे शक्ती ही अनंत आहे आणि म्हणूनच भगवंताच्या ठिकाणी अशा अनेक शक्ती असतात।
0: श्रोतेहो, भगवंताच्या ठिकाणी अशा अनेक शक्ती असल्या तरीही तीन शक्तींना प्राधान्य दिलेलं आढळतं, ज्यामध्ये पहिली आहे अंतरंग। अंतरंग या शक्तीला नारायणाची स्वरूप शक्ती असं म्हटलं आहे। दुसरी शक्ती आहे तटस्थ, यामध्ये विश्वातले अगणित जीव ही भगवंताची तटस्थ शक्ती आहे। तिसरी शक्ती बहिरंग, यामध्ये महातत्वापासून पृथ्वीपर्यंत संसारूपी प्रकृतीला बहिरंग शक्ती म्हटलं आहे।
1: श्रोते हो, सृष्टीतील ही जी अलौकिक शक्ती आहे ती आपली पाच प्रकारची कार्य पार पाडत असते। यामध्ये तिचं पहिलं कार्य आहे तिरोभाव। तिरोभाव म्हणजे आपल्या सुकर्माने जीवात्म्याला आच्छादित करणं। दुसरं कार्य म्हणजे सृष्टीची निर्मिती। तिसरं कार्य सृष्टीचं पालन पोषण। चौथं कार्य म्हणजे सृष्टीचा अर्थात दृष्टकर्त्याचा संहार करणं। आणि पाचवं कार्य म्हणजे अनुग्रह, अर्थात जीवात्म्याला मोक्ष प्राप्त करून देणं।
0: ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात शक्तीविषयी म्हटलं आहे की शक्ती ब्रह्मांडाची अधीश्वरी आहे, ती जीवांना कर्माचं फल भोगवते। ऐश्वर ही तीच देते, ती चेतन आहे, सर्वज्ञ आहे, एक असूनही नाना रूपांनी नटली आहे। ती सर्व तंत्र स्वतंत्र आहे, तिच्यावर कोणाचंही प्रभुत्व नाही। अखिल विश्व ही तिचीच विभूती आहे, कारण पराशक्तीला विश्वातला कुठलाही भाग अदृश्य नाही। तिचा दास नाही असा कोणताही राजा नाही। पराशक्ती जाणत नाही असे कोणतेही शास्त्र नाही, आणि ज्याला आकार म्हणून आहे ते सार म्हणजे पराशक्तीच आहे।
1: श्रोते हो, अशा रीतीने प्राचीन काळापासून एक अद्भुत शक्तीची उपासना केली जात आहे। शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे नारीच्या रूपात त्या शक्तीची उपासना सुरू झाली। उपासनेतही पुन्हा स्मार्त आणि तांत्रिक हा भेद असून स्मार्त पूजा ही सात्विक मानली जाते। देवापासून मानवापर्यंत पुरुषांनीच शक्तीला आकराळ विकराळ रूप देण्याचा प्रयत्न केला आहे।
0: स्वरूप कसंही असो, शक्ती ही सृष्टीच्या जडणघडणीतला महत्वाचा घटक आहे। नाहीतरी सृष्टीची निर्मिती ही सुद्धा स्त्रीपासून झाली। त्यानंतर संगोपनाची जबाबदारी ही तिचीच आहे, कारण मानवाच्या प्राथमिक सुधारणेचा अंदाज घेतल्यास निर्माण झालेल्या जीवाच्या संगोपनाची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली। त्यातूनच भूमीवरील पहिलं बीजारोपण तिनंच केलं, त्यामुळे पृथ्वीवरील पहिली शेती करण्याचा मान स्त्रीकडेच जातो, म्हणून जमिनीला मातृभूमी हे नाव मिळालं। इंग्रजीतही मदरलँड या नावात आई हा शब्द आहे।
1: स्त्री ही शक्ती फक्त शिजवूनच अन्न घालते असं नाही, तर हिंस्त्र प्राण्यातही नर सोबत असतानाही शिकार करताना पहिला वार हा नारीचाच असतो। या नैसर्गिक घटनेवरून स्त्री शक्तीच्या अस्तित्वाची कल्पना येऊ शकते। श्रोते हो, यावरून मानवाप्रमाणेच देवांनाही स्त्री शक्तीचा अंदाज घेऊन तिचं अस्तित्व मान्य केल्याचं दिसून येतं. कारण देवांनाही दैत्यांचा संहार करण्यासाठी शक्तीची निर्मिती करावी लागली. अशीच एक शक्ती श्री तुळजाभवानी, आणि सुरू होते तिची कहाणी.

0: श्रोतेहो, शक्ती प्रकटून जिथे वास करते त्या ठिकाणाला, त्या स्थानाला शक्तीपीठ असं म्हटलं जातं। आणि या शक्तीपीठामध्ये वास करणाऱ्या देवीची उत्पत्ती कशी झाली याविषयी ब्रह्म, मत्स्य, पद्म, कुर्म इत्यादी पुराणात शिवपत्नी सतीशी संबंधित अशी पवित्र स्थाने ज्याला शक्तीपीठ म्हटलं जातं त्याची कथा सांगितली जाते। ती याप्रमाणे की
1: सत्ययुगात दक्ष प्रजापतीने बृहस्पती सव नामक यज्ञाला प्रारंभ केला। या यज्ञास्तव प्रजापतीने सर्व देवदेवतांना निमंत्रित केलं, परंतु स्वतःची मुलगी सती आणि जावई शिवशंकरास निमंत्रण दिलं नाही। पण सतीनं या बाबीचा विचार न करता या यज्ञाच्या कार्यक्रमाला आपल्या अनुचरांसह उपस्थित राहिली। तेव्हा त्या ठिकाणी तिची कोणी विचारपूसही केली नाही, उलट तिचा पिता प्रजापतीने शिवाची निंदा करायला सुरुवात केली। पतीचा झालेला अपमान सहन न झाल्यानं सतीने त्याच ठिकाणी पित्याने आरंभिलेल्या यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केलं।
0: ही बातमी शिवाला मिळताच शिव आपल्या गणांसह यज्ञस्थळी दाखल झाला आणि दक्षाचा वध केला, यज्ञाचा विध्वंस केला। सतीचं जळीत शरीर खांद्यावर घेऊन बेभान झालेल्या शिवानं तांडव सुरू केला। या तांडवामुळे पृथ्वी, आकाश, पाताळ कंपनमयी झालं।
1: श्रोते हो, हे तांडव थांबवण्यासाठी श्री विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडून सतीची अंग प्रत्यंग तोडण्यास सुरुवात केली। सतीची ही अंग प्रत्यंगे ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी एका शक्तीच्या सोबत एका भैरवाचा वास राहिला, यालाच शक्तीपीठ म्हणतात। बहुतेक पुराणात शक्तीपीठाची संख्या 51 सांगितली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एकाही शक्तीपीठाचा यात समावेश नाही, परंतु देवी भागवतात शक्तीपीठांची संख्या 108 अशी सांगितली असून त्यात मात्र या 3.5 शक्तीपीठाचा समावेश आहे।
0: श्रोतेहो, शक्तीची निर्मिती ही सर्व देवदेवतांच्या तेजातून झाली, जिला आपण देवी म्हणू लागलो। या देवीच्या कोणत्या अवयवाची निर्मिती कोणाच्या तेजातून झाली हे दुर्गा कोशात याप्रमाणे सांगितलं आहे की मुख हे शंकराच्या तेजातून निर्माण झालं, केस यम तेजापासून, बाहू विष्णूपासून, दोन्ही स्तन चंद्र तेजातून, उदर हे इंद्र तेजातून, जघन आणि उरु वरुणापासून निर्माण झाले, नितंब भूमी तेजातून, पाय ब्रह्मदेवाच्या तेजातून, पायाची बोट सूर्य तेजापासून, तर हाताची बोट अष्टवसूच्या तेजातून।

0: नासिका ही कुबेर तेजातून निर्माण झाली. दात प्रजापिताकडून. तीन डोळे आणि कान अग्नितेजातून. भ्रुकुटी ही प्रातकालीन आणि सायंकालीन उपास देवतेच्या तेजातून निर्माण झाली. जिव्हा म्हणजे वाचा ही सर्व देवतांच्या तेजापासून निर्माण झाली. अशा रीतीने विविध देवतांनी आपापल्या तेजापासून देवीची निर्मिती केली.
1: देवीची आयुध ही अशाच रीतीने वेगवेगळ्या देवदेवतांपासून प्राप्त झाली आहेत. यामध्ये शंकराने त्रिशूळ दिलं, विष्णूने चक्र, वरुणाने शंख आणि पाश, अग्नीने शक्ती दिली, वायूने धनुष्य आणि बाणाने भरलेले भाते दिले, ब्रह्मदेवाने अक्षमाला आणि कमंडलू दिले, सूर्याने देवीच्या 3.5 कोटी केसांच्या मुळांना किरण दिली, खडक आणि चांबडे अर्थात ढाल यमाने दिली, क्षीरसागराने हार आणि 2 वस्त्रे दिली, विश्वकर्माने परशु आणि कवच, हिमालयाने सिंह, कुबेराने सुरापान आणि शेषाने नागांचा हार दिला. गदा या शस्त्राबद्दल रहस्य आहे.
0: श्रोतेहो, सिंह हे सामर्थ्याचं प्रतीक असून आपल्या सिंह वाहनावर बसून शक्ती ही सर्वत्र वास करत असते. महाराष्ट्रात तिची 3.5 पीठं सांगितली आहेत. याविषयी दुर्गाकोशातील श्लोक याप्रमाणे आहे की

0: श्रोते हो, या विश्वाची निर्मिती ओंकारातून झाली असं म्हटलं जातं. ओंकार हे सुद्धा शक्तीचं प्रतीक असून यामध्ये 3.5 मात्रा आहेत. तद्वत 3.5 शक्तीपीठाचा जगाच्या उत्पत्ती अनुरूप ओंकाराप्रमाणे विचार केल्यास अकार म्हणजे माहूर, उकार म्हणजे तुळजापूर, मकार म्हणजे कोल्हापूर आणि अर्धमात्रा म्हणजे सप्तशृंगी होय. ओंकाराने भक्ती आणि मुक्ती हे दोन्ही साध्य होतं असं म्हटलं जातं.
1: श्रोते हो, 3.5 शक्तीपीठात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली हे पूर्ण पीठ आणि वणीची सप्तशृंगी म्हणजे अर्धपीठ. सप्तशृंगीला महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा दोन्ही रूपात मानण्यात येतं. देवीचं रूप आणि स्थान कुठेही असलं तरी शक्तीपीठासोबत एक भैरव हा असतोच आणि त्याचं कार्य म्हणजे शक्तीपीठाचं रक्षण. यामुळे भैरवाविना देवीची पूजा निष्फळ मानली आहे.
0: महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठाचा अभ्यास करताना प्रथम कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आढावा घेतला असता असं दिसून येतं की कोल्हापूर नगर हे इसवीसन 2 शतकापासून प्रसिद्धीस पावलेलं ठिकाण असून महालक्ष्मीचं मंदिर हे इसवीसन 6 शतकात चालुक्यांच्या कालखंडात बांधलं असून पुढे राष्ट्रकूट आणि शिलाहारांनी मंदिराच्या बांधकामात वाढ केल्याचं दिसून येतं.
1: महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणातील 40 वजनाची असून पश्चिमाभिमुख मंदिरात असलेली महालक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी म्हणजेच तिरुपती बालाजीची रुसून आलेली पत्नी असल्याचं म्हटलं जातं. याला दुजोरा म्हणजे दरवर्षी तिरुपती बालाजी संस्थानच्या वतीने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला महावस्त्राचा आहेर असतो हे महत्वाचं.
0: महालक्ष्मीचा गाभारा पश्चिमाभिमुख असल्याने त्याला उत्तर आणि दक्षिण अशा 3 भागात 3 देवळ्या असून यात व्यंकटेश, कात्यायनी आणि गौरीशंकर या देवता आहेत. मुख्य मंदिर हे हेमाडपंथी शैलीचं असून 3.5 शक्तीपीठातील सर्वात भव्य मंदिर म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराकडे पाहिलं जातं. अशा या मुख्य मंदिराला 3 गाभारे असून महालक्ष्मीच्या उत्तरेला महाकालीचा आणि दक्षिणेला महासरस्वतीचा गाभारा असून या सर्व गाभाऱ्यापुढे असणाऱ्या सभा मंडपास महानाट्य मंडप असं म्हटलं जातं.
1: महालक्ष्मी मंदिराच्या बांधकाम शैलीतील एक अद्भुत कला म्हणजे कार्तिक आणि माघ शुद्ध पंचमीला सूर्याची किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतात. 3 उंचीची सुबक मूर्ती आकर्षक आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुःभुजा असून तिच्या 4 हातात दक्षिण

0: ಕರ್ಣಾಧ ಕರಕ್ರಮಾಣೆ ಮಹಾಳುಂಗ ಅರ್ಥಾತ್ ಮಾತುಲುಂಗ ಗದಾ ಢಾಲ್ ಆಣಿ ಪಾನ್ಪಾತ್ರ ಅರ್ಥಾತ್ ಪಿಣ್ಯಾಚ ಭಾಂಡ ಅಶಾ ಚಾರ ವಸ್ತು ಆಹೆತ್. ಮೂರ್ತಿಚಾ ಪುಢಿಲ್ ಮಂಡಪಾತ್ ವಿಷ್ಣು ವಾಹನ್ ಗರುಡ ಆಹೆ ತರ್ ಮೂರ್ತಿ ಮಾಗೆ ಸಿಂಹ ಅಸುನ್ ಮೂರ್ತಿಚಾ ಡೋಕ್ಯಾವರ್ ಮುಕುಟ್ ಆಣಿ ತ್ಯಾವರ್ ಶೇಷ ನಾಗ ಆಹೆ.
1: प्राचीन काळापासून महालक्ष्मीचा महिमा अगाध असून राष्ट्रकूट राजा पहिला अमोघ वर्माने सार्वजनिक आपत्ती निवारण्यासाठी आपल्या डाव्या हाताची करंगळी महालक्ष्मीस अर्पण केली होती. पुढे करवीर छत्रपती दुसरे संभाजी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 मध्ये महालक्ष्मी मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. महालक्ष्मीच्या मंदिर प्रांगणातच काळ्या पाषाणातील अष्टभुजा तुळजा भवानीची मूर्ती असलेलं मंदिर आहे. प्राचीन काळापासून पेशवे कालखंडापर्यंत अनेक राजे महाराजे सरदार आणि सावकारांनी देवीला दानपत्रे दिल्याचे पुरावे सापडतात.
0: श्रोते हो, प्रतिदिनी देवीची 5 वेळा पूजा होते. पहाटेची काकडा आरती, सकाळी 8:30 आणि दुपारी 12 वाजता महाभिषेक, सायंकाळी सूर्यास्तानंतर पंचोपचारी पूजा, तर रात्री 10:30 वाजता शेजारती होते. दर शुक्रवारी सायंकाळी आरतीनंतर देवीची पालखी निघते. मूळ मूर्ती अचल असल्याने उत्सव मूर्तीचा वापर पालखीसाठी केला जातो.
1: श्रोते हो, श्री महालक्ष्मी विजयादशमीला पालखीतून जेव्हा सीमोल्लंघन करून परत येते तेव्हा ती महारवाड्यातून पूजा घेऊन येते. हे महत्वाचं आहे. या क्षेत्राची वारी घेण्याची प्रथा नाही. देवीसाठी ठराविक बडवे भोपी नाहीत. दर्शनाचा ठराविक विधी नाही. भक्तांची नोंदवही नाही. यात्रेकरू नारळ पेढे साखर किंवा डाळेफुटाने आणि कुंकू घेऊन प्रसन्नतेनं आणि अगदी सहजपणे महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकतात. देवीच्या मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता, मात्र अलीकडे तो सुरू झाला आहे.
0: श्रोते हो, दुसरं महत्वाचं शक्तीपीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुका माता, जी परशुरामाची माता आहे. देवीचं मुख्य मंदिर हे 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधलं आहे. पुराणातील कथेनुसार कुब्ज देशातील राजाची मुलगी रेणूचा विवाह जमदाग्नी बरोबर झाला. त्यांना परशुराम हा पराक्रमी पुत्र झाला. एकदा राजा सहस्त्रार्जुनाने जमदाग्नीच्या आश्रमावर हल्ला केल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा परशुरामाने कावडीच्या एका पारड्यात पित्याचं शव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकाला बसवलं. अंत्यविधीसाठी कोरीभूमी शोधत असताना माहूरगड या ठिकाणी दत्तात्रयाने ही भूमी दाखवली. तेव्हा परशुरामाने बाण मारून त्या ठिकाणी सर्व तीर्थे निर्माण करून पित्याचा अंत्यसंस्कार केला. माता रेणुका सती गेली, परंतु परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली म्हणून परशुरामाने तिला आवाज दिला. तत्क्षणी माता रेणुका जमिनीतून वर येताना परशुरामानं पाहिलं, त्यामुळे रेणुका मातेचा फक्त चेहराच वर आला. आजही तांदळा रूपातल्या मुखाचीच पूजा होते. मातेचं दर्शन झालं म्हणून या डोंगराला माऊर असं नाव पडलं. मातेचं गाव ते माऊर, त्याचंच पुढं माहूर हे नामाभिधान झालं.
1: श्रोते हो, रेणुका मातेचं मंदिर हे सभामंडप वजा मंदिर असून त्यात 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद असा रेणुका देवीचा तांदळा आहे. तर देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरला आहे. 3.5 शक्तीपीठात माहूरचं पीठ हे आद्य असल्याने या ठिकाणी देवीची मूर्ती नाही. दुसरी एक गोष्ट या पीठाच्या बाबतीत महत्वाची आहे, ती म्हणजे रेणुका मातेनं कुठल्याही दैत्याचा वध केलेला नाही, तर ती सतीव्रत पाळून आदर्श पत्नी आणि पुत्रासाठी पुन्हा दर्शन देणारी आदर्श माता आहे.
0: माहूरगडाच्या अगदी समोर माहूरगड नावाचा किल्ला आहे. या डोंगराच्या तिन्ही बाजूला पैनगंगा नदी वाहते. या किल्ल्यावर बरीच वर्ष मोगलांची सत्ता होती, त्यामुळे औरंगजेब बादशहाने रेणुका मातेला 40,000 वार्षिक होण्याचे वर्षासन लावून दिल्याची नोंद आढळते. इतर देवीप्रमाणे नवरात्रीसह इतर उत्सव पार पडतात, परंतु देवीला पानांचा विडा

0: देण्याची पद्धत असल्याने प्रसादाबरोबरच भाविक मोठ्या प्रमाणावर पानाचा विडा घेऊन जाताना दिसतात. याच परिसरात एकमुखी दत्तात्रयाची मूर्ती आणि भव्य मठ आहे. तसेच महानुभव पंथांचे मूळ पुरुष चक्रधर स्वामीचे गुरु चांगदेव राऊळ यांनी याच डोंगरावर दत्तात्रयांपासून ज्ञानशक्ती घेतल्याचं म्हटलं जातं.
1: मंदिर परिसरात अनुसया, तुळजाभवानी, अत्री ऋषींच्या पादुका असून सर्व तीर्थ कुंड, संत विष्णुदास कुंड, मातृतीर्थ कुंड आहेत. भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शन घेताना दिसतात. बालाघाटच्या डोंगर रांगांवर उंच ठिकाणी घनदाट जंगलात माहूरचं ठाणं असून अनेकांचं ते कुळदैवत असल्याने फार दुरून लोक परंपरेने देवीच्या दर्शनासाठी येताना दिसून येतात. रेणुका मातेची ठाणी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातही ठिकठिकाणी असल्याचे दिसून येते.
0: श्रोतेहो, साडेतीन शक्तीपीठातील अर्धपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी. नाशिक जिल्ह्यातील चांदवड पर्वत श्रेणीत समुद्र सपाटीपासून 14,800 मीटर उंचीवर सात शिखरांचे स्थान म्हणून तिला सप्तशृंगी म्हणतात. प्रत्यक्षात चारच शिखर दिसतात म्हणून तिला चतुःशृंगीही म्हटलं जातं. पूर्वाभिमुख गुहेत 18 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत 2.43 मीटर उंचीची मूर्ती एखाद्या शिल्पाप्रमाणे कोरीव आहे. सप्तशृंगीला 18 हात असून तिचा एक हात डाव्या कानावर आहे आणि मूर्ती डावीकडे झुकलेली असून माता मार्कंडेय ऋषींची तपश्चर्येतील प्रार्थना ऐकण्यासाठी कानावर हात ठेवून ऐकत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महिषासुराचा वध केल्यानंतर देवीनं या गडावर वसती स्थान केलं आहे.
1: एकदा एक धनगर मोहळाचे पोळे असलेल्या ठिकाणी काठीने मोहळ काढायला गेला तेव्हा त्याला त्या ठिकाणच्या गुहेत स्वयंभू मूर्ती सापडली. पुढे याच ठिकाणी मंदिर निर्माण झालं. पूर्वाभिमुख मंदिराला शक्ती, चंद्र आणि सूर्यद्वार असे 3 दरवाजे असून देवीची मूर्ती सकाळी बाला, दुपारी तरुणी तर सूर्यास्ताला वृद्ध भासते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे आहेत.
0: सप्तशृंगी देवीला जाण्यासाठी वणीच्या बाजूने 350 पायऱ्या आहेत. त्या गिरमाजी रामराव नाईक नावाच्या सरदाराच्या मुलांनी बांधल्या आहेत. पुढे पठारावर गेल्यानंतर प्रत्यक्ष मंदिराकडे जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या इसवी सन 1710 मध्ये उमाबाई दाभाडेंनी बांधल्या आहेत. सप्तशृंगीला प्रदक्षिणा घालता येत नाहीत. मंदिराच्या शिखरावर एक दुर्गम सुळका असून चैत्री आणि अश्विन पौर्णिमेला त्यावर 12 फूट रुंदीचा ध्वज लावण्याचा साहसी कार्यक्रम होतो. हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील यांना आहे. सुळका पाहिल्याशिवाय याची प्रचिती येत नाही.
1: श्रोते हो, सप्तशृंगीला 11 वार साडी आणि 3 खण चोळी लागते. यावरून मूर्तीच्या भव्यतेचा अंदाज येतो. गडावर असणाऱ्या तांबूळ तीर्थात देवीने पान खाऊन फुंकल्यानं त्या तीर्थाचं पाणी लाल असल्याची भक्तांची भावना आहे. देवीच्या उत्सवात चैत्री उत्सव माहेरच्यांचा तर नवरात्र उत्सव हा सासरच्यांचा मानला जातो. त्यामुळे चैत्रात देवीचं रूप हसरं तर नवरात्रात गंभीर भासतं. स्वयंभू मूर्तीच्या स्वरूपातील सप्तशृंगीचं ठाणं सर्वात दुर्गम असं आहे.
0: श्रोते हो, महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठातील अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. बालाघाटच्या डोंगरावर समुद्र सपाटीपासून 609 मीटर उंचीवर वसलेलं असून तुळजाभवानीला त्वरिता, तुर्जा, तुकाई या नावानेही ओळखलं जातं. देवीच्या येथील वास्तव्याची कथा अनेक पुराणात आली आहे. त्यानुसार यमुनाचल प्रदेशात कर्दम ऋषी राहत असून त्यांच्या पत्नीचं नाव अनुभूती होतं. पतीच्या अकस्मित निधनानं गर्भवती असलेली अनुभूती सती जाण्यास निघाली, परंतु लोकांनी तिला सती जाण्यापासून रोखलं. पुढे तिला मुलगा झाल्यावर त्याला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतावर जाऊन स्वतःला उलट टांगून तपश्चर्या करू लागली.
1: अनुभूती तपश्चर्येत मग्न असताना तिथे कुकुर नावाच्या राक्षसाची वक्र दृष्टी तिच्यावर पडली. कुकुराने अनुभूतीला स्पर्श केल्याने तिची तपश्चर्या भंग पावली. तेव्हा तिने आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्तीने भक्ताच्या हकेला त्वरित धावून अष्टभुजा तुर्जा देवीचं रूप धारण केलं आणि कुकुराचा वध केला. त्यावेळी अनुभूतीने आपल्याप्रमाणे सर्व भक्तांचे संकट दूर करण्यासाठी याच ठिकाणी राहण्याची विनंती आदिशक्तीला केली. त्यामुळे आदिशक्ती तुर्जा देवीने जिथं वास्तव्य केलं ते स्थान म्हणजे तुळजापूर.
0: त्वरिता, तुरजा, त्वरजा, तुकाई या नावापासून तुळजा हा शब्द तयार झाल्याचं सर्वमान्य असलं तरी आणखीन एक मतप्रवाह तयार होत असून त्यानुसार कर्नाटकातील दक्षिण आणि उत्तर कानडाचा काही भाग हा तुळवनाडू या नावाने ओळखला जात होता. हळे कन्नड भाषेत तळूचा अर्थ आक्रमण करणं असा होतो. या प्रदेशातील लोकांना तुळन हे नाव मिळालं. याचबरोबर या प्रदेशात परशुरामाने रेणुका मातेची मंदिरं स्थापन केल्याची वर्णनं सापडतात. तुळवनाडू प्रदेशात मातृसत्ताक पद्धती होती, त्यामुळे मातृदेवता मानणाऱ्या या प्रदेशात तुळवपासून तुळजापूर झालं का असाही एक मतप्रवाह तयार झाला आहे.
1: श्रोतेहो, तुळजा भवानी ही महासरस्वती असून अष्टभुजा स्वरूपात आहे. तसेच मूर्ती ही गंडकी शिळेपासून काळ्या पाषाणातील चल मूर्ती आहे. तीन शक्तीपीठापैकी माहूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी तुळजा भवानीची मंदिरं आहेत, त्यामुळे आद्य शक्तीपीठ म्हणून तुळजापूरला मान आहे. पुराणापासून ते आज तागायत ती अनेकांची कुलस्वामिनी आहे. तुळजा भवानीचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीच्या पूजा विधी उच्च नीच वैदिक धर्माबरोबर जैन मुस्लिम धर्माचाही समावेश या पूजाविधीमध्ये आहे, त्यामुळे परंपरागत पुजारी आणि पूजाविधी आजही कायम आहेत. भक्तांच्या हकेला त्वरित धावून येणारी ती त्वरिता अशी जी तुळजा भवानी नावाने संबोधली जाते तिच्या वास्तव्याची कल्पना या श्लोकातून येते की

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाईमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात जागर कुलस्वामिनीचा। यामध्ये ऐकूयात गोंधळाविषयी प्राध्यापक डॉक्टर लता अकलूजकर यांनी सांगितलेली माहिती।
2: नमस्कार। महाराष्ट्रात लोकदैवतांना सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे स्थान असते, त्यामुळे गावागावातून असे अनेक स्त्री व पुरुष लोकदैवते श्रद्धेस पात्र ठरलेली आढळतात। एखाद्या लोकदैवताचे महाउन्नयन झाले तर त्याचे रूपांतर दैवतामध्ये होते व अशी अनेक दैवते कुलस्वामी किंवा कुलदैवता बनतात। तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या संदर्भात उपासनेचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकीच गोंधळ हा देखील एक प्रकार आहे। गोंधळ हा शब्द पुल्लिंगी आहे। अव्यवस्था, घालमेल, अंदाधुंदी, घोटाळा, दगदग किंवा त्रास या पद्धतीने हा शब्द वापरला जातो। धांदल, गडबड, तारांबळ, धावपळ, पळापळ अशा क्रिया दर्शवण्यासाठी सुद्धा या शब्दाचा उपयोग होतो। तसेच धार्मिक विधी किंवा सामाजिक परंपरा या दृष्टीने देखील गोंधळ शब्द महत्त्वाचा ठरतो। गाणे किंवा नृत्य याद्वारे देवीची स्तुती करताना गोंधळ घातला जातो, म्हणून गोंधळ ही क्रिया ठरते। ती क्रिया करणारा माणूस गोंधळी ठरतो, त्यास गोंधळे असे नामाभिधान प्राप्त होते। गोंधळ व्यक्तिवाचक व जातवाचक शब्द आहे। कीर्तन या अर्थाने देखील हा शब्द वापरला जातो, अर्थात या गोंधळाचा अर्थ कधी कधी नकारात्मक पद्धतीनेही वापरला जातो, पण जेव्हा तो धर्मविधी साठी वापरला जातो तेव्हा त्याचा नकारात्मक अर्थ जाऊन त्यामधून व्यक्तिवाचकता व जातवाचकता स्पष्ट होते। अशा या गोंधळाचा उगम पुराण काळी झाला। पहिला गोंधळी म्हणून परशुरामाकडे पाहिले जाते। परशुराम रेणुका पुत्र, त्यानेच या क्रियेस व त्यासाठी आवश्यक त्या साधनांची निर्मिती केली। स्कंद पुराणातील रेणुका महात्म्यामध्ये याची माहिती मिळते। या पुराणातील 14व्या अध्यायातून असे समजते की परशुरामाने आपल्या मातेच्या आज्ञेनुसार बेटासूर राक्षसाला ठार मारले, त्याच्या मस्तकातील ब्रह्मरंध्रातून तंतू काढले, बेटासुराचे शीर व तंतू यांचे एक वाद्य तयार केले, असे नृत्य उपनयन किंवा विवाह संस्कारानंतर केले जाई, यास गोंधळ किंवा भराड असे महाराष्ट्रात संबोधले जाते। आज महाराष्ट्राचा हा एक महत्वाचा कुलधर्म बनलेला आहे। गोंधळ्यांची मूळ वस्ती माहूर उर्फ मातापूरची। कर्नाटकातून हा प्रकार महाराष्ट्रात आल्याचा उल्लेख वरील पोथीत आहे। गोंडल्या मंडन प्रोक्क तज्ञै कर्नाटक देशजम असे म्हणून श्री गणेशाय नमा गोंधळास प्रणाम असे लिहून या पोथीची सुरुवात झालेली आहे। गोंधळ घालताना कापार्दिका म्हणजे कवड्याची माळ व हातात दीपिका म्हणजे दिवटी घेऊन नाचावे असेही म्हटलेले आहे। गोंधळाच्या उगमासंदर्भात आणखी काही माहिती मिळते। याची निर्मिती भूतमातेच्या महोत्सवातून झाली। भूतमाता हे देवीचे रूप होय। नृत्य रत्नावली नावाचा प्राचीन ग्रंथ 13व्या शतकातील होय। वरंगळचा राजा गणपती काकतीय, त्याचा गजदल प्रमुख सेनापती जायण, या जायणाने नृत्य रत्नावली हा ग्रंथ रचला होता। या ग्रंथातून कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याने लिहिलेला शिलालेख सोमेश्वर तिसऱ्याने लिहिलेला शिलालेख दयानंद महाविद्यालयामध्ये आम्हाला मिळालेला आहे। या ग्रंथानुसार कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याने कल्याणी नगरीत भूतमातृ महोत्सव साजरा केला. या महोत्सवात गोंडली नृत्य सादर केले, त्यास चित्रगोंडली नृत्य असेही म्हटले आहे. आत्ताच सरांनी याचा उल्लेख केलेला आहेच. यातूनच गोंधळाची सुरुवात झाली. अनेक संतांनी देखील गोंधळ शब्दाचा व त्याच्या भावार्थाचा उल्लेख केला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात असे म्हटले आहे की का साधुते गोंधळी संचरोनी सुपे मैळी. मात्र येथे गोंधळी हा शब्द पिशाच या अर्थाने वापरलेला आहे. दासोपंतांनी देखील याबाबत अनेक उल्लेख केलेले आहेत. अमलिका ग्राम महात्म्य या जुन्या पोथीत रेणुकेपुढे गोंधळ घालावा असे म्हटले आहे. अमलिका म्हणजे आवळीचे झाड. या ग्रंथात एकूण 3 अध्यायातून गोंडली नृत्याचे वर्णन आले आहे. कल्याणीच्या सोमेश्वर तृतीयाने मानसोल्लास तथा अभिलाषतीर्थ चिंतामणी हे ग्रंथ लिहिले. त्यामध्येही भूतमातृ महोत्सवाचे उल्लेख आहेत. गोंधळ आणि भोपे. तुळजापूरच्या संदर्भात भोपा ही संज्ञा महत्वाची ठरते. येथील गोंधळी हे भोपेच आहेत. राचीम ढेरे यांनी देखील ही संज्ञा वापरली आहे. तुळजापुरातील कदमराव पाटील यांच्या घराण्याकडे अशी कागदपत्रे आहेत. शिवछत्रपती हे देखील तुळजाभवानीचे भोपे होते. महाराजांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचे मंदिर उभारले होते. तिची स्थापना मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते केलेली होती. या वरददायिनीचे भोपे पण शिवरायांनी स्वीकारले होते. या संदर्भातील एक पत्र 10 जानेवारी 1695 महत्वपूर्ण ठरते. छत्रपती राजाराम महाराजांनी हे पत्र मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यांना लिहिलेले असून यात असे स्पष्ट म्हटले आहे की छत्रपतींनी आपला भोपेपणाचा अधिकार पानसरे घराण्यास दिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एका लेखाद्वारे असा उल्लेख केला आहे की महाराज जेव्हा जेव्हा प्रतापगडावर जात असत तेव्हा तेव्हा ते स्वतः देवीची पूजा करीत असत आणि धूपारती फिरवीत असत. महाराजांनी आपल्या माघारे ज्यांना ही धूपारतीची मुखत्यारी दिली त्यांना भोपे असे म्हटले जाऊ लागले. मध्ययुगातील गोंधळ व शिवराय. गोंधळी परंपरा प्राचीन काळापासून चालू असली तरी तिचा विस्तारित आविष्कार मध्ययुगात विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात दिसून येतो. 17व्या शतकात ज्या अनेक घटकांनी स्वराज्य निर्मितीसाठी शिवबांना मदत केली त्यामध्ये गोंधळी लोकांचे योगदान विसरून चालणार नाही. त्यांच्या पराक्रमास तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोंधळ्यांनी केले. महाराजांच्या प्रत्येक पराक्रमे विजयाची गाथा याच गोंधळ्यांनी पोवाडे रचून गावोगावी गडोगडी मावळखोऱ्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये व प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवली. ज्याप्रमाणे धार्मिक कार्य झाले की गोंधळ होत असे त्याप्रमाणे महाराजांच्या पराक्रमानंतर पोवाडे रचले जातच असत. गोंधळी परंपरेतून पोवाडा, पोवाड्यातून शाहिरी काव्य व शाहिरी काव्यातून लावणी असा क्रम महाराष्ट्रात चालत आलेला दिसतो. शिवकाळात अज्ञानदास तुलसीदास व यमाजी हे महत्वाचे शाहीर होऊन गेले. महाराष्ट्रात गोंधळ्यांच्या 2 प्रमुख जाती आहेत. उपजाती अनेक आहेत. माहूर किंवा मातापूरचे रेणुराई गोंधळी आणि तुळजापूरचे कदमराई गोंधळी या 2 मुख्य जातीशिवाय इतरही अनेक पोटजाती मिळतात. यांच्या मुख्य देवता कोल्हापूर महालक्ष्मी, माहूर रेणुका माता, तुळजापूर तुळजाभवानी, अंबेजोगाईची योगेश्वरी या आहेत. याशिवाय गावोगावच्या स्त्रीदेवतांची या संदर्भात मोठीच यादी मिळते. उदाहरणार्थ यमाई, तुकाई, जाखाई, अकलाई इत्यादी. हा लोककलेचा एक प्रकार असला तरी गोंधळाचे सादरीकरण मनोरंजनासारखे असते. यासाठी गोंधळ गीते, नृत्य, सूरताल, वाद्ये यांचा उपयोग केला जातो. संबळ, तुणतुणे, झांज ही महत्वाची वाद्ये असतात. गोंधळ्यांचा पोशाख विशिष्ट पद्धतीचा असतो, त्यामुळे गोंधळास उठाव येतो. विशिष्ट असा घोळदार अंगरखा व फेटा असतो. हा अंगरखा मखमलीचा आणि कवड्या लावलेला असतो. पगडी किंवा फेटाही तसाच असतो. गळ्यात कवड्यांच्या माळा असतात. कपाळावर हळदी कुंकाचा मळवट असतो. हातात पोत असतो. तो नाचवत गाणे गात गोंधळ घातला जातो तेव्हा तो साक्षात देवीचा दूतच भासतो. गोंधळाचे सादरीकरण हाही अभ्यासाचा विषय ठरतो. सारवलेल्या भूमीवर देवतेचे अधिष्ठान ठेवले जाते. त्यासाठी घटस्थापना करतात. ऊस किंवा ज्वारी यांची 5 ताटे एकत्र बांधतात व ती उभी करतात. लाल रंगाच्या कपड्यावर धान्याची गादी करतात. त्यावर धान्याची रास व या राशीवर पाण्याचा कलश ठेवतात. त्याच्या समोर देवीचा टाक किंवा टाक अनेक टाक ठेवतात. पाने, खारीक, खोबरे, सुपारी, धूपदीप, उदबत्ती इत्यादी वस्तू महत्वाच्या असतात. यजमानाकडून पूजा केली जाते. करंजा, पुऱ्या, साठोऱ्या यांचा फुलवरा बांधला जातो. फुलांच्या माळाही लावतात. यानंतर 2, 4, 8, 10, 12, 18 अशा कोणत्याही संख्येने गोंधळी गोंधळास सुरुवात करतात. अशी ही गोंधळी परंपरा महाराष्ट्रात आज तुळजाभवानीच्या नावाने टिकून आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. घटस्थापना आणि देवी शैलपुत्री आदिशक्तीच्या आवाहनाचा मंगलारंभ आणि तुळजापूरची ऐतिहासिक व पौराणिक माहिती. नमस्कार श्रोते हो, मी आपला आरजे श्रेयस आणि आजपासून आपण सुरू करीत आहोत एक अद्भुत आध्यात्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास. हा प्रवास आहे आदिशक्तीचा, हा प्रवास आहे आई भवानीचा, हा प्रवास आहे श्री क्षेत्र तुळजापूरचा आणि हा प्रवास आहे शारदीय नवरात्राचा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेत काही सण हे केवळ कॅलेंडरवरती सण राहत नाही, ते आपले संस्कार बनतात. काही उत्सव केवळ उत्सव राहत नाही, ते मानवी आत्म्याची आध्यात्मिक अनुभूती बनतात. आणि काही देवता हे केवळ देवता राहत नाही बरं का, त्या बनतात घराघरातील निस्सिम श्रद्धा, कुळाची अधिष्ठात्री, संकटांच्या काळात पाठीशी उभी राहणारी माऊली, धैर्याची अखंड प्रेरणा आणि भक्ताच्या हृदयात परम पवित्र असं स्थान तयार झालेली आई. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेतनेत आणि जनमानसात असेच एक तेजस्वी, प्रखर, तेजोमय आणि अढळ स्थान आहे, ते म्हणजे आई तुळजाभवानी मातेचे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग तुळजाभवानी मंदिराला शक्ती, भक्ती आणि मध्ययुगीन इतिहासाचा एक सुवर्ण संगम मानतो. मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला ही 12व्या शतकापर्यंत मागे जात असल्याचे शासकीय आणि ऐतिहासिक दस्तऐवज नमूद करतात. परंतु आज आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यात न जाता पाऊल ठेवणार आहोत नवरात्राच्या सर्वात पहिल्या आणि पवित्र पायरीवर. आणि त्या पहिल्या पायरीचं नाव आहे घटस्थापना. होय, केवळ विधी नव्हे, आदिशक्तीच्या स्वागताचा महाउत्सव. श्रोते हो, घटस्थापना हा शब्द दोन अत्यंत महत्त्वाच्या शब्दांच्या मिश्रणापासून बनलेला आहे बरं का. घटस्थापनामध्ये घट आणि स्थापना असे दोन वेगवेगळे शब्द पडतात. घट म्हणजे कलश आणि स्थापना म्हणजे अत्यंत पवित्र भावनेने विधिवत त्याची प्रतिस्थापना करणे. परंतु भारतीय धार्मिक प्रतीकशास्त्रात हा कलश म्हणजे केवळ मातीची वा धातूची घागर नव्हे, कलश हा पूर्णत्वाचा, जीवनाचा, सृजनशीलतेचा, संपत्तीचा, पवित्रतेचा आणि थेट दैवी उपस्थितीचा प्रतिकात्मक केंद्रबिंदू मानला जातो. कलशाच्या पोटात जल, ग्रीवीमध्ये सूत्र, मुखावर आम्रपल्लव आणि त्यावर ठेवलेले धान्याने भरलेले पात्र, या प्रत्येक घटकामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले असते, अशी आपली प्राचीन वैदिक व पौराणिक परंपरा आहे. म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी कलश स्थापित करणे म्हणजेच या 9 दिवसांच्या अखंड साधनेमध्ये, व्रतामध्ये आणि आत्मशोधामध्ये आम्ही थेट आदिशक्तीचे आवाहन करीत आहोत असा प्रगाढ आध्यात्मिक भाव असतो. हीच घटस्थापना आपल्या संपूर्ण नवरात्रोत्सवाचा आणि साधनेचा मंगल प्रारंभ ठरते. शारदीय नवरात्राचा महिमा आणि तुळजापूरची देवस्थान परंपरा. वर्षभरात देवीच्या उपासनेशी संबंधित अनेक नवरात्र परंपरा येतात, जसे की चैत्र नवरात्र किंवा गुप्त नवरात्र. परंतु सर्वाधिक प्रसिद्ध, व्यापक आणि लोकमान्य नवरात्र म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारे शारदीय नवरात्र. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान स्वतः अत्यंत स्पष्टपणे सांगते की देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा महाउत्सव अश्विन प्रतिपदेपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू होतो. म्हणजेच आजचा दिवस हा केवळ वर्षभरातील एक साधारण वार नाही, तर हा आहे 9 दिवसांच्या देवी साधनेचा आणि चैतन्याचा पहिला श्वास. तुळजापूरला जाणारा प्रत्येक भक्त केवळ एका ऐतिहासिक वास्तूला भेट देत नाही, तर तो एका जिवंत, प्रवाही आणि अनादिकाळापासून चालत आलेल्या परंपरेत प्रवेश करत असतो. मंदिराचा आरंभ काळ मध्ययुगीन इतिहासाशी जोडलेला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या नोंदणीनुसार मंदिराच्या प्रारंभीच्या उभारणीचा संबंध कदंब राजवंशातील मराठा महामंडलेश्वर मारददेव यांच्याशी जोडला जातो आणि मंदिराच्या वास्तूत अत्यंत सुंदर अशी हेमाडपंथी आणि प्राचीन शिल्पकलेची वैशिष्ट्ये दिसून येतात. यमुनाचल डोंगरावर
म्हणजेच बालाघाट पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर काळ्या पाषाणातील वस्तुशैलीचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराचे महाद्वार, नगारखाना, विविध उपदेवालय, होमकुंड आणि तो पवित्र गाभारा हे सर्व मिळून तुळजापूरला केवळ एक तीर्थक्षेत्र न ठेवता एक महाउन्मेषशाली सांस्कृतिक वारसा प्रदेश बनवतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी यांच्या नात्याविषयी, यांच्या ऐतिहासिक व निष्ठावान बंधाविषयी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय संवेदनशील, अभिमानास्पद आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला स्पर्श करणारी परंपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री तुळजाभवानी माता. तुळजाभवानी ही स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती अशी महाराष्ट्राच्या लोकस्मृतीत दृढ अचल परंपरा आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि धाराशिव जिल्हा प्रशासनाची पर्यटन माहिती ही तुळजाभवानी आणि शिवाजी महाराज यांच्यातील या पवित्र संबंधांना अधोरेखित करते. देवीने महाराजांना साक्षात भवानी तलवार प्रदान केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला. मात्र रेडिओवरील एक जबाबदार निवेदक म्हणून आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक सीमेचा आदर केला पाहिजे. भवानी तलवार देवीने प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने दिली हा भक्ती परंपरेतील आणि लोकस्मृतीतील अत्यंत पावन श्रद्धाविषय कथा भाग आहे. याला निर्विवाद पुरातत्वीय व कागदपत्रीय घटना म्हणून मांडण्याऐवजी महाराष्ट्राच्या लोकमानसात आणि शिवकालीन इतिहासात रुजलेली एक अगाध वास्तविकता असे मांडणे अधिक सुसंस्कृत आणि अचूक ठरते. हीच श्रद्धा महाराजांच्या प्रत्येक संकटात त्यांचे धैर्य बनली होती. अष्टभुजा श्री तुळजाभवानीचे रूप आणि तिचे गहन तत्वज्ञान याविषयी आपण जाणून घेऊया. श्रोते हो, आता क्षणभर डोळे मिटा. तुमच्या मनाच्या पडद्यावर श्री क्षेत्र तुळजापूरच्या मंदिराचे दर्शन आणा. प्राचीन काळ्या पाषाणाची वास्तू, मंदिराच्या प्रांगणात घुमणारा घंटानाद, कर्पूर आणि धुपाचा सुवासिक सुगंध, मंत्रोच्चारांचे गंभीर स्वर आणि त्या गाभाऱ्यात शांतपणे विराजमान झालेल्या अष्टभुजा श्री तुळजाभवानीचे रूप. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार गाभाऱ्यातील देवीची ही मुख्य प्रतिमा काळ्या पाषाणातील असून ती सुमारे 3 फूट उंच आहे. देवीचे हे अष्टभुजा 8 हातांचे रूप आणि तिच्या हातातील विविध आयुधे शक्तिरूपाची प्रतीके आहेत. मंदिर परंपरेत मूर्ती स्वयंभू मांडली गेलेली आहे. स्वयंभू म्हणजे मानवी शिल्पकाराने कुठल्याही चकटीने किंवा छन्नीने घडवलेली नसून ती स्वतः प्रकट झालेली आहे अशी भक्तियुक्त धारणा आहे. देवीला 8 हात का आहेत, त्यामागचे तात्विक आणि प्रतीकशास्त्रीय रहस्य काय आहे हे जाणून घेऊ. प्रथम तलवार. आपल्या अंतरंगातील अज्ञान, भ्रम आणि वाईट प्रवृत्तींचा छेद करणारी प्रखर बुद्धी. त्रिशूल म्हणजेच मानवी जीवनातील सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर नियंत्रण ठेवणारी शक्ती. चक्र हे प्रतीक आहे अविरत चालणारे कालचक्र आणि धर्माचे व सत्याचे रक्षण करणारे सुदर्शन तत्व. कमळ अशुद्ध दलदलीच्या किंवा संकटाच्या वातावरणातही पूर्णपणे निर्मळ आणि कोमल राहण्याची क्षमता. अभयमुद्रा संकटात घाबरलेल्या भक्ताला आश्वासन देणारी ती परम पावन मुद्रा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे अशी ही शक्ती आपल्याला सांगत असते. आज घटस्थापनेचा पहिला दिवस. या दिवसाचे प्रतिनिधित्व करते ती म्हणजे देवी शैलपुत्री, आदिशक्तीचे प्रथम रूप आणि नवरात्राचा आरंभ. श्रोते हो, शारदीय नवरात्रोत्सवाच्या या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबतच ज्या देवीची मनोभावे पूजा केली जाते त्या प्रथम दुर्गा म्हणजेच माता शैलपुत्री होय. शैल म्हणजे पर्वत किंवा हिमालय आणि पुत्री म्हणजेच कन्या. पर्वतराज हिमालयाच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे त्यांना शैलपुत्री हे नाव प्राप्त झाले आहे. योग साधनेत आणि अध्यात्मात या देवीला प्रथम दुर्गा म्हणून संबोधले जाते बरं का. पौराणिक आख्यायिकेनुसार मागील जन्मी त्या दक्ष प्रजापतीच्या कन्या सती होत्या आणि त्यांनी स्वतःला योगाग्नीत समरस करून घेतले होते. त्यानंतरच्या जन्मी त्यांनी पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतला. देवीचे बाह्यरूप अतिशय तेजोमय आहे. देवी शैलपुत्रेचे वाहन वृषभ आहे म्हणून त्यांना वृषारूढा असेही म्हटले जाते.
त्यांच्या उजव्या हातात अत्यंत प्रभावी त्रिशूल शोभून दिसते, जो त्रिगुणांचा नाश करणारा मानला जातो. तर डाव्या हातात कमळाचे फूल सुशोभित असते. ते निर्मलता आणि आत्मिक शांततेचे प्रतीक आहे. माता शैलपुत्रीचा महान मंत्र आपण पाहूया. वंदे वांछित लाभाय चंद्रार्ध कृत शेखराम वृषारूढाम शूलधराम शैलपुत्रीं यशस्विनीम. या मंत्राचा अर्थ जाणून घेऊया. आपल्या इच्छित फळाची प्राप्ती करून घेण्यासाठी मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट धारण करणाऱ्या, नंदीवर आरूढ झालेल्या आणि हातात त्रिशूल धारण करणाऱ्या त्या यशस्विनी माता शैलपुत्रीला मी वंदन करतो. तसेच अत्यंत सोपा आणि प्रभावी मंत्रही आपण जाणून घेऊया. ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रे नमः. माता शैलपुत्री ही मानवी मनातील स्थैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे हिमालय पर्वत सर्व ऋतूत आणि संकटात अचल उभा असतो, त्याचप्रमाणे आपले जीवनही संकटात डगमगू न जाता खंबीर राहिले पाहिजे हाच संदेश माता शैलपुत्री आपल्या उपासनेतून देते. बाहेर मातीचा कलश, आत्मनाचा संकल्प, घटस्थापनेचा सर्वात सुंदर मर्मभेदी आणि आध्यात्मिक अर्थ कोणता असेल, तो आहे संकल्प. त्या कलशाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात भक्ती, संयम आणि कर्तव्याचा एक प्रखर संकल्प जागृत करणे हा त्यामागील खरा भाव असतो. कलश हे एक ऊर्जा केंद्र बनते आणि त्या केंद्राभोवती आपली 9 दिवसांची साधना अखंडपणे प्रदक्षिणा घालत असते. अनेक प्राचीन नवरात्र परंपरेंमध्ये घटस्थापनेच्या वेळेस वेदीवर माती पसरून त्यात सप्तधान्य 7 प्रकारची धान्य प्रेरण्याची प्रथा आहे. या धान्याला पुढील 9 दिवसात हळूहळू अंकुर फुटतात, हिरवी पालवी फुटते. यात किती अफाट जीवनदर्शन दडले आहे पहा. ज्याप्रमाणे मातीमध्ये बीज टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर सद्विचारांचे बीज टाकले तर उत्तम संस्कारांची पालवी फुटते. जर संकल्पाचे बीज टाकले तर कृती जन्माला येते. जर भक्तीचे बीज टाकले तर श्रद्धा समृद्ध होते. आणि जर आत्मपरीक्षणाचे बीज टाकले तर मानवी जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडते. स्त्री शक्तीचा खरा सन्मान, नवरात्राचा सामाजिक संदेश. श्रोते हो, आजच्या पहिल्या भागाचा समारोप करताना एक अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या विषयावर बोलणे अपरिहार्य ठरते. आपण देवीला आई म्हणतो, जगदंबा म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, कुलस्वामिनी म्हणतो, पण नवरात्र आपल्याला एक अत्यंत मूलभूत सामाजिक मूल्याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देत असते, तो म्हणजे स्त्रीचा सन्मान. सोने मखरात देवीची मूर्ती बसवून तिच्यासमोर 1000 दिवे लावून आणि केवळ उपवास करून चालणार नाही बरं का. जर आपल्या घरात, समाजात

आणि आजूबाजूला असलेल्या जिवंत स्त्रीचा आपण सन्मानच केला नाही तर अशा पूजेला कोणतेही आध्यात्मिक किंवा सामाजिक अर्थच उरणार नाही। म्हणूनच घटस्थापनेच्या या मंगल दिवशी आपण सर्वजण एक दृढ संकल्प करूया, आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर तिचा जल्लोष आणि आनंद साजरा करूया, तिला उत्तम शिक्षण देऊन तिच्या स्वप्नांना गगनभरारी देऊया, स्त्रीच्या सुरक्षिततेला, तिच्या आत्मसन्मानाला आपले सर्वोच्च सामाजिक कर्तव्य मानूया आणि देवीच्या पूजेसोबतच आपल्या घरातील आणि समाजातील स्त्री शक्तीचा यथोचित गौरव करूया। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वः क्रियाः विफलः। म्हणजे ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते, ज्या ठिकाणी स्त्रीला सर्वोच्च मान सन्मान देऊन दर्जा देऊन तिचे पूजन केले जाते तिथे देवता सुद्धा वास करतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे। आता श्रोते हो, घटस्थापनेच्या आणि शैलपुत्री पूजेच्या या पवित्र मुहूर्तावर आपण आदिशक्तीचे हे महान स्मरण करूया। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः। याचा अर्थ, जी आदिशक्ती देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये चराचरामध्ये शक्तिरूपाने अखंड विद्यमान आहे, त्या परमेश्वरीला आमचा वारंवार नमस्कार असो। हे आदिशक्ती माता शैलपुत्री, हे आई तुळजाभवानी, आज तुझ्या शारदीय नवरात्राचा पहिला दिवस आहे। आज तुझ्या पवित्र चरणी हा घट स्थापित होत आहे, परंतु या मातीच्या घटाबरोबरच आमच्या मनाच्या गाभाऱ्यातही एक निष्कलंक संकल्प स्थापित होऊ दे। आमच्या विचारांना पावित्र्य दे, आमच्या कृतींना निग्रही सामर्थ्य दे, आमच्या शब्दांना सत्याची धार दे आणि कोणत्याही अन्यायासमोर न झुकण्याचे असीम धैर्य आम्हाला दे। आई, तुझ्या अष्टभुजांमध्ये जशी ब्रह्मांडाची अनंत शक्ती सामावलेली आहे, तशीच आमच्याही जीवनात माणुसकीची, संकटाशी लढा देण्याची आणि प्रेमाची शक्ती जागृत होऊ दे। तर श्रोते हो, आज तर आपल्या या महायात्रेची केवळ मंगल सुरुवात झाली आहे। उद्या नवरात्राचा दुसरा दिवस आपल्याला घेऊन जाणार आहे देवी ब्रह्मचारिणीच्या कठोर तपश्चर्येकडे आणि आत्मसंयमाकडे। तप म्हणजे नेमके काय? ब्रह्मचर्याचा खरा तात्विक आणि गाभा असलेला अर्थ काय? देवी पार्वतीने केलेल्या त्या अगाध तपश्चर्येची कथा काय आहे? आणि तुळजापूरच्या परंपरेत तप, संयम आणि भक्तीचे काय महत्व आहे? हे सर्व आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात। मनात श्रद्धा ठेवा, कृतीत सदाचार ठेवा आणि आपल्या ओठांवर अखंड राहू द्या, तो म्हणजे आई तुळजाभवानीचा जयघोष। मी तुमचा मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचा निवेदक आरजे श्रेयस। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। जय भवानी, जय शिवाजी, आई तुळजाभवानी मातेचा विजय असो।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली. मित्रांनो, आपल्या धाराशिव मध्ये प्रथमच मेघ राणा जगजितसिंह पाटील घेऊन आलेले आहेत एक अप्रतिम असा उपक्रम ज्याचं नाव आहे कलाकारांचा शोध आणि संधी. चला तर ऐकूया आमच्या आरजे प्रगतीने तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. श्रोते हो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. दरवेळेस एक नवीन विषय घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण भेटत असतो, पण आजचा देखील विषय इंटरेस्टिंग असा विषय घेऊन मी आपल्या श्रोत्यांपर्यंत आले. आज एक वेगळीच मजा आजच्या या मुलाखतीमध्ये येणार आहे, कारण की वेगळे वेगळे अनुभव जे घेऊन कलाकारांना आपण भेटत असतो, तशाच कलाकारांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन कलाकारांचा शोध आणि संधी असा काहीतरी इंटरेस्टिंग विषय धाराशिवसाठी येणार आहे. आणि याच तेरणा युथ फाउंडेशनतर्फे बऱ्याच काय म्हणतात की कामांचा वेद असेल धाराशिवमध्ये, अशा बऱ्याचशा कार्यक्रमांना घेऊन तेरणा युथ फाउंडेशन हे नेहमी सक्रिय राहिलेलं आहे. यामध्ये खरं तर तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील आज स्टुडिओमध्ये हजर झाले आहेत, आणि त्यांच्याकडूनच या कलाकारांचा शोध आणि त्यांना कशी संधी भेटेल हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मेघ राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक यांना रेडिओ तेरणामध्ये मी आरजे प्रगती सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते सर तुमचं.
2: थँक्यू, थँक्यू प्रगती. खूप छान वाटलं आपल्याला भेटून, आणि हो मी खूप ऐकतो रेडिओ तेरणा मुंबईमध्ये पण, आणि फायनली चान्स मिळतो, तुम्ही मला एक चान्स दिलं रेडिओवर यायला, त्यासाठी थँक्यू. आणि हो खूप एक्साइटेड आहे ह्या मुलाखतीसाठी.
0: तर थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून अगदी दादा आलेले आहेत. तर सर्वप्रथम तर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या धाराशिवसाठी, नेहमीच क्रिएटिव्ह राहणारे असे पर्सन आहेत मेघ दादा. तर आज तुम्ही आलायत एक स्पेशली धाराशिवच्या कलाकारांच्या संधी आणि त्यांना वाव देण्यासाठी. तर असा कुठला उपक्रम आज तुम्ही तेरणा युथ फाउंडेशन थ्रू आपल्या धाराशिवसाठी घेऊन आलात?
2: प्रगती, मी ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर मी स्वतः एक रायटर डिरेक्टर आहे लहानपणापासून, सगळ्यांसारखे मराठी पिक्चर बॉलिवूड पिक्चर बघून मी म्हणजे लहानपण शाळेत पण असलेच पिक्चर बघत होतो. नंतर मला अजून फिल्म बनवायचं होतं लिहायचं होतं, तर मी इंग्लिश सिनेमा बघायला लागलो. इंग्लिशहून कोरियन झालं, कोरियनहून चायनीज, चायनीजहून फ्रेंच, आणि तसं म्हणजे सिनेमाची आवड आली मला. तर पॉइंट हे आहे की जेव्हा पण आपण बघतो बाहेर देशात सिनेमा आणि आर्ट आणि कल्चरला ते वेगळं अप्रिशिएट करतात काही देशात, कारण काय ॲट अ व्हेरी यंग एजपासून ते स्कूल्समध्येच क्रिएटिव्ह कल्चर, क्रिएटिव्ह इकॉनॉमी बोलूया, त्याला प्रमोट करतात. म्हणजे नुसतं आता लॉ, सायन्स, इकॉनॉमिक्समधून कमाई करणं म्हणजे ऑफकोर्स दोज आर गॅरंटीड, दोज आर फिक्स्ड वेज ऑफ अर्निंग इन्कम, पण आपण रिसेंटली पाहिलं तर क्रिएटिव्हजनी जेवढं कमवलं आहे त्यांच्या इंडस्ट्रीजमध्ये, त्यांच्या नवीन कॉन्टेंट थ्रू, प्रोजेक्ट्स थ्रू, दिस स्पाइक हॅज बीन मोर दॅन एनी अदर प्रोफेशन्स इंटरेस्टिंगली. अँड त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता मागच्या 2-3 दिवसातच आम्ही आमची टीम, युथ फाउंडेशनची टीम, आम्ही 5-6 जिल्हा परिषद शाळेत आम्ही व्हिजिट केलं,

0: आणि आता जिल्हा परिषद शाळेत काय पाचवीपर्यंत काही असतात तसंच नववी दहावीपर्यंत, तर एक मी पाचवीच्या क्लाससोबत एक मी डिस्कशन करत होतो की आपल्याला म्हणजे एकतर खूप छान त्यांनी एक लॅब सुरू केली होती आर्णीमध्ये, तर तिथं विचारत होतो की आपल्याला काय कलेमध्ये काय इंटरेस्ट आहे. पहिले तर असं कळलं नाही कोणा कला म्हणजे काय. ओके, ड्रॉइंगमध्ये, सिंगिंगमध्ये, डान्सिंगमध्ये, मग हात वर जायला लागला. मग एक मुलगी आली होती, तिने मला एक नोट दाखवलं म्हणजे हे काय बघत, यू वोंट बिलीव्ह दिस, पण जेव्हा मी आलो होतो तेव्हापासून म्हणजे 10-15 मिनिट तिथं बोलत होतो, त्या 10-15 मिनिटात ह्या 11 वर्षाच्या मुलीने एक पूर्ण कविता लिहून दिली होती. ती हा कोपऱ्यात एक शांत बसली होती आणि तिने एक पूर्ण कविता लिहून दिली होती आणि ते म्हटलं की ही मी कविता तर 1.5 पानाची कविता आहे.
1: बापरे.
0: हो, आणि म्हणजे माय पॉइंट इज की टॅलेंट आहे असं नाही आहे की आपण म्हणजे धाराशिव जिल्ह्यात UK सारखं टॅलेंट कधीच नसणार, नाही तर कधीच असणारच नाही असं बिलकुल नाही. आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे टॅलेंट काय असतं ॲट द एंड ऑफ द डे, एन्थुझियाझम असतं काहीतरी नवीन शिकायला, एन्थुझियाझम असतं काहीतरी एक पॅशन फॉलो करायला. ह्या 8-9 वर्षाच्या मुलीने मला हे दाखवलं की पॅशन असेल तर काही पण करू शकतो आणि दिस पॅशन जस्ट नीड्स टू बी डिरेक्टेड आणि नीड्स टू बी डिरेक्टेड इन टू हाऊ टू अर्न. कारण काय आपल्याकडे तर तुम्हाला माहिती खूप एक हे प्रेजुडिस आहे, नाहीतर असं बोलतात की कलाकारात म्हणजे काय कमाई, आयुष्यात कधी कमाई काय करणारच नाही. दॅट इज स्लोली चेंजिंग. टॅलेंट थ्रू VFX आहे, ॲनिमेशन आहे, आता AI थ्रू पण बरेचसे जॉब्स आर्टिस्टसाठी डेव्हलप होत आहेत. त्याच्या थ्रू तुम्ही बरंच काय करू शकता आणि दॅट इज समथिंग आय वॉन्ट टू पुश. तेरणा यूथ फाउंडेशनच्या टीमला हे पुश करायचं की क्रिएटिव्ह इकॉनॉमी आपण कसं पुश करू शकतो धाराशिवमध्ये.
1: त्याच्यासाठी हा सगळा जो तुम्ही कलाकारांना घेऊन ही संधी त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता, खूप छान गोष्ट आहे. आणि हे खरं तर मला वाटतं की धाराशिवमध्ये हे प्रथमच होतं आणि ते खरं तर आपल्या एक गर्वाची गोष्ट आहे की तेरणा यूथ फाउंडेशन हे करतं, हे खरंच खूप छान आहे सर. मला सर दादा असं पुढे सांगावं असं वाटतं की आता हे जे तुम्ही सर्व कलाकारांना घेऊन करताय, यामध्ये काही वयोमर्यादा किंवा शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयीन, इतर सर्व क्षेत्रातील कलावंतांसाठी ही संधी कशी असणार आहे आणि त्यांच्यासाठी कसं ते महत्वाचं ठरणार आहे, किंवा हे कलाकार येतील पण त्यांना कसं समजेल की त्यांना याच्यातून अर्निंग होणार आहे किंवा त्यांना कसा वे भेटणार आहे हे त्यांना कसं समजेल आपल्याकडून.
0: जी, आपण रिसेंटली एक धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलं होतं. सिम्पल आहे, आता सध्या 200 जणांचं ग्रुप आहे. आपण तिथं काय करतो, त्यांना मी एक ब्रीफ हे सांगितलं, आपण महिन्यातनं एकदा भेटणार, मी तिथं ऑफकोर्स असणार आणि आपण जे काय प्रोजेक्ट करताय, आपण एक नवीन नाटक सुरू करणार आहात, नाहीतर आपल्याला ऑडिशन, आपण रिसेंटली काय ऑडिशन दिलंय, जे काय त्यांना डिस्कस करायचं, नवीन प्रोजेक्ट असेल, त्यांनी एक नवीन शॉर्ट फिल्म लिहिली आहे तर त्याच्याबद्दल मेंटोरशिप हवं आहे, काय फीडबॅक हवा आहे, तर ते तिथं डिस्कस करतात आणि तसंच पुढे काय करायचं, बजेट कमी पडतोय, आमच्याकडे 1 लाख नाही आहे, काय करायचं, कुठून मागायचं, ते आपण ग्रुप मिळून डिस्कस करतो. तिथं काय प्रोड्युसर्स असतात, काय सिनेमॅटोग्राफर्स, बरेचसे ॲक्टर्स आहेत, गायक, डान्सर्स, तर तिथं नुसतं बसून एक डिस्कस करून एक कोणीतरी म्हणतं की हा माझी तर मावशीची मुलगी ती प्रोड्युसर आहे, ती मदत करू शकेल. ओ, माझा भाऊ तो आहे, तो म्युझिक कंपोज करतो, त्याचा नंबर देतो तुम्हाला, तो हे चांगल्यापैकी तुमचं पूर्ण फिल्मचं कॉम्पोजिशन करेल, मुंबई पुण्याला जायची गरज नाही, 2-3 लाख का स्पेंड करायचं, इथं तो करून देईल निम्म्यात. तसं एक लोकल नेटवर्क बनतं ज्याच्याने तुम्ही सेल्फ सफिशियंटली धाराशिवमध्येच राहून काही प्रोजेक्ट्स सक्सेसफुली तुम्ही बनवू शकता. आणि तसंच मी पण ट्राय करतोय की दर सगळ्या मीटिंग्समध्ये माझे काय मुंबईतले मित्र असतील, जसं लास्ट टाईम ॲशली लोबो हे डिझनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होते, सध्या ते आता रामायणमध्ये मार्केटिंग मध्ये काम करतात आणि ते मेनली तर रायटर आणि प्रोड्युसर आहेत. त्यांनी अ थर्सडे म्हणून नामी गौतमची एक फिल्म प्रोड्यूस केली होती, तर त्यांना मी लास्ट टाईम आणलं होतं आणि त्यांच्यासोबत मॅक्स फर्नांडिस होते, जे 20-25 वर्ष असून थिएटर आणि फिल्ममध्ये ऍक्टर आहेत. तुफान म्हणून पिक्चर आली होती एक, त्याच्यात पण त्यांनी ऍक्टिंग केली.

0: तर ते आले आणि त्यांनी तेच कॉन्व्हर्सेशन केलं आपल्या धाराशिवच्या कलाकारांसोबत. मुंबईचे काय गोष्टी शेअर केले आपल्या लोकांनी, त्यांना काय सांगितलं की काय चालू आहे, ह्याच्यानी काय होईल ना, ॲटलिस्ट धाराशिवच्या बाहेर काय चालू आहे ते एक माहिती येईल. आणि बाय चान्स उद्या, माहीत नाही, मी प्रॉमिस करत नाही, पण सोनू निगम आले आणि सोनू निगम समोर कोणी एक पीस प्रेझेंट केलं, तर हु नोज, ते म्हणणार की ओके मी शो करतोय नागपूरमध्ये, तुम्ही ओपन करणार का. दॅट इज माय होप, बट इट विल ओनली हॅपन जेव्हा आपण आई वडील म्हणून तुमच्या मुलामुलींना सांगणार की ठीक आहे, हे प्लॅटफॉर्म मी ट्रस्ट करतोय, तुम्हाला ट्रस्ट करतो, आय थिंक यू हॅव द टॅलेंट, यू हॅव द पॅशन, डू समथिंग यू वॉन्ट टू डू, तुम्ही जावा, तुमचं आर्ट, तुमची कला, तुमचं ड्रीम फॉलो करा आणि बघू काय होतं. ते बघू काय होतं मी थोडी शॉरिटी द्यायचं ट्राय करतोय, एक सिस्टम काढतोय, एक प्रॉपर मार्ग काढतोय ज्याच्यात गेस वर्क नाहीतर काय बोलतो गॅम्बलिंग करायचं नाही लाईफ बरोबर. एक ऍक्च्युअल आपण प्लॅटफॉर्म तयार करतो आणि एक फ्रेमवर्क तयार करतो ज्याच्यात एक इन्कम तरी तुमचं सॉर्ट आउट होईल. म्हणजे असं नाही की तुम्ही असंच हव्यात करताय, पण काय आपण एक सिस्टम तयार करायचं प्लॅन करतो सध्या.
1: म्हणजे आता हे सिस्टम होणार आहे, म्हणजे जसं की आपलं यूथ तेरणा ट्रस्ट हे जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती सर्वांनी लॉग इन करायचं आहे जे आपले कलाकार आहेत.
0: जी त्याच्या थ्रू ते एक डेटाबेस, तर आपण दोन गोष्टी आहेत, एक आपण एक डेटाबेस तयार केलं ज्याच्यात जेवढे पण कलाकार आहेत त्यांनी साइन अप करून त्यांचं नाव, काय काय कलामध्ये इंटरेस्ट आहे, कशासाठी, आणि त्यांनी असं एक पूर्ण डेटाबेस भरलं. तसंच मेन आपलं ऑपरेशन म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपण सिम्पल ठेवलं, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा, तिथं अपडेट्स येतात, उद्या काय कार्यक्रम असेल, उद्या कोणी ऑडिशन घेत असेल धाराशिवमध्ये लातूरमध्ये तर ॲक्टर्सला कळणार, आणि तसंच कोणी गायक शोधत असेल काय असेल ते व्हॉट्सअपवर तुम्हाला त्याच्या थ्रू कळेल. सध्या हे आहे, पण पुढच्या काळात आपण एक फिजिकल स्पेस बघतोय जिथं हे आपण एक फिजिकल प्लॅटफॉर्मवर आणू शकतो ज्याच्यात आर्टिस्ट परफॉर्म करू शकतात, त्यांची कला प्रेझेंट करू शकतात आणि लोकली एक ऑडियन्स बेस, फॅन बेस तयार करू शकतात. आता मुंबई, पुणे, नागपूरला जाऊन ऑडियन्स हाऊसफुल करायची गरज नाही आहे, इथं पण तुमचीच ऑडियन्स, तुमचेच लोक तुमच्या शोला येऊन बसणार, बघणार, इंस्टाग्रामवर टाकणार, आणि दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू बिल्ड दॅट कनेक्शन विथ द लोकल ऑडियन्स, आणि तशीच आपली प्रसिद्धी पण वाढेल आणि होपफुली मग तुम्हाला डायरेक्टली मुंबई पुण्याहून कॉल येतील की आमच्या इथं परफॉर्म करा.
1: आता मग ही गोष्ट असताना तुम्ही सारखं म्हणता की पुणे मुंबई, तर मला पुढे असा क्वेश्चन वाटतं की पुणे मुंबई सोडून तुम्हाला असं का वाटलं की आपल्या धाराशिवच्या कलाकारांना संधी द्यावी आणि इथल्या लोकांना थोडंसं अप्रोच करावं किंवा कुठेतरी त्यांना स्टेज द्यावं, हे कधी सुचलंय तुम्हाला?
0: मला वाटतं माझ्यात पण एक रेबल बाघी टाईप हे आहे की लहानपासून हेच ऐकतोय की नको, कशाला करायचं, का करायचं, आर्टिस्ट कशाला बनायचं. आणि दिस इज बिकॉज फॉर जनरेशन्स आर्टिस्ट हॅव नॉट डन वेल फॉर देमसेल्व्स, आणि इट्स ट्रू. आता पण मी असं सांगू नाही शकत की ऑन अन ॲव्हरेज आर्टिस्ट खूप म्हणजे सक्सेसफुल आहेत, पण मला असं वाटतं की मी ॲज अन आर्टिस्ट माझ्याकडे जे प्लॅटफॉर्म आहे, माझ्याकडे जे कम्फर्ट आहे आत्ता, ते जस्ट बिकॉज धाराशिवमध्ये मुंबईसारखी इंडस्ट्री नाही आहे, वाय शुड दॅट 6-year-old गर्ल ज्यांनी माझ्यासाठी 15 मिनिटात कविता लिहिली त्यांना का नाही चान्स मिळायला हवं जे चान्स मुंबईमध्ये बसलेल्या मुलीला मिळतं. आणि त्यासाठी ते गॅप जे आहे, इंडस्ट्रीचं गॅप, एक्सपोजरचं गॅप, शिक्षणाचं गॅप, ते रिड्यूस करायचा प्रयत्न आहे. त्यामुळे धाराशिव एक झालं, पण माझं हेच होप आहे की पुढे मग अमरावती घेऊ, मग जालना घेऊ, संभाजीनगरला जाऊ, म्हणजे महाराष्ट्रभर आपला ग्रास रूट लेवलवर आपल्याला करायचं.
1: ओके,
0: तसं होप आहे माझं.
1: हे खरं तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की धाराशिव सोडून परत आणखीन महाराष्ट्रभर फिरून या सर्व कलाकारांना संधी तुम्ही देणार आहात. तर पुढे असं मला विचारायचं वाटतंय मग दादा की हे जे सर्व कलेचे प्रकार असणार आहेत, मग आपल्याकडे तर गोंधळी प्रकार आहे, फोक आहे, त्याच्यामध्ये आणखीन

0: बरेच आर्टिस्ट आहेत जे इथे शिकायला त्यांना भेटत नाही. म्हणजे आता आपण बघतोय की लहान मुलं असेल तरी त्यांना एखाद्याला लावणी आवडते, पण तुम्ही जसं म्हटलं की सालसा पण शिकाव असं, मग त्या विद्यार्थ्यांचं कसं असणार आहे की ते कसं आपण त्यांना बिल्डअप करणार आहोत पुढे?
1: इंटरेस्टिंगली जेव्हा मी ह्या जिल्हा परिषद शाळेत व्हिजिट केलं तर मला हे माहीत नव्हतं की बऱ्याचशा शाळेत स्मार्ट बोर्ड हे अवेलेबल आहे. त्यांना सी एस आर थ्रू नाही तर संस्था नाही तर शासनाने स्मार्ट बोर्ड दिलेत. मोस्टली ते व्हाईट बोर्ड नाही तर चॉकबोर्ड सारखं वापरतात, पण बरे दोन तीन शाळेत इंटरनेट सेटअप आहे, हॉटस्पॉट सेटअप आहे, त्यांनी ते ऑनलाईन सिलेबस आणि ऑनलाईन क्लासेस पण शिकवतात. आपल्याला माहिती की जिल्ह्यात सध्या टीचर्सची पण कमी आहे आणि सध्या त्याच्यावर काम चालू आहे, शासनाचं काम चालू आहे, संस्थांचं पण काम चालू आहे टीचर्स प्रोव्हाइड करणं त्यांना. स्टुडंट्सला ऑफकोर्स टीचर्सची गरज आहे, पण पॅरलली हाऊ डू वी डील विथ दिस लॅक ऑफ टीचर्स, ते ऑनलाईन क्लासेस तात्पुरतं ते चालवतात. आणि मी स्वतः बघितलं स्टुडंट्स बऱ्यापैकी त्यांचं सिलेबस ह्या ऑनलाईन क्लासेस आणि ऑनलाईन लेक्चर्स थ्रू कव्हर करतात. तर मला असंच वाटलं की हो, एकतर मला असं डेफिनेटली वाटतं की जे सिलेबस आणि सिलेबसच्या बियॉन्ड पण आपण ऑनलाईन क्लासेस थ्रू ह्या शाळेंमध्ये शिकू शकतो. तसंच मी आपल्याला आधी पण एक्झाम्पल थोडं दिलं होतं की समजा आपल्या एक शाळेत एक भरतनाट्यमचे टीचर आहेत, सगळ्या शाळेत तर नसणार, एक शाळा लकी आहे तिथं भरतनाट्यमचे टीचर आहेत, ते त्यांना इन पर्सन शिकवतात. त्यांनीच समजा एक रेकॉर्डिंग केली त्यांच्या टीचिंगची आणि ते जिल्हा परिषदच्या नेटवर्क थ्रू बाकी शाळांना दिलं, तर त्यांना पण काय भरतनाट्यमचे ते लेक्चर्स क्लासेस शिकायला मिळतील. तसंच कोणा तरी मुंबईहून सालसाचं कोणी रेकॉर्डिंग केलं आणि आपल्याला काय युट्यूबवर घरी जाऊन काय बघतात सालसा डान्स वगैरे, पण आता क्लासेस क्लासरूम्समध्ये पण हे दाखवलं की सालसा डान्सचा प्रकार असेल नवीन आहे काहीतरी. ह्या शनिवारी आपण सालसा शिकणार आहे, पुढच्या शनिवारी आपण जॅझबद्दल शिकू, नंतर आपण भरतनाट्यम कथक. असं आय बिलीव्ह की इंटरनेटचं टाइम म्हणजे इंटरनेटचं एज आहे आणि हाय स्पीड इंटरनेट पण मिळतं सगळे घरी बसून. ओ टी टीवर बघता तर का नाही आपल्या स्कूल्समध्ये पण इंटरनेटचा वापर करून हे ऑनलाईन शिकू.
0: म्हणजे ऑनलाईनवरती जास्तीत जास्त त्यांना प्रेफर करून त्यांचा जो कलागुण आहे त्यांना शिकता येईल, याच्यात जास्त आपला इंटरेस्ट असणार आहे की त्यांनी ऑनलाईनमध्ये जरी जिथे भेटत नसेल तिथे हे आपण व्हिडिओज त्यांना देऊ शकतो,
1: एक एक्सपोजर मिळेल. म्हणजे तेच नवीन काहीतरी शिकायचे एक्सपोजर, समजा पूर्णपैकी ते शिकले नाही ऍटलीस्ट ते घरी जाऊन सांगतील की मला मम्मी मला
0: शाळेमध्ये हे शिकवलंय, मी आज हे शिकून आली आहे तर तुला दाखवू का, असं पण एक प्रकार असणार आहे तो. आणि खरंच लहान मुलांमध्ये खरंच खूप कलागुण, जे की तुम्ही सांगितलात एक्सपिरियन्स आजचा की त्या मुलीने तुमच्यासोबत एक 15 मिनिटं असली तरी तिने कविता बनवली, असे धाराशिवचे कलाकार आहेत की काण्या कोपऱ्यात आहेत खरं तर धाराशिवचे कलाकार, पण कुठेतरी त्यांना एक संधी भेटावी म्हणून तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, कलाकारांचा शोध आणि संधी. तर मी एकदा पुढे असं विचारच वाटते की ह्या ज्या आयडियाज आहेत तुमच्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या, तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या श्रोत्यांना किंवा या सर्व जे ऐकणारे आपले लिसनर्स आहेत त्यांना काय सांगाल?
1: असं काय मी फॉर्मल लेक्चर नाही तर सेमिनार तर देणार नाही, पण तुम्हाला सांगणार की ऍक्च्युली आय थिंक बेस्ट वे लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे आहे की आपण परफॉर्मन्स थ्रूच पोहोचू. तर आपण धाराशिवमध्ये नवरात्रीच्या टाइममध्ये धाराशिवला असणार नाही तर तुळजापूरमध्ये असणार आपण, तर आपल्या तुळजापूर मंदिरात वारी गोंधळाची हे कार्यक्रम आपण ठेवलं आहे संध्याकाळी. तर आपलेच धाराशिवचे टॅलेंट आहेत, आपल्या रेडिओचे पण आहेत एक जे सुंदर बासरी वाजवतात, तर ते परफॉर्म करतात मंदिराच्या महाद्वारात 18 ऑक्टोबरला. तर प्लीज तिथं या आणि तिथं भेटू आणि गप्पा मारू.
0: नक्कीच. सर्व प्रेक्षक कलावंत आणि भक्तांनी शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर येथे आपण भेटूयात, तेव्हा नक्कीच तिथं आपण भेटणारच आहोत 16 ऑक्टोबरला. तर मी एकदा जाता जाता पुन्हा एकदा मला एक क्वेश्चन विचार असं वाटतं की हे जे सर्व तुम्ही करताय तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं, ही कलाकारांची खूप मोठी संधी आहे धाराशिवमधल्या कलाकारांसाठी आणि हा शोध आणखीन तुमचा चालूच आहे धाराशिव सोडून परत बाकी महाराष्ट्रभर आपल्याला हा उपक्रम राबवायचा देखील आहे, तर हे जे कलाकार आहेत आपले अगदी कानाकोपऱ्यात लपलेले हे कलाकार आहेत, जसं की

0: छोटीशी मुलगी भेटली, तसेच आपल्या तेरणा कॉलेजमध्ये देखील तसेच काही कलाकार दडलेले आहेत. तर या कलाकारांना पुन्हा एकदा स्वतःचा कॉन्फिडन्स इनबिल्ट करायचा आहे किंवा त्यांना भीती वाटत असेल, तर अशा कलाकारांना तुम्ही काय सांगाल?
1: आपल्याकडे जे ही कला आहे ती म्हणजे खूप स्पेशल आहे. लोक हसतील, लोक इग्नोर करतील, पण तुम्हालाच माहिती तुमच्याकडे किती कला आहे आणि किती पॅशन आहे ह्या कलासाठी. आपण हेच ट्राय करू शकतो की एक तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून तुम्हाला एक चान्स देऊ की तुम्ही थोडं कॉन्फिडन्स घेऊन नुसतं घराच्या बाहेर या, परफॉर्म करा, लिहा, नुसतं लोकांशी बोला आणि लाजू नका. जे आहे तुमच्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे आणि खूप टॅलेंट आहे धाराशिवमध्ये, तर ते लोकांना म्हणजे कसे बोलतो छाती तान के बता दो की टॅलेंट है आणि मी रेडी आहे तुम्हाला माझं टॅलेंट दाखवायला. एवढंच म्हणणार आणि माझं प्रयत्न आणि पूर्ण तेरणा यूथ फाउंडेशनचा प्रयत्न हेच असेल की लवकरात लवकर तुम्हाला हे प्लॅटफॉर्म मी रेडी करून देऊ जिथं तुम्ही येऊन तुमचंच फॅन बेस, तुमचंच ऑडियन्स तुम्ही धाराशिवमध्ये बिल्ड करू शकणार.
0: थँक्यू सो मच मेघदादा. हा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुमच्या सांगण्यातून देखील त्यांच्यातून बाहेर येईल असं मला वाटतंय. तर मेघदादा, आपल्या तेरणा यूथ फाउंडेशनच्या या सर्व उपक्रमांमध्ये जर आपल्या कलाकारांना इन्व्हॉल्व व्हायचं आहे, त्याच्यासाठी कुठला नंबर किंवा कुठे मेसेज किंवा कसे ते इन होऊ शकतात या कार्यक्रमासाठी?
1: हो, आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह म्हणून, जसं मी आधी पण मेन्शन केलं, तिथं माझ्याशी तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. माझ्यासारखे 200 कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत, ज्यांच्याशी तुम्ही सारखं कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. त्यासाठी ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर नुसतं मेसेज करा की मला धाराशिव आर्ट्स इनिशिएटिव्ह ग्रुपचं लिंक पाठवा. नंबर आहे 9825455511.
0: तर जे आपले कलाकार किंवा आपले श्रोते किंवा आपले रसिक जे रेडिओ ऐकतात, आत्ताची जो हा आपण कलाकारांचा शोध आणि संधी हा जो उपक्रम तेरणा यूथ फाउंडेशन संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून ऐकलात, तर याच्यावरती फक्त मेसेजेस करायचे आहेत, मेसेजेस करायचा आहे. तो नंबर आहे 9825455511. तर मेघदादा, खरं तर खूप खूप थँक्यू म्हणते. तुम्ही वेळात वेळ काढून आज रेडिओ तेरणात आलात आणि ही मुलाखत, हा गप्पांचा सेशन मला खूप आवडला. आणि खास आपल्या धाराशिवच्या कलाकारांना ही जी तुम्ही संधी देताय आणि त्यांचा शोध हा सुरूच आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ही आशाच आहे, आणि भरपूर कलाकार या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होतील ही आशा करते. तर या कलाकारांसोबत आपण 16 ऑक्टोबरला तर भेटणारच आहोत. अशाच आपल्या धाराशिवच्या कलाकारांना घेऊन मेघदादा पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहेत. तर जास्तीत जास्त कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं 16 ऑक्टोबरच्या दिवशी. तर थँक्यू मेघदादा, तुम्ही खूप आज छान संवाद साधलात आणि खरं तर ही इंटरेस्टिंग गोष्ट राहिली की माझ्यासाठी देखील आणि दादांसाठी देखील की त्यांचा हा पहिला इंटरव्ह्यू होता रेडिओवरती. तर थँक्यू तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं अशाच विविध उपक्रमांसोबत आपण पुन्हा एकदा आपल्या रेडिओ तेरणावरती भेटूयात. अशाच विविध कलावंतांना घेऊन देखील आपला हा प्रोग्राम करण्याचा आपण ठरवूयात. तर भेटूयात अशाच पुन्हा एकदा नवीन कलाकारांसोबत, मेघदादांसोबत पुढील एका नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: मित्रांनो, आताच आपण ऐकलात आमच्या आरजे प्रगतीने तेरणा युथ फाउंडेशनचे संस्थापक मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत साधलेला सुंदर संवाद. तर ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आणि आनंदी रहा.
1: तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
2: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
3: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: सा रे गा मा, तुम भी गाओ। सा सा सा सा हाँ।